103 मेगाहर्ट्ज FM ध्वनीलहरींवर हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर 2 श्रावण शके 1948 अर्थात 25 जुलै 2026. सकाळचे 5:58 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

ठीक 6 वाजता दिल्ली केंद्राहून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर आषाढी एकादशी महापूजेचा वृत्तांत आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करणार आहोत. प्रायोजक आहेत बँक ऑफ महाराष्ट्र. सुरुवातीला काही क्षणातच दिल्ली केंद्राहून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या.

0: विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा वृत्तांत.
1: आकाशवाणी प्रसारित करत आहोत आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा आकाशवाणी वृत्तांत. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आषाढी एकादशी. एकादशी ही वैष्णव वारकऱ्यांची महापर्वणीच आहे. वारकरी संप्रदायामध्ये एकादशी व्रताला नेमधर्म मानलं जातं. आषाढ शुद्ध एकादशी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनातील एक अत्यंत पवित्र दिवस. भक्ती, श्रद्धा, समर्पण आणि नामस्मरणाचं एक महान पर्व म्हणजे आषाढी एकादशी. वारकरी संप्रदायातील लाखो भाविक संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह अनेक दिवसांचा पायी प्रवास करून पंढरपूर नगरीमध्ये दाखल झाले आहेत. ज्ञानोबा तुकाराम आणि पुंडलिक वरदा श्रीहरी विठ्ठल या जयघोषानं अवघा आसमान

0: दुमदुमून गेला आहे. जातीपाती, श्रीमंती, गरिबी, भाषा आणि प्रांत यांच्या सगळ्या सीमा ओलांडत भक्तीच्या एकाच धाग्यात सर्वजण गुंफले आहेत.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
0: आज पहाटे 2:20 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. त्यांच्यासोबत सोलापूरचे आमदार, खासदार, सोलापूरचे जिल्हाधिकारी श्रीयुत एस कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, तसंच जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार अभिजित पाटील, समाधान अवताडे, सचिन कल्याण शेट्टी, पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉ प्रणिता भालके, सुरेश खाडे आदी मान्यवर उपस्थित होते. या महापूजेचा हा आहे अंश.
3: आनंद

0: श्री विठ्ठलाच्या महापूजेनंतर रुक्मिणी मातेची पूजा करण्यात आली.
1: ओम महालक्ष्मी प्रचोदयात नमस्कारोमी काले वर्षद पर्यंत पृथ्वी सशजालिनी.

0: यावर्षी मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मानाचे वारकरी म्हणून पूजा करण्याचा मान मिळाला तो धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गोरेगावचे श्रीयुत बाबासाहेब माधव माने आणि सौभाग्यवती प्रभावती माने यांना. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना एसटी महामंडळाकडून एक वर्षासाठी मोफत पास देण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल निर्मळ दिंडी पुरस्कार 2026 याचं वितरण करण्यात आलं. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला गोरेकर संस्था आळंदी देवाची यांना. 50,000 रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात आला. द्वितीय क्रमांक वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान जालना यांना प्रदान करण्यात आला. 75,000 रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात आला. प्रथम क्रमांक श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिष्ठान कौंडिण्यपूर यांना देण्यात आला. 1,00,000 रुपयांचा धनादेश असं त्याचं स्वरूप होतं. श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेनंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
1: बला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आषाढीच्या निमित्ताने पांडुरंगांची पूजा नुकतीच आपण केलेली आहे आणि त्याचसोबत त्या तीनही दिंड्यांचं देखील आपण स्वागत केलंय. मानाचे वारकरी बाबासाहेब आणि सौभाग्यवती प्रभावतीताई यांचे स्वागत आपण केलंय. यावेळी वारीने एक नवीन उच्चांक गाठलेला आहे. 25 किलोमीटरपेक्षा जास्त यावेळी भक्तांची रांग ही त्या ठिकाणी तयार झाली. पण त्यांची व्यवस्था अशी केली आहे त्या ठिकाणी आनंदाने हे दर्शन घेतायत. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपला प्रतिनिधी म्हणून

0: मी या ठिकाणी माझ्या पत्नी समवेत या पूजेला उपस्थित आहे. येणारा वारकरी हा शेतकरी आहे, तो शेतमजूर आहे, तो बारा बलुतेदार आहे, तो उद्योजक आहे, तो सर्व प्रकारच्या क्षेत्रातनं येणारा वारकरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो.
1: शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन हे घडलं पाहिजे असं सांगून ते म्हणाले,
0: आपल्या सरकारने 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय केला, शेतकऱ्यांची जी 48,000 कोटी रुपयाची जुनी बिलं होती ती सगळी बिलं माफ करण्याचा निर्णय हा देखील आपल्या सरकारने घेतला. आणि पांडुरंगाकडे येताना तो समाधानाने आला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो. मला आनंद आहे की मागच्या काळामध्ये मंदिराचं काम आपण सुरू केलं होतं, आता बहुतांश काम हे पूर्ण होत आलेलं आहे. आता परिसराचं काम सुरू करायचं आहे. सर्व भाविकांना आणि व्यावसायिकांना आणि नागरिकांना माझी विनंती आहे, भक्तांची मांदियाळी पाहिल्यानंतर या ठिकाणी आता मोठी जागा तयार करणं गरजेचं आहे आणि यावर्षी ते काम आपल्याला सुरू करायचं आहे. मी पुन्हा एकदा पांडुरंगाच्या साक्षीनं सांगतो, कोणावरही अन्याय होणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करू अशा पद्धतीनं याची रचना करण्यात आली आहे. आणि मला विश्वास आहे की पुढच्या 2-2.5 वर्षांमध्ये या कॉरिडॉरचं काम या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले तरी अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी असेल, चंद्रभागेचं पाणी हे स्वच्छ असेल. मला विश्वास आहे की आम्ही सगळे लोक ही जी सेवा करतो ही सेवा विठ्ठल स्वीकारतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना सदैव मिळेल अशीच आज या निमित्ताने त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. सर्व विठ्ठल भक्तांना आषाढीच्या या पर्वाच्या मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
1: संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, टाळ घोळ नामाचा गजर घोषे जय जयकार ब्रह्मानंदू. टाळ जरी दोन असले तरी त्याचा नाद हा एकच असतो. दोन टाळ एकमेकांवर आदळल्याशिवाय नादाची निर्मिती होत नाही. तसंच ब्रह्म आणि माया एकत्र झाल्याशिवाय विश्वाची निर्मिती होत नाही. हा संपूर्ण आषाढी एकादशीचा सोहळा यशस्वी करण्यासाठी आणि भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज असतं. सोलापूरचे जिल्हाधिकारी श्रीयुत एस कार्तिकेयन यांनी याबद्दल अधिक माहिती दिली.
4: आम्ही सर्वजण ऑलमोस्ट 25,000 कर्मचारी अधिकारी मागच्या 10 दिवसापासून पूर्ण वेळ इथे थांबून मुकाम करून आमच्या येणाऱ्या वारीसाठी आणि आमच्या वारकरीसाठी आणि येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी बघू शकला असेल तर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये स्वागतपासून प्रत्येक ठिकाणी जर्मन हँगर असो, रेनप्रूफ मंडप असो, हिरकणी कक्ष असो, टॉयलेट्स असो, फिरते शौचालय असो, पूर्ण डागडोजी, रोडच्या डागडोजी झालेली आहेत. पूर्ण सोयीसुविधा वारकरीसाठी आम्ही पूर्णपणे केलेली आहे. या व्यतिरिक्त पाऊस पडल्यानंतर आम्हाला बरेच ठिकाणी पाणी साठलं होतं, तो सुद्धा बाहेर काढायचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न केलेले आहेत. मागच्या वारी पण हा अनुभव घेतला असेल बरेच वारकऱ्यांनी, 2 पूल इनकम्प्लीट होतं, तो सुद्धा आम्ही पूर्णपणे म्हणजे वॉर फुटिंगवर आम्ही 1 महिन्यामध्ये 2 पूल कम्प्लीट केलेली आहे. आमच्या पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 23 डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी, जवळपास 25,000 कर्मचारी वारीच्या ड्युटी आम्ही दिले गेलेली आहेत. एसटी महामंडळपासून, पोलीस प्रशासनापासून, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, जिल्हा परिषद, एक्साईज डिपार्टमेंट, असे 23 डिपार्टमेंटमध्ये जवळपास 25,000 कर्मचारी कामामध्ये तुम्हाला दिसतो.
1: संत चोखोबा राय वारीचं वर्णन करताना म्हणतात, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, पताकाचे भार मिळाले अपार, भरले भीमा तीर जय जयकारे. संपूर्ण वारकऱ्यांची ही वारी सुरक्षित होण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज असतं. यावर्षीच्या बंदोबस्ताविषयी माहिती दिली पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीयुत प्रशांत डगळे यांनी.
5: पंढरपूर जे तीर्थक्षेत्र आहे यामध्ये वेगवेगळ्या पालख्या आहेत, वेगवेगळ्या दिंड्या आहेत, त्याचबरोबर इतर वारकरी आहेत, त्यांचं दर्शन सुखरूप आणि चांगल्या पद्धतीने होण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या टीम्स फॉर्म केलेल्या आहेत. उदाहरणार्थ कार्ड टीम फॉर्म

0: केलेल्या आहेत. क्विक ऍक्शन टीम ज्याला म्हणतो ती फॉर्म केली गेली आहे. त्याचबरोबर गामा पथक आहे, मौली स्कॉड आहे, इतर वेगवेगळ्या टीम्स फॉर्म करून व त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस बंदोबस्त आपण तयनात केलेला आहे. सोलापुरात प्रवेश करण्याच्या अगोदरच आपण त्यांना पासेस डिस्ट्रीब्युट करतो. त्या पासेस वरती ह्या वेळेस आपण QR कोडिंग सिस्टम राबवली आहे, त्यामुळे प्रत्येक पास वरती एक युनिक QR कोड येणार आहे जो की त्या व्हीकलला त्या वाहनांना प्रदान करण्यात येईल. पंढरपुरापासून जे वेगवेगळे एंट्री पॉईंट ज्या ठिकाणी आपण डायव्हर्जन पॉईंट आपण म्हणतो ते लावलेले आहेत, तिथे ते स्कॅन केले जाईल ते QR कोड आणि त्याच्या आधारावरती ते वैध आहे किंवा नाही तो पास ते एकदा चेक केलं जाईल आणि त्यातून मग आत सोडलं जाईल. पालख्या दिंड्यांच्या गाड्या आपल्या पंढरपूर शहराच्या दिशेने येत आहेत, त्याच्या नजीकच्या पार्किंगमध्ये त्यांची व्यवस्था आपण केलेली आहे आणि त्यासाठी वेगळा फोर्स सुद्धा डिप्लॉय केलेला आहे. मला सगळ्या सोलापूरकरांना, पंढरपूरकरांना व सगळ्या वारकऱ्यांना असं सांगायचं आहे की आपण पंढरपुरामध्ये एकादशीच्या दिवशीसाठी आपण आवर्जून इथे या. या वारीची तयारी 2 महिने अधिकवरपासून आम्ही करत आहोत आणि वारकऱ्यांचं आणि भाविकांचं चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीने दर्शन कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि नक्कीच या वर्षी सुद्धा सुरक्षित वारी कशी आम्हाला सगळ्या भाविकांना प्रदान करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
1: पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी प्रशासनानं केलेल्या सोयी सुविधा याविषयी सांगितलं.
2: प्रशासनानं आपल्या सेवेसाठी पूर्ण नियोजन केलेलं आहे, परंतु स्वतःच्या सुरक्षितेची काळजी घ्यावी, स्वच्छता पाळावी. मुख्य म्हणजे चंद्रभागा नदी आपल्याला माती समान आहे आणि त्यामुळे तिथं अशी काही घाण किंवा कपडे टाकणे ही कृती आपल्याकडून होऊ नये. तरी माझं आव्हान एवढंच राहील की प्लास्टिक असो, तुमचं निर्माल्य असो किंवा कपडे असो, ही कृपया आपापल्या बरोबर जिथं नगरपालिकेनं किंवा ग्रामपंचायतीने व्यवस्था केली असेल अशा कचरा कुंडीतच टाकावे आणि नदीपात्रात किंवा वाळवंटामध्ये स्वच्छता राखावी, जेणेकरून सर्वांचं आरोग्य तर चांगलं राहीलच परंतु एक समाधानाचा भाव सगळ्यांच्या मनात वाळवंटात प्रवेश करताना राहील.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
1: नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी यावर्षी आषाढी एकादशीसाठी केलेल्या कामांची माहिती दिली.
5: नगर परिषदेच्या वतीनं आपण 45 MLD इतका पाणी पुरवठा वारीच्या कालावधीमध्ये दैनंदिन होतो किंवा त्यापेक्षा जास्त होतो आणि हे करत असताना आपण शहरामध्ये जो मंदिर परिसर आणि मंदिराच्या परिसरात जे मठ परिसर आहे त्या परिसरामध्ये दिवसातून 2 वेळा पाणी पुरवठा करतो, जेणेकरून त्या भागामध्ये आपल्याला पाण्याची कमतरता भासणार नाही. याच्याबरोबरच टँकरद्वारे सुद्धा पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता असते, कारण बऱ्याच वेळा ते पाणी पुरेल असं नाही. त्यामुळे नगर परिषद स्वतः 50 टँकर भाड्यानं घेतो, जे ज्याचा उपयोग आपण वाखरीमध्ये दिंड्या असताना वाखरीच्या ठिकाणी पाणी पुरवठा करणे, त्याचबरोबर भक्तिसागर ठिकाणी काही पिण्याच्या पाणीसाठी व्यवस्था करणे, वाळवंटात व्यवस्था करणे आणि आवश्यकतेनुसार शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी ह्या टँकरमार्फत पाणी पुरवठा करतो. येणारी संख्या वारकऱ्यांची ही जवळपास मागच्या वर्षीचा जर अंदाज घेतला तर जवळपास 25-28 लाख इतकी असते आणि त्या अनुषंगानं शहरामध्ये सध्या जे कायमस्वरूपी शौचालयाची सीटची संख्या आहे ती 6400 इतकी आहे आणि या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात जे वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता भक्तिसागर या ठिकाणचे शौचालय, त्याचबरोबर वाळवंटामध्ये जे वारकरी स्नान करण्यासाठी येतात त्या ठिकाणीचे स्नानगृह शौचालय आणि पत्राशेठ दर्शनरांगीमध्ये देण्यात जाणारे फिरते शौचालय आणि शहरामधील वेगवेगळ्या भागामध्ये असणाऱ्या मठामध्ये किंवा मुक्कामाच्या ठिकाणी फिरते शौचालय आपण उपलब्ध करून देतो. व यावर्षी आम्ही 2022 पर्यंत नियोजन यावर्षीचं फिरते शौचालयाचं केलेलं आहे. सध्या घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर परिषदेकडे स्वतःचे असलेले 41 घंटा गाड्या, 7-8 ट्रॅक्टर, स्पेशली आपण मोठे डंपर 10 टनाचे डंपर घेतो, कारण वारीमधून कचरा घेऊन डेपोवरती जाऊन परत येणं, चक्कर मारणं एवढं काही सोपं होत नाही, त्यामुळे मोठे 10 टनाचे डंपर आपण 10-11 भाड्यानं घेतो आणि या माध्यमातून आपण 150 टनापर्यंत कचरा उचलतो, जेणेकरून लवकरात लवकर शहर स्वच्छ होईल.
1: सर्वच संतांनी अभंग आणि भारुडांच्या माध्यमातून प्रेम, समता, भक्ती आणि मानवतेचा संदेश दिला. आजही तोच संदेश समाजाला दिशा देणारा दीपस्तंभ ठरलेला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्ती परायण श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मनोगत व्यक्त केलं ते या शब्दात.
6: उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विठेवर देव कोठे, आषाढी कार्तिकी भक्त जन येती.

अधूजनयेती आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. आज आषाढी एकादशीचा परम पवित्र दिवस. आजचा दिवस कसा आहे? पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम दैवतम देवतानाम च मंगला यतनो हरी. सगळ्या जगाला पवित्र करणारा दिवस आहे. अशा पवित्र दिवशी या राज्याचे मुख्यमंत्री एका वारकऱ्याला घेऊन होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. कारण विठ्ठलाला वारकरी जर सोबत राहिला तर खूप आनंद होतो. काय करावी साधने फळ अवघेची येणे. त्या वारकऱ्याला घेऊन या राज्याचे मुख्यमंत्री सह कुटुंब श्री विठ्ठलाची पूजा आज संपन्न झालेली आहे. आणि त्यानिमित्ताने त्यांनी श्री विठ्ठलाच्या चरणाच्या जवळ माता रुक्मिणीच्या चरणाच्या जवळ आज महाराष्ट्रात राहणाऱ्या तमाम भक्तांसाठी तमाम जनतेसाठी देशामध्ये महाराष्ट्र हा अग्रगण्य होऊन आज सुख समृद्धी ऐश्वर कीर्ती ऋण रोग दरिद्रता अपमृत्यू भय क्लेश मनस्ताप हे सगळं नाहीसे होऊन महाराष्ट्रातील जनता सुखी व्हावी यासाठी त्यांनी विठुरायाच्या चरणाला मागणी मागितली.

0: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर समितीतर्फे दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली.
1: येणारे जे भाविक आहेत, मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी दाखल होत आहेत, तर त्यांना पंढरी नगरीमध्ये आल्यानंतर सर्वात महत्वाचा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे माझ्या पांडुरंगाचं रुक्मिणी मातेचं दर्शन. तर ह्या दर्शनासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, सुलभ आणि जलद दर्शन व्हावं यासाठी मंदिरे समिती निश्चितच प्रयत्न करत आहे, त्याच्यामध्ये सुधारणा करत आहे आणि आपली सुरक्षितताही तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे भाविकांना केंद्रबिंदू मानून मंदिरे समितीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी मंदिर परिसरात यावं, मंदिराच्या कळसाचं दर्शन घ्यावं, पददर्शन घ्यावं, मुखदर्शन घ्यावं. आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण मंदिरे समिती असेल, जिल्हा प्रशासन असेल भासू देणार नाही आणि अडचण आलीच तर त्या ठिकाणी आमचे मदत करणारे पोलीस अधिकारी असतील, मंदिराचे सुरक्षा कर्मचारी असतील, आमचे आरोग्य कर्मचारी असतील, आमचे नगरपालिकेचे कर्मचारी असतील, तात्काळ त्यांच्याकडे आपण साथ घालावी, प्रतिसाद मिळेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये आणि सायास दर्शन या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आपण लाखोंच्या संख्येने या पांडुरंगाच्या पंढरीमध्ये यावं आणि पांडुरंगाचे जीवोभावी दर्शन घ्यावं असं मी भाविक भक्तांना विनंती करेल.
0: विठ्ठलाच्या कळसाचं दर्शन जरी झालं तरी वारकरी पावन होतो. एवढे दिवस चालत आलेला सगळा शीण निघून जातो. पंढरीला जावं, चंद्रभागेत स्नान करावं आणि विठ्ठलाचं दर्शन घ्यावं ही एकच आस त्यांची असते. पाऊस काळामध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा कुठेही कमी पडू नये यासाठी शासनाचा आरोग्य विभाग सतर्क होता. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोपरवाड.
2: ग्रामविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या मार्फत उत्तम सुविधा आपण सर्व वारकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागामार्फत 4,500 किट हे प्रत्येक दिंडींना आपण देणार आहोत आणि आपले मुख्यमंत्री आरोग्य रथ हे चलते फिरते दवाखाना यामध्ये आपण एक आरोग्य अधिकारी, एक फार्मसी ऑफिसर आणि एक आरोग्य सेवक हे आपल्या सेवेमध्ये 24 तास राहणार आहात. त्यासोबत मुख्यमंत्री उपचार केंद्र इथे जर्मन हँगर इथेही आपली 24 तास सेवा आपल्या आरोग्याची आपण तिथे देणार आहोत. पालखी जेव्हा एंटर होते पंढरपूरमध्ये तिथे 24 तास आयसीयू ही आपले कार्यरत आहेत. यामुळे आपण आपल्या सर्व वारकऱ्यांची 24 तास अहोरात्र आपण सेवा देणार आहोत. व याच्यामध्ये अजून विशेष करून आम्ही एवढ्या गर्दीच्या ठिकाणी आपल्याला जाता येणार नाही, या कारणाने आपण आरोग्यदूत ही नवीन संकल्पना राबवली जात आहे. त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये वाढ करून टोटल 300 हे आरोग्यदूत आपण 24 तास त्यांच्या सोबतीला राहणार आहेत.
0: सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं भाविकांसाठी केलेल्या सुविधा याबाबत माहिती दिली मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी.
3: जिल्हा परिषदेच्या वतीने आम्ही वारकऱ्यांसाठी मोठे मोठे मुख्यमंत्री वारकरी केंद्र जे आपण जर्मन हँगर म्हणतो ते आम्ही उभा केलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सकाळी योगाचं नियोजन, संध्याकाळी भजन संध्याचं नियोजन, याच्या व्यतिरिक्त आरोग्याची सगळी सुविधा, महिलांसाठी हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह, स्नानगृह हे केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन ऑन व्हील

0: केलेला आहे, जेणेकरून पालखी सोबत जे आपली फार्मसी चालणार आहे त्याचा पण नियोजन आम्ही केलं आहे. याच्या व्यतिरिक्त पाणीचे टँकर असू द्या किंवा आपले वारकऱ्यांसाठी चार्जिंग व्हॅन पण केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही पूर्ण रस्त्यामध्ये वेगळे वेगळे आरोग्य केंद्र पण केले आहे, ICU बेड्स केलेले आहे, आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन वाटपचा पण कार्यक्रम पण केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही वारकऱ्यांसाठी रेनकोट्स असं पण नियोजन केलेलं आहे, जेणेकरून पाऊस जर आला तरी पण आमच्या वारकऱ्यांची सोयीसुविधामध्ये काही कमी होऊ नये.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
3: संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार अशा संतांनी अभंगांच्या माध्यमातून भक्ती, समता, प्रेम आणि मानवतेचा संदेश दिला. हीच संतांची शिकवण आजही आपल्या समाजाला दिशा देणारी ठरते. मानाच्या पालख्यासोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक संतांच्या पालख्या आज पंढरपुरात आलेल्या आहेत. त्यातल्या काही पालखी प्रमुखांशी आम्ही संवाद साधला आणि त्यांच्या पालखी सोहळ्याची वैशिष्ट्य आणि परंपरा जाणून घेतली. हे आहेत संत निवृत्ती महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्ती परायण श्रीयुत मोहन महाराज बेलापूरकर.
4: श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय. आषाढ शुद्ध एकादशीचा हा पर्व सोहळा जो वारकरी आतुरतेने वाट पाहतो, संपदा सोहळा नावडे मनाला आणि लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी कई एकादशी आषाढी. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया का पाहिजे. अहो एवढं भाग्य परमात्मा तिथं विटेवर समपाय करेट कटीन उभा भिवरेच्या तिटी. हा भिवरेच्या तटावरती उभा असलेला परमात्मा आहे आणि हे समपाय आहेत त्याचे. नेत्र उघडे आहेत, जे जे दर्शाला येतील त्याच्या पुंडलिक राहायला वर दिलाय. धन्य पुंडलिका बहुबरे वारकऱ्यांसाठी. आणि मग काय पुंडलिकाला वर गेलं, जे जे तुझ्या पायावर डोकं टेकवतील पाही पाहू नको त्यांचे. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून असा माझा परमात्मा काही मागत नाही, काही लागत नाही. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. भगवंताला फक्त बुक्क आणि तुळस आवडते आणि हा अपूर्व सोहळा वारकरी आपल्या डोळ्यांनी पाहतात हे खरं भाग्याचं लक्षण आहे. आणि जन्माचं सार्थकच हे की संतांचं पंढरीचं माहेर घर पाहावं आणि त्या पांडुरंगाच्या दर्शनाशी लीन.
3: वारी ही केवळ धार्मिक यात्रा नाही तर ती शिस्त, संयम, सेवा, सहकार्य आणि सामाजिक समतेचं जिवंत विद्यापीठच. दिंड्यांमधली शिस्त, सामूहिक भोजन, परस्पर मदत आणि अखंड नामस्मरण यातून जीवनाचे मौल्यवान संस्कार घडतात. आता आपण भेटणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रमुख हरिभक्ती परायण श्रीयुत भावार्थ देखणे यांना.
5: पंढरपूरची वारी म्हणजे नेमकं काय आहे तर ज्ञान, ध्यान आणि समाधान या त्रिवेणीचा संगम म्हणजे पंढरपूरची वारी आहे. या ठिकाणी जो वारकरी आहे तो अतिशय प्रतिकूलतेतून त्याला जे मिळेल ते तो अनुभवत, जे खायला मिळेल ते खातो, जिथे झोपायला मिळेल तिथे झोपतो, जो निवारा मिळेल त्या निवाऱ्यामध्ये तो आनंद प्राप्त करून घेतो आणि न थांबता, न लाजता, न घाबरता, न मागे जाता एकच त्याच्या डोक्यामध्ये असतं, आनंद तेथीचा मुख्या शिवाचा भैरे ऐकती कानी रे. खऱ्या अर्थाने पंढरपूरचा वारी सोहळा हा ह्या महाराष्ट्राचा लोकप्रवाह आहे आणि हा लोकप्रवाह खऱ्या अर्थाने कोणामुळे तर ह्या सोलापूर नगरीमध्ये जे 28 युग परब्रह्म ह्या भक्तांची वाट पाहत बसलेला आहे त्या परब्रह्म म्हणजे सानेगुरुजी म्हणायचे पंढरपूरचा विठोबा हा महाराष्ट्राच्या लोकशक्तीचा मोका अध्यक्ष आहे. खऱ्या अर्थाने ही लोकशक्ती जमवली कोणी असेल तर ती पंढरपूरच्या वाळवंटामध्ये उभा असणाऱ्या आमच्या पांडुरंगाने. आणि याच पांडुरंगाला भेटायला हा वैष्णवांचा मेळा नाचत खेळत फुगड्या घालत उड्या मारत आणि अभंग गात घात ह्या ठिकाणी पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या सोलापूर नगरीमध्ये आता येतोय याबद्दल खूप आनंद आहे.
3: आषाढी एकादशी आपल्याला सांगते की मन शुद्ध ठेवा, कर्म प्रामाणिक ठेवा आणि प्रत्येकामध्ये परमेश्वराचं रूप पहा. विठ्ठलाची खरी पूजा मंदिरातल्या दर्शना इतकीच आपल्या आचरणात सुद्धा असली पाहिजे. कपाळावर गोपीचंदनाची उटी, गळ्यात तुळशीची माळ अशी वारीतली साधी सात्विक शोभा. पूजेनंतर

0: पाल्याचा चंदन लावण्याचा गंध मन प्रसन्न करतो. हरिभक्ती परायण श्रीहरी केशव महाराज नामदास यांच्याकडून संत नामदेव महाराजांच्या पालखीची वैशिष्ट्य आता जाणून घेऊया.
1: की ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना भेटायला आले, नामयाची भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवी, सकल संत मानदियाळी ज्यावेळेस वाकरीत इसबायूकडे येते त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांची वंश परंपरागत चोपदार ते चोपदार आम्हाला निरोप द्यायला पुढे येतात, आज्ञा करायला येतात की सर्व संत मानदियाळी नम्रा लागलेली, तुम्ही आता असणारं आगमन पुढे घ्यावं. मग मात्र सकल संतांच्या पालख्या घेऊन पंढरी क्षेत्रात हे असणारं आगमन इथपर्यंत येत, मग ज्याच्या त्याच्या मठा मंदिरात जाऊन त्याची सांगता होत. शेकडो वर्षापूर्वी श्री गुरु हैबतराव बाबांनी घालून दिलेली परंपरा अद्यापही या घराण्यात चालू आहे की हैबतराव बाबांनी दशमी दिवशी येण्याकरता जो आम्हाला केलेला त्यावेळेस जो असणारा आग्रह, बाबांनी नेमून दिलेली सेवा की नामदेव महाराजांना इथून इसबाई म्हणजे वाकरीपर्यंत यावं आणि सकल संतांचे असणारं स्वागत करून पंढरीत त्यांचं आगमन करावं. आजही तीच परंपरा आमच्या कुळात म्हणजे वंश परंपरेने की अद्यापर्यंत माझी पिढी 17 वी पर्यंत चालू आहे, पुढे चालणार आहे.
0: ही वारी केवळ यात्रा नाही, ती आहे संयमची, शिस्तीची, सेवेची आणि समतेची चालती बोलती जीवनशाळा. दिंडीतील प्रत्येक वारकरी एकमेकांना साथ देत, सुखदुःख वाटून घेत, नामस्मरण करत जीवनाचा खरा अर्थ अनुभवत असतो. विठ्ठल म्हणजे भक्ताच्या हाकेला धावून येणारा देव, कटीवर हात ठेवून विटेवर उभा असलेला, सर्वांना समान मायेनं जवळ घेणारा, करुणेचा सागर म्हणजे विठ्ठल. आषाढी एकादशी आपल्याला शिकवते की मुखी हरिनाम असावं, हाती सत्कर्म असावं आणि अंतःकरणात प्रत्येक माणसाविषयी प्रेम, करुणा आणि आपुलकी असावी, हीच संतांची शिकवण. हाच वारकरी संप्रदायाचा खरा संदेश. चला आजच्या या पावन दिवशी आपणही मनातले अहंकार, मत्सर, द्वेष यांचा त्याग करूया, सद्भावनेची, सेवेची आणि मानवतेची पताका उंचवूया, विठ्ठल नामाचा गजर करूया आणि आजची एकादशी आपल्या जीवनात आनंद, समाधान आणि मंगलमय चैतन्य घेऊन येवो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया.
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.
0: आताच आपण आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा आकाशवाणी वृत्तांत ऐकला. लेखन बागेश्री सराफ, निवेदन विद्या बालवडकर, ध्वनिमुद्रण दीपक पोद्दार आणि संजीव बासुतकर, संकलन अभिराम सराफ, निर्मिती सहाय्य जयपाल खेडकर आणि नितीन बनसोडे, सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.
5: श्रोते हो, आताच आपण ऐकलात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा वृत्तांत. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बँक ऑफ महाराष्ट्र. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 6 वाजता
6: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. मुंबई केंद्राचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. श्रोते हो, आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकाल आजचे काही दिनविशेष. 6:40 कृषीवाणी, शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचनापत्र. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर, हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राहून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 6:55 आमचा कार्यक्रम सुप्रभात. 7:25 दिलखुलास, हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्राहून सुरक्षित केला जाईल. 7:40 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:40 ओळख कायद्याची, यात सामाजिक मानसिकता याविषयी ॲडव्होकेट भास्कर दिवसे यांचं भाषण प्रसारित करू. 9:00 ते 10:00 विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम सुरक्षित केले जातील.

10 वाजता मराठी चित्रपट संगीत प्रसारित करू. 10:30 गीत सरिता, श्रोत्यांच्या पसंतीच्या मराठी गीतांचा पत्रांवर आधारित कार्यक्रम. 11:00 हॅलो डॉक्टर, यात आज होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर नमिता दाभेरे यांची संगीता लोखंडेने घेतलेली मुलाखत श्रोत्यांना ऐकताही. 11:30 निवेदनासह निवडक गीतांचा कार्यक्रम गातार हे मेरा दिल. 12:00 वनिता मंडळ हा बाकीनेंसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. 5:30 युवावाणी युवा श्रोत्यांसाठीचा हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून. 7:30 किसान वाणी शेतकरी बांधवांसाठीचा प्रायोजित कार्यक्रम, यात जमिनीची सुपीकता वाढवण्याचे उपाय याविषयी डॉक्टर स्वप्नील पंचोभाई सहाय्यक प्राध्यापक कृषी विस्तार शिक्षण विभाग आनंद निकेतन कृषी महाविद्यालय आनंदवन वरोरा यांचं भाषण शेतकरी बांधवांना ऐकता येईल. श्रोतोभिमुखी आमच्या आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया आजचे म्हणजे 25 जुलैचे काही दिनविशेष. सुप्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके यांचा आज जन्मदिवस. सुप्रसिद्ध कवी वसंत बापट यांचा आज जन्मदिन. प्रसिद्ध कथकली नर्तक कृष्णन कुट्टी यांचा सुद्धा आज जन्मदिन. 25 जुलै 1956 या दिवशी मुंबई शहराच्या स्वतंत्र राज्याच्या कल्पनेच्या विरोधात आणि गोळीबाराच्या निषेधार्थ तत्कालीन अर्थशास्त्रज्ञ आणि मंत्री डॉक्टर चिंतामणराव उर्फ सी डी देशमुख यांनी बाणेदारपणे राजीनामा दिला होता. 25 जुलै 1880 पुण्यातील प्रसिद्ध समाजसेवक वकील गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचे वयाच्या 52व्या वर्षी निधन झाले. 25 जुलै 1978 लुईस ब्राऊन ही प्रथम टेस्ट बालिका जन्माला आली आणि पॅट्रिक स्टेप्टो तसंच रॉबर्ट एडवर्ड यांच्या संशोधनाचं चीज झालं. श्रुती हो, हे होते दिनविशेष 25 जुलैचे. दिनविशेष आपण आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून ऐकलेत.

0: 103 मेगाहर्ट्स FM ध्वनीलहरींवर यावेळी आपण आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण ऐकत आहात. सकाळची 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी, शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचना पत्र.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण सेंद्रिय कर्बाचे महत्व याविषयी जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मातीतील सेंद्रिय पदार्थ प्रामुख्याने कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनवलेले असतात. सेंद्रिय पदार्थांच्या अवशेषांमध्ये अन्नद्रव्ये, नत्र, स्फुरद, पोटॅशियम, गंधक, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम याचे प्रमाण अल्प असतं. सेंद्रिय पदार्थांचे कण, ह्यूमस, विरघळलेले सेंद्रिय पदार्थ आणि बुरशीविरोधक सेंद्रिय पदार्थ हे घटक मातीत उपलब्ध असतात. मातीचा प्रकार, जडणघडण, मातीचं व्यवस्थापन आणि त्या प्रदेशातील हवामान हे सर्व घटक मातीतील सेंद्रिय पदार्थांवर परिणाम करतात. सेंद्रिय खतांचा अभाव, रासायनिक खतांचा अधिक वापर, एकपीक पद्धती, पाण्याचा अतिवापर, जमिनीची धूप, अन्नद्रव्यांची वाढती गरज आणि या सर्वांचा मातीवर पडणारा भार यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत जाते. त्यांच्या पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर, उत्पादकतेवर आणि गुणवत्तेवर परिणाम दिसून येतो. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, भौतिक गुणधर्मात सुधारणा याविषयी जाणून घेऊया. सेंद्रिय कर्ब अतिसूक्ष्म चिकणमातीच्या कणांशी संयोग होऊन चिकणमाती ह्यूमस असा संयुक्त पदार्थ तयार करतात. त्यामुळे मातीच्या भौतिक गुणधर्मात सुधारणा होते. जमिनीची घनता कमी होऊन मातीच्या कणाकणातील पोकळी वाढून हवा खेळती राहते. पाणी मुरण्याची आणि निचारा होण्याची क्षमता वाढते. जमिनीची धूप थांबते. जमिनीची जलधारणा शक्ती वाढते. जमिनीची जडणघडण रचना अनुकूल होते. या सर्व भौतिक गुणधर्मात सुधारणा होत असल्याने पीक वाढीला गती मिळते. सेंद्रिय पदार्थ कुजण्याची क्रिया होत असताना डिंकासारखा पदार्थ निर्माण होतो, यालाच वैज्ञानिक भाषेत पॉलिसंकराइड असे म्हणतात. हा डिंकासारखा पदार्थ अनेक मातीचे लहान कण एकत्र आणून त्याची दाणेदार रचना तयार करतात. शास्त्रीय भाषेत याला मातीची कणरचना असे म्हणतात. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, रासायनिक गुणधर्मात कशी सुधारणा करता येईल याविषयी जाणून घेऊया. सुपीक जमिनीतील कर्ब नत्र गुणोत्तर हे 9:1 to 12:1 च्या दरम्यान असतं. ह्यूमस किंवा जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमध्ये एकूण नत्राचे प्रमाण 5 to 5.5% तर कर्बाचे प्रमाण 50 to 58% इतके असतं. तसंच विविध पिकांच्या अवशेषातील कर्ब नत्र गुणोत्तर प्रमाण हे 25:1 to 104:1 असतं. शेणखतात हेच प्रमाण 20:1 असं असतं. गुणोत्तर प्रमाण जितके अधिक तितका जास्त वेळ ते कुजण्यास लागतो. कमी गुणोत्तरमुळे सेंद्रिय स्वरूपातील नत्र, स्फुरद, गंधक आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे रूपांतर रासायनिक स्वरूपात लवकर होऊन ते पिकांना उपलब्ध होतं. मात्र 20:1 गुणोत्तरपेक्षा अधिक कर्ब नत्र गुणोत्तर असेल तर सर्व अन्नद्रव्य सेंद्रिय स्वरूपात परावर्तित होऊन त्याचे स्थिरीकरण होते आणि पिकांना ती अन्नद्रव्ये उपलब्ध होत नाहीत. साधारणतः 13:1 to 16:1 हे गुणोत्तर अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीने अधिक उपयुक्त आहे. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण सेंद्रिय कर्बाचे महत्व याविषयी जाणून घेतलं. चला तर अधिक माहिती जाणून घेऊया उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
0: कृषीवाणी शेतकरी बांधवांसाठीचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया. याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, दरवर्षी 25 जुलै हा दिवस जागतिक IVF दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. कारण या दिवशी लुईस ब्राऊन ही या IVF तंत्रज्ञान प्रणालीद्वारे गर्भधारणा होऊन जन्माला आलेली जगातली पहिली बाळ होती. तर ही IVF तंत्रज्ञान प्रणाली समजून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांना. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: मॅडम, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मानवी उत्क्रांतीतलं IVF तंत्रज्ञान हे एक महत्त्वाचं पाऊल ठरलेलं आहे. तर हे IVF तंत्रज्ञान याच्याविषयी थोडक्यात काय सांगाल?
2: IVFचा फुल फॉर्म जर बघितलं तर इनविट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे त्याला आधी टेस्ट ट्यूब बेबी पण म्हणायचे. इनविट्रो म्हणजे शरीराचे बाहेर लॅबोरेटरीमध्ये तयार केलेला गर्भ, म्हणजे जे गर्भनिर्मिती जी प्रक्रिया नैसर्गिक असते ती शरीरात काही कारणमुळे नाही होऊ शकत तर ते आपण लॅबोरेटरीमध्ये करतो. म्हणजे काही इंजेक्शन्स देतो आपण स्त्रीबीज ग्रंथीला स्टिम्युलेट करण्यासाठी. दर महिन्याला जे नॉर्मली 1 किंवा 2 स्त्रीबीज बनत असतात त्याच्यामध्ये आपण ओवरीला हायपर स्टिम्युलेट करतो आणि आपल्याला कमीत कमी 8 ते 10 स्त्रीबीज तयार करायला लागतात. आणि जसे जसे ते वाढतात तसा एक दिवस आपण ठरवतो आणि त्या पर्टिक्युलर साईजला ते पोचले तर आपण ओवम पिकअप प्लॅन करतो. म्हणजे काय की आपण एक नीडलच्या द्वारे ते अंडी आपण शरीराच्या बाहेर काढतो जे आपण अनेस्थिजियाच्या अंडर करतो आणि त्याच दिवशी आपण त्यांचे हजबंड किंवा पार्टनरचा धातूचा सॅम्पल घेतो, त्याला प्रोसेस करतो, म्हणजे क्लीनअप प्रोसेस असते आणि त्यांना लॅबोरेटरीमध्ये स्त्रीबीज आणि त्या वीर्याचा मिलन करतो. IVF प्रोसिजरनी किंवा ICSI प्रोसिजरनी.

0: आणि मग ते जे गर्भ असतं ते 5 दिवसपर्यंत लॅबोरेटरीमध्ये वाढवतो, त्याच्यामध्ये सेल्स डिवाइड होत असतात आणि जेव्हा डे 3 और डे 5 जे दिवस असतो ते गर्भ तयार झालं तर तेव्हा ते गर्भाला आपण स्त्रीच्या गर्भात प्रत्यारोपण करतो म्हणजे एम्ब्रियो ट्रान्सफर करतो. आणि ही सगळी प्रोसिजर जी नॉर्मली शरीरात होऊ शकते ते काही कारणामुळे होत नाहीये म्हणून आपण ते लॅबोरेटरीमध्ये करतो. आपण ह्याला असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक पण म्हणतो बिकॉज आपण इन्फर्टिलिटी पेशंट्सना आर्टिफिशियल दृष्टीने आपण गर्भाचा प्रत्यारोपण करतोय.
1: बरोबर. बरं, आजच्या काळामध्ये ही जी ट्रीटमेंट आहे तिचा वापर बऱ्यापैकी वाढताना दिसून येतोय, तर यामागची नेमकी कारणं काय असू शकतात?
0: IVF ची अवेअरनेस पण काही वर्षामध्ये वाढलेली आहे आणि मागच्या 10-12 वर्षामध्ये इन्फर्टिलिटीचे केसेस पण वाढले आहे. जर आपण जॉग्राफिकली पण बघितलं तर फर्टिलिटी रेट सुद्धा इंडियामध्ये सुद्धा कमी आली आहे. दुसरे कारण आहे लाईफस्टाईल चेंजेस, करिअर डिमांड्स वाढले आहे, लेट मॅरेजेस होतात आहे, नवरा बायको वेगवेगळे सिटीमध्ये राहतात, बरेच महिने ते भेटत नाही एकमेकाला, बसके कामं वाढले, ऍक्टिव्हिटी कमी झाली आहे, वेट वाढलं आहे, PCOD चे केसेस वाढले आहे, एंडोमेट्रिओसिसचे केसेस वाढले आहे. जर आप खाणेकडे बघितलं तर पॅकेट फूड्स आहेत, प्रोसेस्ड फूड्स आहेत, भेसळयुक्त आहे, कलर्ड थिंग्स आहेत.
1: खरं
0: आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इन्क्लुडिंग जे पेस्टिसाइड्स आणि केमिकल्स एन्व्हायरमेंटमध्ये पूर्ण शरीरालाच टॉक्सिक असतात. तसं ह्या सगळ्यांचा इफेक्ट आपल्या अंडकोशवर आणि धातूंवर त्याची क्वालिटी खराब करते, त्याच्यामुळे इन्फर्टिलिटीचा रेट वाढलाय. लास्ट सगळ्यात मोस्ट कॉमन आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्ट्रेस. तेव्हा पण अंडकोश मधनं अंड पिकत नाही किंवा फुटत नाही आणि फुटलं तरी त्याच्यामध्ये हॅमरेज होऊन जात.
1: अशी ही अतिशय महत्वाची अशी कारण यामध्ये आहेत. श्रोते हो, याविषयीची अधिक माहिती घेऊया पुढल्या भागात. नमस्कार.
2: IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती.
3: श्रोते, याबरोबरच आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण 2:05 पुन्हा ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 6:50 होत आहे. ऐकूया कार्यक्रम परिसर.
4: परिसर

0: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, आज परिसर या भागामध्ये आपण डॉक्टर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे थोडक्यात समजून घेऊ. डॉक्टर समाजाच्या आरोग्याचे रक्षण करतात. पर्यावरण आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. प्रदूषणामुळे दमा, ॲलर्जी, हृदयरोग वाढत आहेत, त्यामुळे डॉक्टरांनी लोकांना पर्यावरण सवयींबद्दल जागरूक करणे गरजेचे झाले आहे. किंबहुना डॉक्टरच यामध्ये खूप मोठा रोल प्ले करू शकतात असे माझे मत आहे. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण काटेकोरपणे पालन करत असतो, त्यामुळे तिथे विश्वास, श्रद्धा या सर्व गोष्टी एकवटलेले असतात आणि त्यातून आपले भलेच होणार आहे याची जाणीव सतत प्रत्येक पेशंटच्या मनात असते. या जाणीवेचा विचार मनात ठेवून जर प्रत्येक पेशंटच्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक अशा सर्व डॉक्टरांनी जर ठरवले तर फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक जीवनशैली ही प्रत्येक पेशंटच्या घरी प्रस्थापित होऊ शकते. फळे खाताना तुम्ही तुमच्या परिसरात जी फळे तयार होतात ती खावा. घरी पिकवलेल्या भाज्या खाल्ल्या तर जास्त चांगले होईल. दिवसातून एक तासभर बागेमध्ये काम करा, त्याच्याने मन आणि आरोग्य प्रसन्न राहते असे सल्ले एका डॉक्टरने दिले तर प्रत्येक जण त्याचे काटेकोरपणे पालन करेल, यात तीळ मात्रही शंका नाही. तसेच डॉक्टरांच्या वैयक्तिक पातळीवर पाहायला गेले तर रुग्णालयांमध्ये प्लास्टिक आणि बायोमेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये डॉक्टरांना प्रचंड स्ट्रेसला सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांच्या घरी असलेली बाग हे त्यांच्यासाठी खूप मोठे स्ट्रेस बस्टर होऊ शकते. दिवसभर पेशंटच्या तक्रारी, दुखणं, खुपणं हे पाहून संध्याकाळपर्यंत डॉक्टरही उदासीन होऊ शकतो. शेवटी डॉक्टरही माणूसच आहे, त्यांचे हे औदासीन्य त्यांच्या घरातील बाग एका क्षणात पळवून लावू शकते. एखादी छोटीशी आलेली कळी, छान हिरवेगार झाड, पाना

0: शकतो. शेवटी डॉक्टरही माणूसच आहे. त्यांचे हे औदासिन्य त्यांच्या घरातील बाग एका क्षणात पळवून लावू शकते. एखादी छोटीशी आलेली कळी, छान हिरवेगार झाड, पाना फुलांनी बहरलेले ते झाड पेशंटच्या तसेच डॉक्टरांच्याही मनाला प्रसन्नता देईल. रुग्णालयांमध्येही एक हिरवा कोपरा तयार केला किंवा अगदी ओपीडीमध्येही एक छोटेसे इनडोअर प्लांट लावले तरी लगेच त्या खोलीचे, रुग्णालयाचे वातावरण बदलते. मी एका छान मोठ्या रुग्णालयामध्ये एक खूप छान दृश्य पाहिले. तिथे त्यांनी एका बाजूला वॉटर बॉडी आणि भरपूर झाडांची योजना अशी केली आहे. त्या पाण्यामध्ये त्यांनी छान रंगीत मासे सोडले आहेत की जे पाहिल्याने थकवा क्षणात दूर होतो, मन उल्लसित होते. पेशंटचे नातेवाईक काही वेळेला खूप उदास होतात आपल्या पेशंटच्या काळजीने. ती उदासीनता त्या देखण्या रंगीत माशांकडे पाहून, त्या पाण्याकडे पाहून कमी होण्यास मदत होते हे मी स्वतः सुद्धा अनुभवले आहे. त्या ठिकाणी बसण्याचीही सोय केली आहे. त्यामुळे आपण रुग्णालयात आहोत की एका छोट्या बागेत आहोत असा संभ्रम निर्माण व्हावा असे तिथे वातावरण होते. डिजिटल प्रिस्क्रिप्शनचाही वापर केल्यास कागदांचीही बचत होऊ शकते. डॉक्टरांनी रुग्णांना चालणे, सायकल वापरणे, झाडांमध्ये वेळ घालवणे, स्वच्छ हवा आणि नैसर्गिक जीवनशैली याबद्दल प्रोत्साहन द्यावे. आरोग्य आणि पर्यावरण हे एकमेकांशी जोडलेले आहेत हे डॉक्टर समाजाला प्रभावीपणे समजावू शकतात. आज आपण डॉक्टर कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणासाठी मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
1: श्रोतेहो. परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, याचबरोबर परिसर हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकता.
1: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. मुंबई केंद्राचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 6:55 झालेली आहेत. आता कार्यक्रम प्रसारित करीत आहोत सुप्रभात. सुप्रभात ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी मुक्ता बोसावर हार्दिक स्वागत करते. श्रोतो, गाणं रसिकांना गीत रामायणाचा अनमोल ठेवा देणाऱ्या सुधीर फडके अर्थात बाबूजींचा आज जन्मदिन. 25 जुलै 1919 कोल्हापूर इथं जन्मलेल्या रामचंद्र विनायक फडके यांचं गाण्याचं वेड सर्व परिचित होतं. शास्त्रीय संगीताचं रीतसर शिक्षण घेतल्यानंतर बाबूजींनी केवळ 14व्या वर्षापासूनच संगीत शिक्षण द्यायला सुरुवात केली. शिकवण्या घेऊन, मेळ्यातील गाण्यांना चाली लावून त्यांचा हा खडतर प्रवास पुढे चालला होता. गाण्याचा पहिला जाहीर कार्यक्रम त्यांनी 1931 मिरजेत केला. मुंबई आकाशवाणीवर त्यांनी पहिला कार्यक्रम 1937 दिला. याच रेडिओनं त्यांना अमरत्व बहाल करणारी ओळख गीत रामायणातनं दिली. वर्षभर चाललेला हा कार्यक्रम अनेक दिग्गजांनी याला स्वरसा चढवला. गदिमा आणि बाबूजींच्या अथक परिश्रमातनं साकारलेली ही अजरामर कलाकृती असं आपल्याला म्हणता येईल. 1946 बाबूजी प्रभात चित्रसंस्थेत संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. इथे त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटांना संगीत दिलं. यातील अनेक चित्रपटातनं पार्श्वगायनही केलं. जगाच्या पाठीवर, सुवासिनी, प्रपंच, हा माझा मार्ग ऐकला, संत वाहते कृष्णामाई, भाभीकी चुडिया या चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शक आणि पार्श्वगायक म्हणून त्यांनी पारितोषिकं मिळवली. बाबूजींनी काही गोष्टींचा आग्रह आजीवन धरला, ते म्हणजे सुस्वर आणि सुस्पष्ट उच्चारणाचा, अर्थगर्भ शब्दोच्चार, आशयघन भावपूर्णता, प्रसंगी जोशपूर्ण गायकी, मखमली स्वरलगाव हा तर होताच. ही त्यांच्या गायनाची काही बलस्थानं होती. त्यांच्या गायकीची परिणामकारकता ही अनेक वैशिष्ट्य दडलेली होती. बालगंधर्व, हिराबाई बडोदेकर, कुंदनलाल सैगल यांना

आपल्या गुरुस्थानी मानणाऱ्या बाबूजींनी आपली विशिष्ट अशी संगीतशैली निर्माण केली होती. फडके स्कूल म्हणून आजही ती गौरवानं त्यांच्या शिष्यांकडनं जोपासली जातीय. त्यांच्या शैलीनं मराठी सुगम संगीताचा चेहरा मोहराच बदलला. गायनासोबतच त्यांची प्रखर राष्ट्रभक्ती, ध्येयनिष्ठा, सर्जनशीलता आणि समाजसेवी वृत्ती ही त्यांना फार मोठी उंची प्राप्त करून देते. गोवा मुक्तीसंग्रामात तसंच दादरा नगर हवेली मुक्तीकरिता ते ललिताबाईंसोबतच सहभागी होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते निस्सीम भक्त होते. त्यांनी सावरकर दर्शन प्रतिष्ठानची स्थापना केली. वीर सावरकर हा चित्रपट ध्यास घेऊन आणि खरं तर फार कष्टानं पूर्ण केला. बाबूजींच्या हळुवार संगीत रचनांनी ते कायम रसिकांची पहिली पसंती राहिले. बाबूजींचे गोकुळ, आगे बढो, सीता स्वयंवर, अपराधी, मायाबाजार, राम प्रतिज्ञा, संत जनाबाई, पहिली तारीख, शेवग्याच्या शेंगा, देवघर, गोकुल का चोर, प्यार की जीत, एकटी, आधार, रुक्मिणी स्वयंवर, आम्ही जातो आमच्या गावा, पुढचे पाऊल, जगाच्या पाठीवर, सुवासिनी, हे काही खूप गाजलेले असे चित्रपट. हिंदी आणि मराठी चित्रपट संगीतांमध्ये त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण अशी कामगिरी बजावली. बाबूजींची भावगीतही तितकीच मनाला वेड लावणारी. अशी पाखरे येती, आकाशी झेप घेरे पाखरा, उठ उठ पंढरीनाथा, कुठे शोधीशी रामेश्वर, जगहे बंदीशाळा, कितीतरी म्हणून म्हणावीत. बाबूजींच्या गाण्याचं हे वैशिष्ट्य ती एकदा ऐकलीत की मनात कायम रुजलेली राहतात. बाबूजींनी मराठी चित्रपट महामंडळाचं अध्यक्षपदही भूषवलं. फाळके पुरस्कारानं तसंच सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक, पार्श्वगायक म्हणूनही ते पुरस्कार मिळवते झाले. त्यांच्या चार दशकांच्या सांगीतिक कार्याला आमचा मानाचा मुजरा.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आज प्रवेश घ्या. BSc नर्सिंग, GNM नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
2: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
2: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
3: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
2: आकाशवाणी चंद्रपूर.
4: श्रोतेहो, आज आषाढी एकादशीचा पावन सोहळा साजरा होतो. डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सुधीर फडके यांनी गायलेलं झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातलं हे गीत आहे.

यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राहून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेप

आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पंढरपूरमध्ये विठ्ठल भक्तांची मांदियाळी. पंढरपूर कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठांमध्ये विशेष न्यायालय स्थापन. आणि भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना. आता सविस्तर बातम्या. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहाटे सपत्नीक केली. त्यांच्या समवेत यंदाचे धाराशिव जिल्ह्यातले मानाचे वारकरी बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हे काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पाणी, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिक मुक्त वारी, वृक्ष संवर्धन आदी विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आषाढी एकादशीसाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल झाले असून विठुरायाच्या गजरानं पंढरी दुमदुमून गेली आहे. तत्पूर्वी काल मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती

0: योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 7 शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचं प्रमाणपत्र आणि जिल्हा बँकेच्या वतीनं नव्यानं पीक कर्जाचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. देशातली ही सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
1: देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी या ठिकाणी घोषित केली आणि अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना घोषित केली. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. ज्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांना 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आम्ही देतो आहोत. सहकार विभागाने पहिली यादी घोषित केली. 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी. 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत. आणि आता दुसऱ्या यादीचं काम सुरू झालंय.
0: भविष्यामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचं महत्व ओळखून देशात पहिल्यांदा महाराष्ट्रानं शेतकऱ्यांसाठी महाविस्तार नावाचं ऍप तयार केलं आहे. जवळपास 50 लाख शेतकऱ्यांनी महाविस्तारावर नोंदणी केली असून उर्वरित शेतकऱ्यांनीही या ऍपवर नोंदणी करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. आषाढी वारीत यंदा प्रथमच हवाई रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका भाविकाला अस्वस्थ वाटू लागल्यानं काल या भाविकाला रुग्णवाहिकेद्वारे पंढरपूरहून सोलापूरला हलवण्यात आलं. पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी उपक्रमाचा समारोपही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल झाला. धाराशिव जिल्ह्यात खरीप पिकांची 74% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: धाराशिव जिल्ह्यात चालू वर्षी जुलै महिना संपत आला तरीही अवघा 204 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यावर दुष्काळाचं भीषण सावट येण्याची भीती लक्षात घेऊन प्रशासनानं खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने खरीपाचे निर्धारित केलेल्या 5,50,580 हेक्टर क्षेत्रापैकी 4,10,261 हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरण्यांची ही टक्केवारी 74% इतकी आहे. जिल्ह्यात सोयाबीन पिकाची 3,64,473 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर खरीपातील मुगाची 3,854 हेक्टर क्षेत्रावर आणि उडीदाची 15,034 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्यातल्या 227 सिंचन प्रकल्पांपैकी 10 सिंचन प्रकल्प अद्यापही कोरडे ठाक आहेत. तर उर्वरित सिंचन प्रकल्पात एकूण पाणी साठा क्षमतेपैकी 10% उपयुक्त पाणी साठा आहे. आगामी काळात मोठ्या पावसाची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे. देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल जलदगती न्यायालय स्थापन करण्यासाठीच्या आणि पेपर फुटी तसंच परीक्षा फसवणूक प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा निश्चित करण्यासाठीच्या विधेयक मसुद्याला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जलदगती न्यायालयांची स्थापना, पेपर फुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूरच्या खंडपीठांमध्ये विशेष न्यायालयं स्थापन करण्यात आली आहेत. मुंबई उच्च न्यायालयानं छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस व्ही पवार आणि नागपूरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कोलते यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालयं काम करतील. 2024 या कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्यांच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोव्हर बालिगा यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळून लावला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA 47 अधिकाऱ्यांना सेवेतून कार्यमुक्त केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यातील काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई सुद्धा केली जाणार आहे. दरम्यान NTA महाव्यवस्थापक स्तरावरील वरिष्ठ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नीट पेपर फुटीशी संबंधित विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंधक विधेयक काल राज्यसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक सादर केलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवण्याची तरतूद या विधेयकात आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. डहाणू, तलासरी आणि पालघर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मात्र जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, अग्निशमन दल, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामस्थ यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे शेकडो नागरिकांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली. 23 आणि 24 जुलैला राबवण्यात आलेल्या बचाव मोहिमांमध्ये विविध यंत्रणांनी मिळून 244 नागरिकांची सुटका केली. नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं काल काहीशी उसंत घेतली असली तरी गोदावरी नदीच्या पूरस्थितीत कायम आहे. गोदावरी नदी पात्रात सुमारे 19,000 तर नांदूर मधमेश्वर धरणातून 94,497 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. निफाड तालुक्यातील सायखेडा चांदोरी गावात पुराचं पाणी शिरलं असून हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलं आहे. पुण्यातही पावसाची संततधार कायम असून धरणांमधील पाणी साठा वाढला आहे. खडकवासला आणि पवना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथे आज भारत आणि यजमान झिम्बाब्वे यांच्या दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4:30 सामना सुरू होईल. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवत भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी कालही मध्यम ते जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात अद्याप पावसाचा जोर कमी आहे. आज विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पंढरपूरमध्ये विठ्ठल भक्तांची मांदियाळी. पंढरपूर कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठांमध्ये विशेष न्यायालय स्थापन. आणि भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज दुसरा T20 क्रिकेट सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: सतारीचे बोल असोत
4: की मंजुळ बासरी,
3: शततारांची संतूर असो
4: की मंगल सनई,
3: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
4: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
5: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
6: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
5: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
6: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
5: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
6: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा. आपला रेडिओ टीव्ही हळू लावा जो आपल्या पुरता ऐकू यावा. विद्यार्थी, परीक्षार्थी आणि आजारी असतील आपल्या शेजारी. आपला रेडिओ टीव्ही हळू लावा जो आपल्या पुरता ऐकू यावा. विद्यार्थी, परीक्षार्थी आणि आजारी असतील आपल्या शेजारी.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोवॅट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आजचा दिनविशेष श्रोते हो, आज सुधीर फडके म्हणजेच सर्वांचे लाडके बाबूजी यांचा जन्मदिवस. श्रेष्ठ संगीतकार आणि गायक. त्यांनी जवळपास 50 वर्ष मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या गायनाने आणि संगीताने राज्य केलं. मराठी सुगम संगीतावर त्यांचं प्रभुत्व होतं. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही गाणी गायली आहेत. अनेक गाणी संगीतबद्ध केली आहेत. ग. दि. माडगुळकर यांचं गीत रामायण हे सर्वात लोकप्रिय गाणं आहे त्यांचं.

0: यानंतर ऐकूया काही संदेश.
1: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया, ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
2: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
1: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 7:25 होत आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. दर रविवारी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, संगीत हा केवळ अभ्यासाचा विषय नाहीच आहे, तर तो एक साधनेचा विषय आहे. आणि ही साधना करताना सातत्य ठेवणं किंवा मग हा अभ्यास केवळ सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन करणं, चिंतन करणं, सातत्य ठेवणं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आपण स्वतः शिकत असताना समोरच्यालाही त्या प्रदान करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. आणि तेच काम गेले कित्येक वर्ष शास्त्रीय संगीतामध्ये, सुगम संगीतामध्ये काम करीत असतानाच चित्रपट संगीताचा ध्यास घेऊन त्यामध्ये सुद्धा संशोधन, लेखन आणि मंचीय कार्यक्रम करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे मॅम ह्या अतिशय सुंदर तऱ्हेनं आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा किंवा रसिकांना सुद्धा या गोष्टी प्रदान करतात. एकूणच

0: सगळा प्रवास कशा पद्धतीने सुरू आहे आणि त्यामागची मेहनत, त्यामागचं संशोधन या सगळ्याच गोष्टींविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय. आणि त्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढी मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भाषा आणि संगीत याचा सुद्धा संबंध फार महत्वाचा आहे, तर तो कसा काय?
1: सर्वात जास्त संबंध भाषेचा सुगम संगीतातच येतो.
0: बर.
1: कारण मुळात आपलं भावगीत कसं सुरू झालं त्याचाही अतिशय मनोरंजक इतिहास आहे. की 30 च्या दशकात ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात यायला लागली की अतिशय छान कविता मराठीत व्हायला लागल्या होत्या. रविकिरण मंडळाची स्थापना झाली होती, माधव जुलियानंद सारखे कवी होते. ह्या कविता फक्त वाचून समाधान होत नव्हतं. काही गाणारी जी मंडळी होती, कलाकार होती, साहजिक त्यांना वाटलं की ही गाऊन बघावी कविता. तर कविता गायनाचे कार्यक्रम व्हायला लागले, तिथं भावगीताचा जन्म झाला. मुळात असं नव्हतं की चला आज आपण भावगीत नावाचा एक प्रकार जन्माला घालूया, असं नव्हतं ते. तर कविता गाता गाता आणि कवींचे सुद्धा, मी म्हटलं तसं आधी कवितेचे विषय हे पौराणिक होते.
0: हो.
1: राधा कृष्णाच्या पलीकडे आपण जात नव्हतो. तेच विषय नंतर स्वातंत्र्यानंतर, सामाजिक क्रांतीनंतर, जशा स्त्रिया शिकायला लागल्या, अर्थार्जन करायला लागल्या, महायुद्धानंतरची परिस्थिती, ह्या सगळ्याचा एक प्रभाव त्या भाषेवरही पडला. म्हणून पूर्वी म्हणजे इतकं ते मनोरंजक आहे सगळं बघणं की जुनी भावगीतं तुम्ही बघाल तर मैत्रिणींनो सांगू नका ग नावं घ्यायला.
0: वा.
1: बरोबर. अगदी गोड भावगीत आहे. थोडासा काळ पुढे गेला, मी नेहमी ह्याच गोष्टीचं उदाहरण देते, फार मला आवडतं, कारण मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ही परिस्थिती पुढे राहिली नाही. आणि मग सहज सख्या एकटाचं येई सांजवेळी, इथपर्यंतची धिटाई त्या गाण्यांमध्ये आली. म्हणजे बघा विषय पण कसे बदलत जातात. आणि मग आता जसं ज्या काळात जी भाषा चालली आहे ती भाषेचं त्या प्रतिबिंब गाण्यांमध्ये पडणार, कारण लोकांना कळलं पाहिजे. आता या जैन झीला तुम्ही मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ह्यातली गोडीच कळू शकत नाही. म्हणजे त्यांना नाव घेण्यात काही वेगळं आहे हे मुळात, त्यांची पिढी किती पुढे आली आता. तर एक अँटिक म्हणूनच तुम्ही त्याच्याकडे बघणार आहात, पण हेही विसरून चालत नाही की ह्या पायावरच आपण उभे आहोत आणि या गाण्यांवरच आता ही भाषा सुद्धा बदलत गेली, ती अशी बदलत गेली. आणि मग आपलं भावगीत पुढे विकसित होत गेलं, अनेक उत्तम कवी आले आणि ज्यांनी भावगीत म्हणूनच लिहिलं. आधीच्या कवींनी स्वतःची कविता म्हणून लिहिली होती. श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता म्हणून आलेली आहे, किंवा प्रेमस्वरूप आई ही काही आता पुढे कोणी गाईल अशा हेतूने लिहिलेली नाही. घनतमी शुक्र बघ राज्य करी ही काही हेतूने लिहिलेलं गाणं नाही, त्या कवितेचं गाणं झालं. आणि हे मोठं ऋण आपल्यावर अनेक संगीतकारांचं आहे की ज्या कविता अन्यथा पुस्तकातच राहिल्या असत्या, आरती प्रभू पुस्तकातच राहिले असते, ग्रेस पुस्तकातच राहिले असते, तुम्ही मी सामान्य माणसं गेले द्यायचे राहू नका हे कळलंच नसतं आपल्याला, किंवा ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, हे गाणं आज सामान्य अगदी एखादा दुकानदार असेल तरी त्याला माहीत असतं. आणि त्याला हे कळत नसतं कदाचित की आपण फार मोठ्या कवीचं हे काव्य आपण गातोय. पण हे संगीतकारांचं अतिशय मोठं योगदान आहे की त्यांनी हे सगळं.
0: निश्चितच, कारण आपण पाहायला गेलं तर बासी मर्ढेकर, कवी ग्रेस, माधव जुलियन यांच्या कविता वाचायला आपण गेलो तर खूप अवघड आणि
1: दुर्बोध वाटतं
0: आणि न समजणाऱ्या. पण त्यांना जेव्हा संगीतबद्ध करण्यात आलं किंवा गायकांनी जेव्हा सादर केले गाणी म्हणून, त्यानंतर म्हणजे सहज कळायला लागले.
1: हो. आणि कमाल अशी होती की चाली गायला सोप्या होत्या अशातला भाग नाही. म्हणजे त्यात कुठेही पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी अशी तडजोड केल्याची मला तरी दिसत नाही कधी की कविता कठीण आहे मी ह्याला सोपीच करून टाकतो, असं त्यांनी नाही केलंय. चाली गायला कठीण आहेत, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे खळे काकांबद्दलही हेच सांगते, मंगेशकरांबद्दलही हेच सांगते, कठीण असणं पण आकर्षक असणं हे महत्वाचं आहे. पुलंनी एके ठिकाणी म्हटलंय की नवकवितेला माझा विरोध नाही, नवकवितेला माझा विरोध नाही, काही नवीन समजून घ्यायलाही माझा विरोध नाही, पण तो पाऊल टाकलं त्या टेकडीवर की हवा अशी सुटायला हवी की डोंगर माथा कधी चढून आलो याचा पत्ता लागला नाही. पण पावला पावलावर मला दुर्बोधतेचे जर खड्डे आणि ठेचाच लागत असले तर मी हा ताप का सहन करू. म्हणजे ह्याचा अर्थ गोषवारा असा आहे की काठिण्य पातळी तुमची किती असावी आकर्षण निर्माण करण्या इतपत असावी. सामान्य माणसाला आवडतं गाणं, मेहंदीच्या पानावर आवडतं, गायला कठीण आहे पण आवडतं. तरुण आहे रात्र अजूनही, गायला कठीण आहे पण आकर्षक आहे. संगीतकारांनी करायला हवंय ते यावर काम करायला हवंय की कारण मी का हे सांगते कारण मला अनेक तरुण संगीतकारही माहिती आहेत किंवा धडपडणारी मुलं असतात. पहिल्यांदा सगळ्यांचाच हा एक ती पातळी असते किंवा एक ती एक अवस्था असते की मी काहीतरी खूप कठीणच बांधतो आता की गायिकेला कठीण पडलं पाहिजे. पण त्यातून आकर्षकता आहे का, ज्याला कॅची म्हणतो आपण. आज कितीतरी मी बघते की धडपडत का होईना, मेहंदीच्या पानावर गातातच की नाही, केव्हा तरी पहाटे गातातच की नाही, ही वाट दूर जाते गातातच की नाही, अशा काही फार सोप्या आहेत का त्या चाली? नाही. गायला गेल्यानंतर कळतं तुम्हाला की ठहराव किती वेगळा आहे. चांदण्यात फिरताना सारखं गाणं अवघड आहे पण त्या अवघडपणाचं आकर्षण आहे
0: कारण त्यासाठी केलेली मेहनत जी आहे ती खूप आहे. आणि त्यातही मराठी आपण भावविश्व पाहायला गेलं किंवा मराठी संगीत, तर असे थोर जे कवी होऊन गेलेले आहेत तर त्यांच्या कवितांना हात घालून अशा सुंदर तऱ्हेनं संगीतबद्ध करण्यात आलेली आहेत. आणि सगळीच गाणी तशी खूप कठीण, शब्द कठीण, मात्र लयबद्ध झाल्यानंतर जेव्हा आपण ऐकतो ती आजही आणि पुढच्या कित्येक पिढ्या ती रुंजी घालतच राहणार.
1: अगदी. तिने सांजा सखे मिळाल्या, किती सुंदर चाल बांधली बघा. यमन रागाची निवड करण्यापासून संगीतकाराचं एक ज्याला आपण प्रतिभा दिसते ती अशी दिसते की ते दिवे लागणी झाली आहे कुठेतरी, आता रात्री ओढ आहे, ते संतूर सुरू होतं आणि इतकं त्या गाण्यात सुकून आहे म्हणजे

0: वा, एक वेगळ्या जगात आपण इथे बसल्या बसल्या जातो.
1: त्या स्वरांमध्ये तो सुकून आहे, ते ठहराव जे आहेत ना एकेका स्वरावरचे, त्यात तुम्हाला ती मानसिक शांती मिळते आणि ती आवश्यक आहे. आताच्या जगात आणि ज्या पद्धतीने आपण जगतो आहोत त्याची गरज आणखीन वाढली.
0: निश्चितच श्रोतेओ, तर अशा पद्धतीनं संगीत हा आपल्या मानवी जीवनावर अगदी खोलवर परिणाम करणारा हा एक कला प्रकार आहे आणि संगीताशिवाय आपण कुठलंच कार्य करू शकत नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण अगदी आपण पूर्वीपासून पाहायला गेलं तर प्रत्येक कामासाठी, प्रत्येक विधीसाठी, प्रत्येक वेळेसाठी आपल्याकडे लोकसंगीतातून वेगवेगळे जे म्हणूया आपण कला प्रकार आपल्यासाठी ठेवलेले आहेत किंवा तयार आहेत. मात्र त्याचा आस्वाद घेताना लोकसंगीत असो किंवा मग शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत, संगीत ही साधना आहे आणि ही साधना, ही संस्कृती आपल्या पुढील पिढीला हस्तांतरित करताना आपण ती कशा पद्धतीनं दिली पाहिजे, त्यांना हस्तांतरित केली पाहिजे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जर ती आपल्याला समजली, उमजली, आपण त्यासाठी मेहनत घेतली तरच ती अगदी खऱ्या अर्थानं आपण ती हस्तांतरित करू शकू. आणि यासाठी कुठलाही प्रकार असो, तुम्ही रसिक असाल, कलाकार असाल, मात्र कशा पद्धतीनं आपण संगीताकडे पाहतोय, कुठल्या दृष्टीनं ती न्याहाळतोय हे फार गरजेचं आहे. आणि याच विषयी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अगदी विस्तृत माहिती घेतलेली आहे आणि ही माहिती आपल्याला दिली सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांनी. मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि अगदी संगीतमय हा प्रवास अतिशय सांगितिक तऱ्हेनं तुम्ही उलगडून दाखवलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार.

तर श्रोतेओ पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवीन मान्यवरांसोबत एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आत्ताच आपण ऐकलात.
1: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केलात.

हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. 7:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. सुमन कल्याणपूर यांनी गेलेली सवी कवी सुधांशी यांची ही रचना दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केली आहे. श्रोतो, आज सारे वारकरी विठूच्या दरबारात पोहोचले आहेत. त्या विठूची सावळी अशी मूर्ती बघण्यासाठी साऱ्यांच्या मनात एकच आस, त्या विठुरायाचे दर्शन. आषाढी एकादशीचा हा पावन सुंदर असा सोहळा पंढरपुरात साकारतोय त्या विठूच्या दरबारात.

ज्ञानोबा तुकाराम पुंडलिक वरद हरी विठ्ठल या नामाचा गजर आज आसमंतात दुमदवतोय. वारी खरं तर साऱ्या वारकऱ्यांच्या जगण्याचा ध्यास आहे, मानवतेचा गजर आहे, संस्कृतीची शिदोरी आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरेचा इतिहास समृद्ध आहे, तो भक्तांना कायम आधार देतो, जगण्याची दिशा देतो. जे कारंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, असं म्हणत सारे संत आपल्या भक्तांना उरे भेट देतात. आणि अर्थातच हा सोहळा असतो विठ्ठलाच्या भेटीचा.

श्रुती हो, साऱ्या वारकऱ्यांच्या डोळ्यात एकच आर्थता दाटलेली असते, ती म्हणजे त्या विटेवरील युगानुयुगे उभ्या राहिलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाची. त्याला बघितलं की जन्मभराच्या दुःखातनं मुक्ती ही वैश्विक भावना जोपासत वर्षानुवर्षे वारी चालली आहे. एकमेकांचा सन्मान करत, दुःख हलकं करत आणि जगण्याचं बळ देत वारी आणि वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात मैलांचा हा प्रवास आनंदानं पूर्ण करतायत. आषाढी एकादशी हा त्यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेचा क्षण. वारी ही केवळ परंपरा नाही, तो जगण्यासाठी आवश्यक असा संस्कार आहे. ती त्या विठूच्या प्रतीची श्रद्धा आहे. भक्तीचं बीज रुजवणारी वारी आम्हा भक्तांसाठी जगण्याची परिभाषा आहे.

0: संत तुकारामांचा हा अभंग गायला होता लता मंगेशकर यांनी, संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. BSc नर्सिंग, GNM नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
1: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.

0: घ्या चहा. साखर कमी ठेवली आहे बरं का?
1: अगं आता 50 वर्ष झालीत, अजूनही माझी आवड लक्षात ठेवतेस का?
0: आवड नाही हो, सवय झाली आहे तुमची.
1: अगं आठवतंय का, पहिल्यांदा तू मला चहा दिला होतास तेव्हा तुझा हात कापत होता.
0: हो तर, आणि तुम्ही इतके गंभीर वाटलो, खूप रागीट असणार.
1: राग तर अजूनही येतोच ग.
0: हो पण आता माहितीये, तेही माझ्यावरचं प्रेमच आहे.
1: हो खरे, पण खूप काही बदललंय. पण एक गोष्ट नाही बदलली.
0: काय हो?
1: तुझी साथ.
0: आणि तुमचीही.
2: वेळ बदलली, वर्षे बदलली, पण सहवास मात्र बदलला नाही. सहवासाची सोन फुले दर रविवारी सकाळी ठीक 10:30 जरूर ऐका आमची नवी मालिका सहवासाची सोन पाऊले.

0: माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया.
5: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
4: चालता बोलता.
5: रस्त्यावर चालताना,
4: कॉलेजच्या परिसरात,
5: बाजारात किंवा चौकात
4: आम्ही भेटणार आहोत
5: थेट तुम्हाला.
4: काही हलक्या फुलक्या गप्पा,
5: काही रंजक प्रश्न
4: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं.
5: तुमची गोष्ट,
4: तुमचा आवाज
5: आणि तुमचंच गाणं
4: ऐकत राहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
5: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
4: चालता बोलता.

श्रेया घोषाल आणि एम जे श्रीकुमार यांनी गायले बुलबुले या चित्रपटातले गीत. आपण ऐकताच समीर यांची गीतरचना प्रीतम यांचं. ठीक 8:30 आणि पुणे केंद्राहून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्ष

0: साडेआठ वाजले. श्रोतेहो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना केलं कार्यमुक्त. युपीएससीच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया सुरू. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला मिळणारा पाठिंबा थांबत नाही, तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगित राहणार, केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या भारोत्तोलनात भारताच्या झंडूकुमारला कांस्यपदक. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल जलदगती न्यायालय स्थापन करण्यासाठीच्या आणि पेपरफुटी तसंच परीक्षा फसवणूक प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा निश्चित करण्यासाठीच्या विधेयक मसुद्याला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जलदगती न्यायालयांची स्थापना, पेपरफुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सध्या 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची कायद्यात तरतूद आहे. नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूरच्या खंडपीठांमध्ये विशेष न्यायालयानं स्थापन करण्यात आली आहेत. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालयं काम करतील. 2024 या कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्यांच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोवर बालिगा आणि यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना सेवेतून कार्यमुक्त केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यातील काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई सुद्धा केली जाणार आहे. दरम्यान एनटीएनं महाव्यवस्थापक स्तरावरील वरिष्ठ पदांच्या

साठी जाहिरात प्रसिद्ध केली असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नीट पेपर फुटीशी संबंधित विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी राष्ट्रीय गौरवाचा अपमान विधेयक काल राज्यसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक सादर केलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवण्याची तरतूद या विधेयकात आहे. परीक्षा पद्धतीत सुधारणा आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या मागण्यांबाबत केंद्र सरकार आज पुन्हा CJP प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि डॉ जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्ली इथं CJP शिष्टमंडळाची भेट घेतली होती. परीक्षा पद्धतीतील सुधारणांबाबत CJP मागण्या त्यांनी या बैठकीत सविस्तरपणे ऐकून घेतल्या असं प्रसारमाध्यमांशी बोलताना नड्डा यांनी बैठकीनंतर सांगितलं. CJP 3 मुख्य मागण्या मांडल्या असून प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी काही सुधारणा सुचवल्या असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या व्हिडिओला मिळालेला प्रतिसाद आणि त्यावरील सूचनांबद्दल देशातील तरुणांचे आभार मानले आहेत. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांनी तरुणांच्या या प्रचंड पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठीचं विधेयक आणणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी गुरुवारी एका व्हिडिओ संदेशातून केली होती. हा व्हिडिओ 30 कोटी 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायदा 2024 अंतर्गत प्रश्नपत्रिका फुटी आणि परीक्षेशी संबंधित इतर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. विविध प्राधिकरणांकडून घेतल्या जाणाऱ्या सार्वजनिक परीक्षांशी संबंधित गुन्ह्याचा जलद शास्त्रशुद्ध आणि सर्वसमावेशक तपास करण्याची जबाबदारी या कृती दलावर असेल असं दिल्ली पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कारणास्तव आज सकाळपासून मेट्रोची 18 स्थानकं बंद ठेवण्यात आली आहेत. 3 ठिकाणी मेट्रो बदलण्याची सोय सुरू असल्याचं दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं कळवलं आहे. महाराष्ट्रात सर्वत्र आज आषाढी एकादशीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. त्यांच्यासमवेत यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसरात विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल रोमानियातील बुखारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीजच्या वतीनं मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. उभय देशांमधील संबंध दृढ करण्यातील राष्ट्रपतींचं योगदान आणि शिक्षण सामाजिक सर्वसमावेशकता यांच्याप्रती असलेली निष्ठा यासाठी मुर्मू यांना गौरवण्यात आलं. राष्ट्रपतींनी हा सन्मान भारतातल्या 140 कोटी जनतेला समर्पित केला आहे. ही पदवी उभय देशातील नागरिकांच्या चिरकाल असलेल्या मैत्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गावातील सर्वसामान्य मुलगी ते सर्वोच्च पदी विराजमान होण्याचा प्रवास उलगडताना त्यांनी शिक्षणाचं महत्व अधोरेखित केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वेगानं होणाऱ्या तांत्रिक बदलांच्या काळात विद्यापीठांनी ज्ञानार्जनाला नैतिकता आणि करुणेची जोड द्यावी असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. पाकिस्तान जोपर्यंत सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू जल करार स्थगितच राहील असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. भारतानं पाकिस्तानमध्ये मुद्दाम पूरस्थिती निर्माण केल्याचा आरोप पाकिस्ताननं केला होता. याबाबत पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेलं वृत्त निराधार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 20 ते 23 जुलै दरम्यान जम्मू आणि लगतच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे चिनाब नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पाकिस्तानच्या लाहोर येथील पूर अंदाज विभागानंही मुसळधार पावसामुळे चिनाब नदीला पूर आला असल्याचं म्हटलं आहे. नदीच्या पाणी पातळीतील ही वाढ म्हणजे मुसळधार पावसाचा एक नैसर्गिक परिणाम असून भारतानं कोणतीही जाणीवपूर्वक कृती केल्यानं हा पूर आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. इराणच्या सागरी हद्दीत LPG वाहून नेणाऱ्या आणि मोझांबिकचा ध्वज असलेल्या दिशा या जहाजावर काल हल्ला झाला. या जहाजावरील सर्व 28 भारतीय कर्मचारी सुरक्षित आहेत. तेहरानमधील भारतीय दूतावासानं या घटनेला दुजोरा दिला आहे. स्पेन आणि

0: फ्रान्समध्ये भीषण वणव्याचा हजारो नागरिकांना फटका बसला आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. स्पेनमध्ये माद्रिदच्या पश्चिमेकडे लागलेल्या 3 वणव्यांमुळे आग वाढली आहे. प्रचंड उष्णता, सोसाट्याचा वारा आणि कोरड्या हवामानामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहेत. स्पेन सरकारनं राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं आज भारत आणि यजमान झिम्बाब्वे यांच्यात 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4:30 सामना सुरू होईल. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवत भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. दोन्ही संघांमधील 15 सामन्यांपैकी भारतानं 12 सामने जिंकले आहेत, तर झिम्बाब्वेनं 3 सामन्यात विजय मिळवला आहे. कॅनडातील ओंटारियो इथं आज जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय स्क्वॅशपटू अनाहत सिंग इजिप्तच्या बारब सामियाचा सामना करणार आहे. या लढतीत विजय मिळवल्यास स्पर्धेच्या अंतफेरीत धडक मारणारी ती पहिली भारतीय खेळाडू असेल. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या हेवीवेट भारोत्तोलनामध्ये झंडूकुमारनं कांस्य पदक जिंकून भारताच्या पदकाचं खातं उघडलं. आपल्या दुसऱ्या पदकात दुसऱ्या प्रयत्नात 190 किलो वजन उचलून त्यानं दमदार कामगिरी केली. बिहारच्या झंडूकुमारनं लहान वयात पोलिओवर मात करून आर्थिक अडचणींचा सामना करत भारोत्तोलनामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करण्याच्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. NTA सत्तेचाळीस अधिकाऱ्यांना केलं कार्यमुक्त. UPSC प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया सुरू. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला मिळणारा पाठिंबा थांबत नाही, तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगित राहणार, केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या भारोत्तोलनात भारताच्या झंडूकुमारला कांस्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 8:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ओळख कायद्याची. आज यात सामाजिक मानसिकता या विषयावर ॲडव्होकेट भास्कर दिवसे यांचं भाषण ऐकूया.
2: श्रोते हो, आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत की आपल्या समाजामध्ये जिकडे तिकडे अशांतता निर्माण झालेली आहे, त्याचाच परिणाम म्हणून की काय गावागावात शहरात शहरात अशांतता निर्माण करण्यासाठी समाजातील काही घटक, जसे की आपण असं म्हणूया की सुसंस्कृत विध्वंसक कार्यान्वित होऊ लागले, कार्यरत झाले. अशा प्रकारच्या ज्या घटकांच्या अनुषंगाने एकदा अशांतता निर्माण झाली की सुसंस्कृत विध्वंसक ह्या घटकाचे काम फत्ते झाले असे म्हणायला काही हरकत नाही. अजून ह्याच व्यक्तींच्या अनुषंगाने समाजामध्ये कुटुंबामध्ये अशांतता निर्माण झाल्यानंतर हे सुसंस्कृत विध्वंसक घटक आपल्या मनाला वाटेल त्या प्रकारे अशांतता निर्माण करणाऱ्या घटकाच्या मागे पक्की भिंत बांधून उभे राहतात व विध्वंसक कृत्य करून घेत असतात. श्रोते हो, अशांतता निर्माण करणारा सुसंस्कृत विध्वंसक घटक जेवढी अशांतता समाजामध्ये तसेच कुटुंबामध्ये निर्माण करता येईल याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन आपला वाईट हेतू सफल करून घेत असतो, तसेच समाजामध्ये किंवा कुटुंबामध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या घटकाला हे कळत नाही की आपण काय करीत आहोत. श्रोते हो, अशांतता निर्माण करणारा सुसंस्कारित विध्वंसक घटक हा संपूर्णपणे चिथावणी देऊन समाजामध्ये तसेच कुटुंबामध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी समाजातील एका घटकाला तसेच कुटुंबातील एका सदस्याला हाताशी धरून सामाजिक अशांतता निर्माण करण्याचे काम करीत असतो. श्रोते हो, तसेच समाजामध्ये किंवा कुटुंबामध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी त्या त्या समाजातील अत्यंत जवळचे तसेच कुटुंबातील अत्यंत जवळचे सदस्यच कारणीभूत असतात असे म्हटल्यास अतिशयोक्ती.

ठरणार नाही. ही बाब अशांतता निर्माण करणाऱ्या समाजातील तसेच कुटुंबातील सदस्याला कळत नाही, कारण की त्याच्या मानसिकतेमध्ये सुसंस्कारित विध्वंसकाच्या माध्यमातून हे विषारी बीज पेरले गेले की जे तो म्हणजे सुसंस्कारित विध्वंसक सांगतो तेच बरोबर आहे, व यावरच विश्वास ठेवून अशांतता निर्माण करण्यासाठी विध्वंसक कृती करणारा द्वेषाने तसेच स्वतःच्या कुटुंबाविरुद्धच उभा राहतो व कुटुंबातील सदस्याच्या विरुद्ध मामला न्यायालयात दाखल करतो. श्रोते हो, आज रागाने तसेच समाजातील द्वेष व अशांतता निर्माण करणाऱ्या सुसंस्कारित विध्वंसक प्रवृत्तीवर विश्वास ठेवून न्यायालयामध्ये आपल्या स्वीकार्याविरुद्ध आपल्या आप्तांच्या विरुद्धच मामले दाखल केल्या जात आहे, ही गंभीर बाब आहे. आता बघूया श्रोते हो न्यायालयीन प्रक्रिया. न्यायालयीन प्रक्रियेच्या बाबतीत आपण भाष्य करूया. एकदा जे मामले न्यायालयात दाखल झाले की त्यांचा निपटारा होणे आपल्या हातात नसते. साऱ्या तांत्रिक बाबीची प्रक्रिया पार होईपर्यंत बराच कालावधी लागत असतो जात असतो. तसेच जरी एका न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्यावर नाराज होऊन कुठलाही एक पक्ष दिलेल्या आदेशाला आव्हान वरच्या न्यायालयात देत असतो. तसेच न्यायालयीन आदेशावरील नाराजीचा सूर हा क्रम भविष्यात चालूच असतो. हे कालचक्र कधीही संपुष्टात न येण्यासारखे आहे. तसेच ही न संपणारी न्यायालयीन शृंखला आहे. आता बघूया तसेच न्यायालयात प्रकरण दाखल झाल्यानंतर न्यायालय देखील प्रकरणात योग्य तो निर्णय घेऊन प्रकरणाचा निपटारा करू शकतात, पण असे होत नाही, कारण की नैसर्गिक न्यायाची आडकाठी न्यायालयात निर्णय घेण्यापासून दूर ठेवते. जसे की दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 आदेश 9 नियम 3 अंतर्भूत केले आहे की दोन्ही पक्ष जर न्यायालयात अनुपस्थित राहिले तर मामला खारिज करण्यात यावा. तसेच दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 आदेश 9 नियम 6 अंतर्भूत केले आहे की जर वादी न्यायालयात उपस्थित असेल व प्रतिवादी अनुपस्थित असेल तर प्रकरणात योग्य तो निर्णय घ्यावा. श्रोते हो, अजून तसेच दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 आदेश 9 नियम 6 अंतर्भूत केले आहे की जर वादी न्यायालयात उपस्थित असेल व प्रतिवादी अनुपस्थित असेल तर प्रकरणात योग्य तो निर्णय घ्यावा. तसेच दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 आदेश 9 नियम 8 अंतर्भूत केले आहे की जर प्रतिवादी न्यायालयात उपस्थित असेल तर वादीने दाखल केलेले कथन मान्य करावे व योग्य तो निर्णय पारित करावा. श्रोते हो, अजून एक महत्वाची गोष्ट यामध्ये अंतर्भूत केलेली आहे. परंतु जरी ह्या तरतुदी दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 उपलब्ध असल्या तरी यदा कदाचित ह्या तरतुदीचा उपयोग करून आदेश पारित केल्या गेला तर दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अंतर्भूत करण्यात आलेल्या आदेश 9 नियम 13 उपयोग करून पारित झालेल्या आदेशाला बाजूला केल्या जाते व पुनश्च मामला चालवला जातो. म्हणजेच न्यायालयात आदेश पारित करताना नैसर्गिक न्याय तत्वाचे पालन केले जाते. श्रोते हो, तसेच दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 ही देखील तरतूद आदेश 23 अंतर्भूत केलेली आहे की मामला दाखल केल्यानंतर अंशतः किंवा पूर्णपणे मामल्यात तडजोड केल्या जाते. तसेच दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 आदेश 15 उपलब्ध आहे. जसे की पहिल्या सुनावणीच्या दिवशी मामल्याचा निपटारा केला जाऊ शकतो. श्रोते हो, परंतु अशा तरतुदी जरी दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 उपलब्ध असल्या तरी त्याचा वापर पूर्णपणे केला जात नाही असे एकूण चित्र आहे. असा एकतर्फा तसेच अशिलावर जसे की वादी तथा प्रतिवादी यांच्यावर अन्याय होईल असा कुठलाही आदेश न्यायालयात पारित केला जात नाही. न्यायालयात एखाद्या पक्षाला कितीही घाई असली तरी आदेश पारित करताना कटाक्षाने नैसर्गिक न्याय तत्वाचे पालन काटेकोरपणे केले जाते. श्रोते हो, इथे मला सांगायला आनंद होईल की आपण मध्यस्थीच्या बाबतीत जाणून घेऊया. मध्यस्थी म्हणजे काय, मध्यस्थीचे फायदे काय, मध्यस्थी कशासाठी करायची. आज आपली ओरड आहे की न्यायालयामध्ये दाखल केलेले मामले वर्षानुवर्ष निकाली न निघता प्रलंबित राहतात. तत्काळ निकाली निघत नाही असे का होते. श्रोते हो, ह्यासाठी भारत सरकारने, भारताचे विधी आयोगाने तथा मल्लीमत कमिटीने जनसामान्याचे हित व्हावे, कल्याण व्हावे व सामंजस्य राहावे म्हणून सुचवलेले

दुरुस्तीनुसार दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 मध्ये कलम 89 अंतर्भूत करण्यात आले. त्याचा अर्थ असा की न्यायालयाच्या बाहेर वादाचा निपटारा करणे. तर श्रोते हो, सन 1999 मध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार दिनांक 1/7/2002 पासून वरील कलमा अंतर्गत मध्यस्थीचा प्रसार तथा प्रचार सुरू झाला. श्रोते हो, सन 1999 मध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 चे कलम 89 नुसार पक्षकारांना एकूण 5 प्रकारे आपल्या मामलाचा निपटारा करता येऊ शकतो, जसे की आर्बिट्रेशन, कन्सिलेशन, ज्युडिशियल सेटलमेंट, लोक अदालत आणि मेडिएशन म्हणजे मध्यस्थी. ह्या साऱ्या बाबी अंतर्भूत केलेल्या असल्या तरी वरील 5 प्रकारे जरी मामल्याचा निपटारा करण्याचे मार्ग कायद्यामध्ये उपलब्ध असले तरी सर्वात सोपी, जास्त खर्चिक बाब नसणारी व सर्वांना सोयीचा मार्ग असणारी, त्वरित न्याय देणारी, आदेशाचे अंमलबजावण्याची वाट न पाहणारी, तसे दाखल असलेल्या न्यायालयीन प्रकरणात तथा विभिन्न न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा चुटकीसरशी कायमचा निपटारा करण्याची पद्धती म्हणून मध्यस्थी प्रक्रिया ओळखल्या जाऊ लागलेली आहे. ह्या योजनेमध्ये ज्यांचे काम आहे, जसे की वादी व प्रतिवादी, अर्जदार व गैरअर्जदार, फिर्यादी व आरोपी, अपिलार्थी व उत्तरवादी यांनी न्यायालयामध्ये वाद निर्माण केले असतील तरी दे ते दोघेही सामंजस्यासाठी आवश्यक न्यायालयातील कागदपत्रावर स्वाक्षरी करून मध्यस्थी केंद्रात मध्यस्थीसाठी आपले प्रकरणे पाठवू शकतात. श्रोते हो, दोन्ही पक्ष आपापले हित ज्यात आहे ते मध्यस्थांसमोर सांगून दोन्ही पक्षाचे हित ज्यात आहे ते दोघांचे समोर, दोघांनाही वेगवेगळे बोलावून एकांतात दोन्ही पक्षाचे कल्याण ज्यात आहे अशा प्रकारच्या आवश्यक त्या सूचना मध्यस्थीचे फायदे सांगून मध्यस्थ दोन्ही पक्षाच्या सामंजस्याने व त्यांना अभिप्रेत असलेला करारनामा लक्षात घेऊन अंतिम आदेश पारित करून न्यायालयातील प्रलंबित मामल्याचा कायमचा गुंता निकाली काढतो. असे करताना मध्यस्थ कुठल्याही प्रकारे दबाव तंत्राचा वापर कोणत्याही पक्षावर करीत नाही. श्रोते हो, असे करण्यामुळे कोणत्याही पक्षाला नुकसान पोहोचत नाही, तसे दोन्ही पक्षाच्या सामंजस्याने तथा विचाराने निर्णय झालेला असल्यामुळे वैचारिक संबंधामुळे बिघाड किंवा कटुता निर्माण होत नाही. ही महत्वाची गोष्ट मध्यस्थीमुळे होते. आपसी मध्यस्थीमुळे वर्षानुवर्ष दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेली कटुता दूर होऊन आपसी सलोख्याचे संबंध निर्माण होतात. तसेच वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेल्या मामलाचा चुटकीसरशी निकाल लागतो. ही मध्यस्थी प्रक्रियेची जमेची बाजू आहे. श्रोते हो, तसेच मध्यस्थी प्रक्रियेमध्ये कोणत्याही पक्षाचा विजय झाला व हार झाली असे काही नव्हता, दोन्ही पक्षाचा विजयच होतो. तसेच एखाद्या कुटुंबियाचे व कौटुंबिक वाद असतील, जसे की संपत्तीचे, वैवाहिक संबंध विच्छेदित करण्याचे, वैवाहिक संबंध पुनर्स्थापनेचे, अल्पवयीन मुलाचा ताबा घेण्यासाठी दाखल केलेला वाद, वैवाहिक अत्याचाराबाबत प्रलंबित फौजदारी मामले, कौटुंबिक हिंसाचाराबाबत दाखल केलेले वाद, ह्या सर्व मामल्यातून निर्माण झालेले आदेश व त्यावर दाखल झालेले अपील, श्रोते व हे सर्व मामले एका क्षणात मध्यस्थी केंद्रात दोन्ही पक्षाचे हित लक्षात घेऊन निकाली काढल्या जातात. एका क्षणात न्यायालयात प्रलंबित असलेल्या एकापेक्षा जास्त मामल्यांचा एकाच आदेशात निपटारा केला जाऊ शकतो. श्रोते हो, तसेच दाखल झालेल्या मामल्यात भरलेले न्यायालयीन शुल्क देखील मामला मध्यस्थी केंद्रात निकाली निघाल्यानंतर परत मिळत हे देखील फायद्याचेच आहे. श्रोते हो, आता महत्वाची गोष्ट अशी की मध्यस्थी केंद्रात वैवाहिक मामले, संपत्तीचे वाद, परक्राम्य लेखा अधिनियम कायद्याच्या अंतर्गत दाखल केलेले मामले, जसे की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट, आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेले वाद, जमिनीच्या हिस्से वाटणीतून निर्माण झालेले वाद, जमिनीच्या खरेदीबाबत विसारपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी दाखल केलेले वाद, भूसंपादनाबाबत निर्माण झालेले वाद, मोटर वाहन कायदा 1988 अंतर्गत मृतकाचे कायदेशीर वारसांना तसेच अपघातासाठी देय असलेली नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केलेले वाद, कामगार न्यायालयात कामगाराच्या कल्याणार्थ असलेल्या कायद्यानुसार दाखल केलेले विभिन्न कायद्यांतर्गत, जसे की MRTU अँड पल्प ऍक्ट 1971, फॅक्टरीज ऍक्ट 1948, एम्प्लॉईज कॉम्पन्सेशन ऍक्ट, पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट, बोनस ऍक्ट, माइन्स ऍक्ट तथा अन्य कामगाराचे कल्याणार्थ दाखल केलेले वाद, ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत दाखल केलेले मामले, तसेच भारतीय दंड विधान कायद्याअंतर्गत व समाज विघातक कायद्याअंतर्गत
प्रलंबित असलेल्या तथा इतर कलमा अंतर्गत प्रलंबित मामल्यांशिवाय अन्य मामले मध्यस्थी केंद्रात निघू शकतात. असे एक ना एक फायदे मध्यस्थी केंद्रात मामल्यांचा निकाल लावताना आपण करून घेऊ शकतो. श्रोते हो, हे सर्व करताना प्रशिक्षित मध्यस्थी केंद्रात आपल्या कौशल्याचा वापर करून दोन्ही पक्षात निर्माण झालेले वाद सोडवण्याच्या दृष्टीने आटोकाट प्रयत्न करतो. तसेच प्रकरण मध्यस्थी केंद्रात पाठवून निव्वळ वेळ काढू धोरणाचा अवलंब कोणत्याही पक्षाकडून केला जाऊ शकत नाही, कारण की मध्यस्थी नियमानुसार 60 दिवसपर्यंत नंतर अधिकचे 30 दिवसपर्यंतच मामला मध्यस्थी केंद्रात आपसी सोडवणुकीसाठी ठेवला जातो. श्रोते हो, बरेचसे फायदे मध्यस्थी केंद्रात प्रकरण सोडवणुकीसाठी दाखल केल्यानंतर दोन्ही पक्ष घेऊ शकतात. हल्ली सर्वोच्च न्यायालय देखील विभिन्न न्यायालयात प्रलंबित असलेले मामले मध्यस्थीच्या माध्यमातून सोडवणुकीसाठी आग्रह धरू लागलेली आहे व तसे आदेश देऊ लागलेली आहे. एक महत्वाचा निकाल त्यांनी अफखान इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड वर्सेस चेरिन वर्किंग कन्स्ट्रक्शन

0: वाढवण्याच्या दृष्टीने आटोकाट प्रयत्न करतो. तसेच प्रकरण मध्यस्थी केंद्रात पाठवून निव्वळ वेळ काढू धोरणाचा अवलंब कोणत्याही पक्षाकडून केल्या जाऊ शकत नाही, कारण की मध्यस्थी नियमानुसार 60 दिवसपर्यंत नंतर अधिकचे 30 दिवसपर्यंतच मामला मध्यस्थी केंद्रात आपसी सोडवणुकीसाठी ठेवला जातो. श्रोते हो, बरेचसे फायदे मध्यस्थी केंद्रात प्रकरण सोडवणुकीसाठी दाखल केल्यानंतर दोन्ही पक्ष घेऊ शकतात. हल्ली सर्वोच्च न्यायालय देखील विभिन्न न्यायालयात प्रलंबित असलेले मामले मध्यस्थीच्या माध्यमातून सोडवणुकीसाठी आग्रह धरू लागलेली आहे व तसे आदेश देऊ लागलेली आहे. एक महत्वाचा निकाल त्यांनी अफखान इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड वर्सेस चेरीन वर्किंग कन्स्ट्रक्शन कंपनी ह्या प्रकरणात विस्तृतपणे दिलेला आहे. श्रोते हो, तसेच वर्षानुवर्षे आपल्या अहंकारामुळे तसेच सूडबुद्धीच्या मानसिकतेतून निर्माण झालेले न्यायालयीन वाद आपण मध्यस्थी केंद्रात मध्यस्थीच्या माध्यमातून सोडवून आजपर्यंत असलेल्या आपल्या कुटुंबियांना अंधकारमय वातावरणातून बाहेर काढून प्रकाशमय वातावरणात जसे की डार्कनेस टू द लाईट मध्ये आणता येऊ शकते. श्रोते हो, एक महत्वाची बाब आपण लक्षात घेऊया. उदाहरणादाखल महाभारतातील एक दाखला देण्यात येतो की कौरव पांडव यांच्या युद्धापूर्वी युद्ध होऊ नये म्हणून श्रीकृष्ण यांनी देखील मध्यस्थीची भूमिका वाटवलेली होती, परंतु कौरवाने त्या मध्यस्थांचे न ऐकल्यामुळे कौरवांचे काय झाले हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे मध्यस्थी प्रक्रिया कधीही नष्ट होत नाही, त्यातून दोन्ही पक्षाचा फायदाच होतो हे सर्वांनी समजून घ्यावे व दैनंदिन जीवनात देखील तडजोडीची भूमिका अवलंबावी. आपण सर्वांनी सरकारी स्तरावर राबवण्यात येत असलेल्या मध्यस्थी प्रक्रियेचा मध्यस्थी केंद्रात आपले प्रलंबित मामले निकाली काढून मध्यस्थी प्रक्रियेचा लाभ घ्याव्या.
1: सामाजिक मानसिकता या विषयावर ॲडव्होकेट भास्कर दिवसे यांचं भाषण आपण ऐकलं. ओळख कायद्याची हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
3: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
3: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
2: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS सलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
3: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
2: विश्वासाचं ठिकाण,
3: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंद क्रमांक 106.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.
4: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: फार्मसी डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
1: श्रोते हो, तुमच्या पसंतीच्या मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांचा फोन इन कार्यक्रम हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाईश. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर मंगळवारी सकाळी 11 वाजता आणि त्याचं प्रसारण होईल दर गुरुवारी सकाळी 11:30 वाजता. या कार्यक्रमासाठी आपल्या पसंतीची गीतं आपण आम्हाला सांगू शकता आमच्या या दूरध्वनी क्रमांकावर 0717225434. तेव्हा हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाईश या फोन इन कार्यक्रमामध्ये सामील व्हा आणि आपल्या आवडीच्या गीतांचा आनंद घ्या.
2: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 9 वाजत आता विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम 10 वाजेपर्यंत सहक्षेपित करीत आहोत.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड कर आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी,

हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते हो, आतापर्यंत आपण विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम ऐकत होतात. हे आम्ही सहक्षेपित केले. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, ज्यांच्या स्वरांनी आणि गीतांनी मराठी चित्रपटाचा आणि भावसंगीताचा व्यास व्यापून उरलाय, ते बाबूजी अर्थात सुधीर फडके यांचा आज जन्मदिन. ऐकूया त्यांच्याच चित्रपटातली काही गाणी.

बाबूजींनी मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रामध्ये फार मोलाची कामगिरी बजावली. अतिशय सुंदर अशी गीतं त्यांनी नजराणा म्हणून आपल्याला दिली. हे गीत होतं सुवासिनी चित्रपटातलं अशोक भोसले यांनी गायलेलं, गदी माडगुळकरांची रचना. पुन्हा एकदा गदिमांचीच रचना सुधीर भडके यांनी संगीतबद्ध केली आहे. एकटी चित्रपटासाठी गात आहेत सुमन कल्याणपूरकर.

0: विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: श्रोतो सुधीर फडके यांची गाणी त्याच्यातील भावपूर्णता कधी जोशपूर्ण गायकी आणि अर्थातच बाबूजींचा मखमली स्वर यासाठी सतत ऐकाविषयी वाटतात पुन्हा पुन्हा ऐकाविषयी वाटतात।

सुधीर मोघे यांचं गीत गायलं होतं सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी. पुढचं पाऊल चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. श्रोतो, कवी गदी माडगुळकर आणि सुधीर फडके यांची जोडी आणि त्यांनी दिलेली गाणी ही सदैव स्मरणात राहणारी अशीच, आणि ही जोडी कायम लक्षात राहते ती त्यांच्या अजरामर अशा गीत रामायणातील गीतांमुळे. सर्वाधिक लोकप्रिय कामांपैकी हे एक म्हणता येईल. हा कार्यक्रम आकाशवाणीवर एक वर्ष म्हणजे 1955 ते 1956 पर्यंत चालला, आणि हा कार्यक्रम आजसुद्धा इतका लोकप्रिय आहे की सगळ्या गाण्यांच्या मैफिलींमध्ये किंवा गीत रामायणाशिवाय त्यातल्या गाण्यांशिवाय कुठलीही मैफिल आजकाल पूर्ण होत नाही, इतक्या त्या गाण्यांची प्रसिद्धी आहे. घराघरात न पोहोचणारी गीत रामायणातली ही गीतं. या गीतांना अनेक दिग्गज कलावंतांनी आपला आवाज दिला, पण त्यानंतर बाबूजींनी सुद्धा ही सगळी 56 ही गाणी आपल्या आवाजामध्ये रेकॉर्ड केली आणि ती आस्था गायत घराघरातनं ऐकल्या जातात. ऐकूया आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या युगल स्वरात गदी माडगुळकरांची ही रचना जगाच्या पाठीवर चित्रपटासाठी.

श्रुतोगीत रामायणाचे 1800 जवळपास प्रयोग बाबूजींनी केले आणि ते केवळ भारतातच नव्हे तर परदेशाच्या भूमीवर प्रभू श्रीरामांचं हे जीवनगान त्यांनी प्रत्येकाच्या ओठी दिलं. सुधीर फडके आणि अशोक भोसले यांच्या युगलस्वरातील मधुसूदन कालेलकरांचंही गीत ऐकूया. शंकरराव कुलकर्णी यांनी हे गीत संगीतबद्ध केले. चित्रपट पहिलं प्रेम

श्रुतो कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन आहे का? हॅलो डॉक्टर, दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आकाशवाणी चंद्रपूरच्या हॅलो डॉक्टर या विशेष फोन इन कार्यक्रमात स्तनपानाचं महत्त्व याविषयी मार्गदर्शन करणार आहेत प्रसिद्ध स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर मोनिका कोतपल्लीवार. स्तनपानाबाबत आपल्याही मनात काही शंका आहेत का? नवमातांना स्तनपान कसं सुरू करावं?

0: आईचं पहिलं किती महत्त्वाचं असतं. स्तनपान करताना येणाऱ्या अडचणी, काम करणाऱ्या मातांसाठी मार्गदर्शन किंवा याविषयी संबंधित कोणताही प्रश्न असेल तर तो आम्हाला नक्की विचारा. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातनं. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होणार आहे 29 जुलै म्हणजे बुधवारला सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0712254634. तेव्हा जरूर कॉल करा आणि विचारा आपल्या मनातील शंका. या प्रश्नांची उत्तरं 1 ऑगस्ट रोजी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या विशेष कार्यक्रमात डॉक्टर मोनिका कोतपल्लीवार या देणार आहेत. मग वाट कसली बघायची आहे? 0712254634 या क्रमांकावर जरूर संपर्क साधा. बुधवार 10:30 ते 11 या दरम्यान. आकाशवाणी चंद्रपूर, आपल्या आरोग्यासाठी आपल्यासोबत सदैव. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं निवेदन आपण ऐकलं.
1: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढूया.
2: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा, मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
1: चालता बोलता.
2: रस्त्यावर चालताना,
1: कॉलेजच्या परिसरात,
2: बाजारात किंवा चौकात
1: आम्ही भेटणार आहोत
2: थेट तुम्हाला.
1: काही हलक्या फुलक्या गप्पा,
2: काही रंजक प्रश्न
1: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं.
2: तुमची गोष्ट,
1: तुमचा आवाज
2: आणि तुमचंच गाणं
1: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
2: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
1: चालता बोलता.
3: दहावी झाली, 12वी झाली, आता पुढं काय?
4: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
5: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
6: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
5: प्रत्येक फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
6: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
7: करिअरच्या नव्या दिशा.

श्रोतेहो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जवळपास 60 वर्ष कार्य करणारे बाबूजी आपल्या गाण्याप्रती, सुरांप्रती, शब्दोच्चारांप्रती फार आग्रही होते. तिथे कुठलीही कशाचीही तडजोड त्यांनी केली नाही आणि म्हणूनच अर्थात इतकी सुंदर अजरामर अशी गाणी बाबूजींनी आपल्याला दिली. आजच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली काही गाणी आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 10:30:20 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीतसरिता, श्रोत्यांच्या पसंतीच्या मराठी गीतांचा पत्रांवर आधारित कार्यक्रम.

रसिको नमस्कार. कार्यक्रमात आपली रेडिओ सखी मी मुक्ता बोझावर आपलं सहर्ष स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात करूया उषा मंगेशकर यांनी गेलेल्या जगदीश खेबुडकर यांच्या गीतानं. पिंजरा चित्रपटासाठी संगीत आहे राम कदम यांचं. आवड कळवली आहे सिव्हिल लाईन्स चंद्रपूरचे गणेश मोहन, मितेश, प्रीती, पियुषा आणि श्रीराम गव्हाणकर यांनी.

आयला रे या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. आवड कळली होती. येळगुळ हात कणंगले, जिल्हा कोल्हापूरचे अतुल गौतमी, अरुण काळे, प्रशिक मेघना, तुषार, एकता, उत्कर्षा कांबळी आणि त्यांच्या परिवारानं. आणि आता ऐकूया बेला शेंडे आणि कुणाल गांजावाला यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत अर्जुन चित्रपटासाठी. हे गीत ऐकायचं आहे वरोऱ्याचे रिथा, सुनीताबाई सुधाकर, मालती शेखर आणि पियुष नन्नरी यांना.

लाखाची गोष्ट चित्रपटासाठी आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या युगल स्वरातील हे गीत आता ऐकूया. ग दि माडगुळकरांची गीतरचना, संगीतकार सुधीर फडके. आवड कवली आहे मुक्काम पोस्ट पाथरीचे ठेमाजी, मंगला, चंद्रू ठिकरे, रौनक ठिकरे, कल्याणी, सुयोग, देवेंद्र सहारे, अभिमान साबळे, तुळशीराम सोनुले, रामहरी कदम. ऐकूया या त्यांच्या पसंतीचं हे गीत.

मोहित यांची मंजुळा या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश केवडकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद घन यांचं आणि हे गीत ऐकायचं होतं जांभ रुण तालुका अर्धापूरचे दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन संजय जोशी, आशिष पृथ्वी.

0: विराज आणि साधी जोशी, तसंच परभणीहून गणेश हारगावकर यांना. आणि श्रुती हो, ऐकूया कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत, पण त्यापूर्वी घेऊया ही छोटीशी व्यावसायिक विश्रांती.
1: श्रोते हो, तुमच्या पसंतीच्या मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांचा फोन इन कार्यक्रम हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाईश.

श्रोते हो, तुमच्या पसंतीच्या मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांचा फोन इन कार्यक्रम हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाइश या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर मंगळवारी सकाळी 11 वाजता आणि त्याचं प्रसारण होईल दर गुरुवारी सकाळी 11:30 वाजता. या कार्यक्रमासाठी आपल्या पसंतीची गीतं आपण आम्हाला सांगू शकता आमच्या या दूरध्वनी क्रमांकावर 0717225434. तेव्हा हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाइश या फोन इन कार्यक्रमामध्ये सामील व्हा आणि आपल्या आवडीच्या गीतांचा आनंद घ्या.

शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांनी गायलेलं, शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेलंही आहे मंदार चोलकर यांनी संगीत, चित्रपट मितवा.

0: गीत सरिता श्रोत्यांच्या पसंतीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
2: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचं ठिकाण
2: गैची खात्री मानवटकर हॉस्पिटल
3: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

करी। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि

0: पैसे मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: इफको टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
3: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज यात होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर नमिता दाभेरे यांची संगीता लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत.
4: आकाशवाणी चंद्रपूर सादर करत आहे विशेष फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो हॅलो डॉक्टर या लोकप्रिय कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. श्रोते हो बदलत्या ऋतूमध्ये सर्दी खोकला ॲलर्जी यासारख्या समस्या वारंवार उद्भवतात. तसेच सांधेदुखी असेल मायग्रेन मूळव्याध यांसारख्या जुनाट आजारांमुळे अनेक जण त्रस्त असतात. अशा आजारांमध्ये होमिओपॅथी उपचारांची भूमिका काय आहे, होमिओपॅथी कसं कार्य करते, ही औषधं किती सुरक्षित आहेत, अशा अनेक प्रश्नांबद्दल आपल्या मनातही शंका असतील. याच शंकांचं निरसन करण्यासाठी आज हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलं आहे प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर नमिता दाभेरे मॅडम यांना. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: मॅडम आपण आज हॅलो डॉक्टरमध्ये होमिओपॅथी उपचार या संदर्भात बोलणार आहोत आणि श्रोते आपल्याला फोन करून आपल्याशी संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी मला असं विचारायचं आहे मॅडम की होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय?
1: होमिओपॅथी हे शास्त्रशुद्ध एक सायन्स आहे. इट इज अन अल्टरनेटिव्ह सायन्स ज्याच्यामध्ये प्रूव्हिंग केलेलं आहे आणि मनुष्यांवर प्रूविंग केलेलं आहे. आणि या पॅथीमध्ये आपण व्यक्तीला पूर्ण कन्सिडर करतो, म्हणजे मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ आणि इमोशनल हेल्थ या तिन्ही बाबींवर आपण लक्ष करतो. आणि नुसतं आजारावरच आपण महत्व देत नाही, म्हणजे मला ऍसिडिटी झाली आहे किंवा मला पोट दुखतं आणि मग फक्त तेवढंच ऐकतो आणि आपण नाही, पेशंटचं आपण सगळं जाणून घेतो त्याची दिनचर्या कशी आहे. आणि ही जी पद्धती आहे ही एकदम म्हणजे जर्मनीचे आमचे मास्टर जे आहेत फादर ऑफ होमिओपॅथी मास्टर सॅम्युएल हॅनमन यांनी या पॅथीचा शोध लावला. आणि क्युअर्स लाईक या सिद्धांतावर हे बेस्ड आहे. किंवा सिमिलिया सिमिलिबस क्युरंटर आपण म्हणूया. ही होमिओपॅथी जी आहे ही आपल्या रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि आजार कमी करते.
0: अच्छा, अशा प्रकारे ही होमिओपॅथी कार्य करत असते. म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला होमिओपॅथीचा चांगला उपयोग होऊ शकतो. आता आपण बघतो मॅडम की जसं आता तर पावसाळा आहे किंवा हिवाळ्यामध्ये सुद्धा सर्दी खोकल्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आणि विशेष करून ॲलर्जीचं जे प्रमाण आहे त्याच्या तक्रारी सुद्धा या दिवसांमध्ये वाढत असतात, तर अशा वेळी होमिओपॅथी कितपत प्रभावी ठरू शकतं?
1: होमिओपॅथी एक खूप छान प्रभावशाली औषध आहे. होमिओपॅथीमध्ये जे हे सौम्य औषध पदार्थ बनून वापरलेलं आहे, म्हणजे वनस्पती मिनरल्स आणि यापासून बनवलंय, त्यामुळे खूप जास्त सेफ आहे. होमिओपॅथीचा पण स्कोप म्हणूया तर बदलत्या ऋतू आहे तर ऋतूप्रमाणे थोडाफार बदल सगळ्यांनाच जाणवत असतो. पण ज्यांची ससेप्टेबिलिटी म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती ज्यांची कमी असते अशा पेशंट्समध्ये किंवा अशा लोकांमध्ये आपल्याला आजार व्हायची संभावनाही आढळून येते. आणि मग आपण या पेशंटला या प्रिन्सिपल्सवर लाईक क्युअर लाईक्स किंवा सेव्हन कार्डिनल प्रिन्सिपल्स जे आहेत होमिओपॅथीचे, म्हणजे औषधं समान असले पाहिजे.

0: जे कमीत कमी औषध देऊन पेशंटची रोग प्रतिकार शक्ती वाढवून आपण जे करतो त्याच्यामध्ये ही खूप प्रभावशाली आहे, कारण याच्यात पुन्हा साईड इफेक्ट्स काही नाही आहेत.
1: अच्छा, हा साईड इफेक्ट्स नाही आहेत. आणखी असं की त्या गोळ्याही अगदी छोट्या साबुदाण्याच्या आकाराच्या अशा छोट्या छोट्या गोळ्या असतात, त्यामुळे ते घ्यायला सुद्धा अगदी सोप्या असं वाटतात, है ना. मुलांमध्ये जी वारंवार सर्दी होते किंवा त्यांना टॉन्सिल्सचा त्रास असतो आणि मुलांमध्ये ही अलर्जीचं प्रमाण आपण बघतो, तर त्याच्यामध्ये होमिओपॅथीचा कसा उपयोग होऊ शकतो?
0: मुलांमध्ये आपण म्हटलं तर थोडंसं रोगप्रतिकार शक्ती मुलांमध्ये कमी होते, कमी असते, आणि कमी असल्या कारणांनी हे लहान मुलं त्यांच्यामध्ये इन्फेक्शन्स हे लवकर होत असतात, संक्रमण म्हणू आपण त्याला, इन्फेक्शन्स लवकर होत असतात. तर होमिओपॅथी फार प्रभावशाली असं आहे की कारण घ्यायला सोपी आहे, त्यानंतर औषधीचे साईड इफेक्ट्स काही नाही आहे आणि सौम्य आहे.
1: अच्छा, आपण बघतोय की सामान्यतः लोकांना सांधेदुखीचा हा त्रास असतो, काही ना वातामुळे असतो किंवा आणखी इतर काही कारण असू शकतात, तसंच मायग्रेनचा त्रास बऱ्याच जणांमध्ये असतो, तर यावरही होमिओपॅथी चांगल्या प्रकारे प्रभावी ठरू शकते.
0: होमिओपॅथी ही सर्वच आजारांवर प्रभावशाली असं मी म्हणेन, म्हणजे जिथे दीर्घ आजार आहे, आजाराचं स्वरूप कसं आहे, किती क्रॉनिक आहे आजार, तिथे आपण होमिओपॅथीला बराच वाव आहे. आता जसं तुम्ही म्हणालात की सांधेदुखी आहे, मायग्रेन आहे, तर सांधेदुखीमध्ये पण दोन आहे, एक आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि गाऊट आपण म्हणूया, म्हणजे वात येतो पेशंटला किंवा मग युरिक ऍसिड वाढल्यामुळे, तर हे खूप दीर्घकाळ आजार आहे.
1: थोडं थांबूया मॅडम, एक फोन येतोय, आधी फोन घेऊया.
2: हॅलो
1: हॅलो डॉक्टर, नमस्कार.
2: नमस्कार डॉक्टर, मी हिमाली बोलते.
1: हा बोला, काय प्रश्न आहे आपला?
2: डॉक्टर, काही दिवसांच्या आधी माझ्या बाबांचा ऍक्सिडेंट झाला होता, त्यांच्या डोक्याला आणि पाठीला मार वगैरे आहे, तर आपण त्यांना होमिओपॅथी औषधी देऊ शकतो का?
0: होमिओपॅथी आपण त्यांना देऊ शकतो, पण आपल्याला पहिले विचार करावा लागेल की मार लागला होता तर काय झालं होतं त्यांना.
2: पाठीला मार आहे म्हणजे त्यांना
0: गॅप
2: आली, पाठीमध्ये गॅप आली होती, तर ते रिकव्हर व्हायसाठी काही आपण होमिओपॅथी औषधी वगैरे देऊ शकतो का?
0: मार
2: साईड इफेक्ट नाही राहणार.
0: हा, बाबांचं वय किती आहे, त्यांना किती दिवस झाले पडून?
2: 60 इयर्स.
0: हा,
2: 60 वर्ष.
0: पडले कसे ते?
2: ऍक्सिडेंट झाला होता टू व्हीलरनी.
0: ओके, आणि डॉक्टरांकडे एक्सरे वगैरे दाखवलं असेलच, तुम्ही प्रथम उपचार केला असेलच, त्या रिपोर्ट मध्ये काय आलं होतं?
2: थोडं मायनर गॅप आहे म्हणून पाठीमध्ये, आणि पायाला लागलाय गुडघ्याला वगैरे, पण फ्रॅक्चर वगैरे काहीच नाहीये.
0: फ्रॅक्चर वगैरे नाही,
2: जखमा आहे त्या लवकर भरत नाहीये.
0: डायबिटीज वगैरे आहे का बाबांना?
2: नाही नाही, डायबिटिक नाही आणि बीपी पण नाही, बीपी शुगर दोन्ही नाही.
0: बीपी शुगर नाहीये. होमिओपॅथी आपण देऊ शकतो बाबांना, कारण असं आहे की जर हे स्नायूंचं दुखणं आहे, मुकामार जो आहे, त्याच्यासाठी खूप प्रभावशाली औषधं आपल्याकडे होमिओपॅथीमध्ये आहे, जे आपण केस टेकिंग म्हणजे पूर्ण पेशंटला चेक करून आपण सांगू शकतो की याच्यामध्ये पेशंटला किती रिलीफ आहे. आता त्यांना काही फिजिओथेरपी वगैरे सांगितली असेल डॉक्टरांनी, त्याच्यासोबत आपण होमिओपॅथी पण देऊ शकतो आणि त्यांना बरं करू शकतो.
2: काही त्याचे साईड इफेक्ट वगैरे राहणार नाही ना?
0: होमिओपॅथी ही एकदम सेफ उपचार पद्धती आहे, ज्याच्यामध्ये साईड इफेक्ट काही नसतात.
2: अच्छा मॅम,
0: सौम्य प्रकारची औषध.
2: रिकवर होणार का पण त्यांच्या पायाला जखमा वगैरे आहे त्या?
0: पेशंट बघितल्याशिवाय सांगता येणार नाही. म्हणजे
2: आम्ही काढलाय त्यांचा एक्सरे वगैरे, सिटी स्कॅन वगैरे झालाय, तर काही पायाला वगैरे म्हणजे फक्त जखमा आहे, असं फ्रॅक्चर वगैरे काही दाखवलेलं नाहीये. पायाला वगैरे ते जखम असल्यामुळे पटकन भरून नाही राहिली ती.
0: पेशंट बघणं खूप आवश्यक असतं, कारण जखमा किती खोल आहेत, जर ते खूप जास्त असतील, खूप पसरले असतील, तर तिथे आपल्याला ड्रेसिंग करावं लागतं. पेशंटला जर आपण होमिओपॅथी पण देऊ शकतो विथ औषधं, असं नाही आहे की म्हणजे आपण बाकी औषधं सुरू असताना सुद्धा त्यांना आपण होमिओपॅथी देऊ शकतो, जेणेकरून पेशंटची रोगप्रतिकार शक्ती वाढवतो आणि त्याच्यानंतर पेशंट आपोआपच ठीक होतो. तर हे पेशंटला औषध दिल्यानंतर प्रत्येक फॉलोअपला म्हणजे फेर तपासणीला आपल्याला कळतं की पेशंटला आपल्याला किती वेळ लागू शकतो. पहिल्यांदा आपल्याला औषध द्यावं लागतं, त्याच्यानंतर पेशंटला किती बरं वाटतं आहे, त्याच्यावर आपला पुढचं प्लॅन ठरतो.
2: अच्छा मॅम, काही पथ्य वगैरे आहे का?
0: होमिओपॅथीला एकच पथ्य आपण सांगतो, ते आहे कॉफी. कॉफी होमिओपॅथीला चालत नाही, कारण ते युनिव्हर्सल अँटीडोट आहे. म्हणजे काय की औषधांचा परिणाम ते होण्यापासून थांबवत.

0: दैनंदिन सगळं चालतं पेशंटला. पथ्य पण असं खूप नसतात, पथ्य खूप नसतात.
1: अच्छा ओके मॅम, थँक्यू मॅम.
0: ओके हॅलो डॉक्टर.
2: हॅलो.
0: हा नमस्कार, नाव सांगा, प्रश्न विचारा.
2: मला ना स्किन बद्दल विचारायचं आहे, म्हणजे मला होमिओपॅथिक औषधी करतात का पिंपल वगैरे झाले तर?
0: हो, पिंपल्स वर होमिओपॅथी खूप असरकार आहे, तुम्ही होमिओपॅथी नक्कीच घेऊ शकता.
2: जसं फंगल इन्फेक्शन वगैरे झालं आता पावसाळ्याचं,
0: हो,
2: आणि त्यासाठी आपण होमिओपॅथिकच्या औषधीने आराम पडते.
0: फंगल इन्फेक्शन साठी आराम पडतो. हॅलो डॉक्टर.
3: हॅलो.
0: हा हॅलो, नमस्कार.
3: नमस्कार, मी शरीर कुबेर बोलते आहे. माझा डॉक्टर नमिता दाभरे मॅडमला काही क्वेश्चन्स आहेत. नमस्ते मॅडम, गुड मॉर्निंग.
0: नमस्कार, गुड मॉर्निंग
3: मॅडम. मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की लहानपणापासून ज्यांना अॅलोपॅथीची सवय असते तर त्यांनी अचानकच होमिओपॅथी सुरू केल्यानंतर त्यांच्या शरीराला ते किती लवकर लागतं किंवा त्याचा काय इफेक्ट होतो, किती वेळाने त्याचा इफेक्ट होऊ शकतो?
0: खूप छान प्रश्न आहे. म्हणजे जे लहानपणापासून अॅलोपॅथी घेत आहे आणि आता त्यांना होमिओपॅथी औषधी घ्यायची आहे, तर औषधापेक्षा आजाराचं स्वरूप कसं आहे त्याच्यावर आपल्याला त्याचा रिस्पॉन्स कळतो, लक्षात येतो. म्हणजे इथे असं नाहीये की एखादी व्यक्ती लहानपणापासून अॅलोपॅथी घेते आणि त्यांना होमिओपॅथी घ्यायचं आहे तर ते वेळ लागेल असं काही नाहीये, कारण आपण औषधी पेशंटच्या आजाराच्या स्वरूपावरच ते लागत असतं.
3: म्हणजे मुळासकट आजार काढण्याचं काम करते असं तुम्ही म्हणता, तर त्याला किती ड्युरेशन लागतं मॅडम?
0: याच्यामध्ये ड्युरेशन असं पण नाही म्हणता येत. मुळापासून काढते म्हणजे आपण काय करतो, औषधं दिल्यानंतर पेशंटची रोगप्रतिकार शक्ती ही वाढत असते आणि औषधं ही सौम्य असतात, त्यामुळे पेशंटला साईड इफेक्ट काही नसतो. प्रत्येक व्हिजिटला पेशंट आपल्याकडे दवाखान्यात येतो तर आपल्याला कळतं की नाही पेशंट इकडे इकडे बरा होतोय.
3: आणखी एक प्रश्न असा आहे मॅडम माझा की गंभीर स्वरूपाचे जे आजार असतात जसं की हार्ट पेशंट झाले, कॅन्सर झाले, लंग्स पेशंट झाले, जे की आपल्या चंद्रपुरामध्ये फार जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येतं, तर होमिओपॅथी त्याच्यामध्ये किती वर्क करू शकतं? म्हणजे इमर्जन्सीमध्ये आपण होमिओपॅथी डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करू शकतो का?
0: खूप छान प्रश्न आहे मॅडम. हा लंग डिसीजेस की आपण चंद्रपूरमध्ये राहतो तर इथे एअर पोल्युशन म्हणजे प्रदूषण असल्या कारणाने लंग्सच्या आजार भरपूर प्रमाणात होत असतं, जसं अॅलर्जिक ब्रॉन्कायटिस आहे, अस्थमा आहे, तर हे जे दीर्घ आजार आहे याच्यामध्ये आपण होमिओपॅथी नक्कीच देऊ शकतो आणि ही मुळापासून पेशंटला ठीक पण करते. कॅन्सरचं तुम्ही जसं म्हणालात तर फर्स्ट स्टेज ऑफ कॅन्सर जर असेल म्हणजे पेशंट लवकर आला आपल्याला तर आपण इथे होमिओपॅथीला वाव आहे. तिसरं आहे इमर्जन्सी ट्रीटमेंट, तर इमर्जन्सीमध्ये आपण पेशंटला हार्ट अटॅक आला तर आपल्याला पेशंट मोठ्या हॉस्पिटल्सला, कार्डियाक केअर युनिट्सला आपल्याला पाठवावंच लागतो आणि पेशंटला प्रायमरी ट्रीटमेंट इमर्जन्सी ट्रीटमेंटच द्यावी लागते. तर दीर्घ स्वरूपाच्या आजारांवर होमिओपॅथी खूप परिणामकारक आहे आणि आजाराच्या स्वरूपावर पण अवलंबून आहे. म्हणजे जर पेशंटला जर ताप असेल तर ताप लवकर ठीक करू शकतो आपण, पण अॅलर्जिक रायनायटिस, अस्थमा किंवा दीर्घ स्किन प्रॉब्लेम्स असतील तर पेशंटला थोडं बरं व्हायला वेळ लागतो, पण तो मुळापासून पेशंट ठीक होतो, पूर्णतः बरा होतो.
3: आता माझी जी सख्खी चुलत बहीण आहे जी पुण्याला राहते, तर तिला आता मागे 15 दिवसांपूर्वी ब्रेन स्ट्रोक येऊन गेला. तर ती पुण्याला हॉस्पिटलमध्ये कोमामध्ये आहे मॅडम, व्हेंटिलेटरचा पेशंट आहे तो, अजूनही बाहेर निघालेली नाहीये. पण त्यांच्या घरचे म्हणजे जिजाजी वगैरे सगळे साईड बाय साईड त्याचं होमिओपॅथी देत आहेत, तर कोमामधल्या पेशंटला होमिओपॅथी वर्क करतं का मॅडम? म्हणजे होईल का क्युअर?
0: पेशंटची जी विलिंगनेस असतो, इच्छाशक्ती, याच्यावर आपण म्हणजे होमिओपॅथी कसं करतो आपण, होलिस्टिक सायन्स आहे ज्याच्यामध्ये आपण इमोशन्स, मेंटल आणि फिजिकल डिस्टर्बन्सेस सगळे बघतो. आता जर पेशंटची विल पॉवर जर स्ट्रॉंग असेल तर त्याला आपण नक्कीच पेशंटला लवकर बरं करू शकतो. प्रतिसाद पेशंटचा जो औषधांना आहे, विल पॉवर स्ट्रॉंग असेल, पॉझिटिव्हिटी असेल, तर आपल्याला लवकर लवकर रिस्पॉन्स मिळतो. आता या केसमध्ये जसं आहे की पेशंट कोमामध्ये आहे तर ऑक्सिजन डेफिशियन्सी असते, त्याच्यानंतर क्लॉट फॉर्मेशन असतं म्हणजे गाठी असतात रक्ताच्या, तर ज्या गाठी आहेत तर त्या आपण औषधांनी डिझॉल्व्ह करतो. पिरघळायचे काही होमिओपॅथीमध्ये औषधं आहे, काही ऑक्सिजन सॅच्युरेशन वाढवण्यासाठी आपल्याकडे औषधं आहेत, तर हे आपण नक्कीच आपल्या बाकीच्या उपचार पद्धतीसोबत याला आपण सपोर्टिंग देऊ शकतो.
3: अच्छा, म्हणजे अशा

0: गंभीर स्वरूपाच्या आजारावरती होमिओपॅथी वर्क करते. ओके. आणि मॅडम आता पावसाळ्याचे दिवस स्टार्ट झालेले आहेत, डेंग्यू मलेरिया टायफॉइड व्हायरल इन्फेक्शन सर्दी खोकल्याची साथ आता येईलच, तर आपली रोगप्रतिकारक कशी वाढवावी, म्हणजे होमिओपॅथीमध्ये अशी काही औषधं आहेत का?
1: हा पण खूप सुंदर प्रश्न आहे की रोगप्रतिकार शक्ती वाढवणे म्हणजे आपल्याला काय करावं लागतं, आपली लाईफस्टाईल चेक करणे राहतं. ज्यांना खूप जास्त स्ट्रेस आहे, खाण्यापिण्याच्या सवयी थोड्या वेगळ्या आहेत ज्यांच्या, अशा केसेसमध्ये ससेप्टेबिलिटी म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती ही कमी असते पेशंटमध्ये, तर त्यांना लवकर आजार होण्याचे संभावना जास्त असते. जसं आता पावसाळा आहे तर वॉटरबॉर्न इन्फेक्शन, टायफॉइड, जॉन्डिस, मलेरिया, पाणी साचलेलं असतं आपण बघतो आणि मग नंतर डासांचे अंडे वगैरे, तर याच्यासाठी आपल्याला जसं प्रायमरी केअर जी आहे, प्रिव्हेंटिव्ह केअर जी आहे आपण म्हणूया की स्वच्छता, त्यानंतर पाणी उकळून गार करून पिणे, बाहेरचं खाणे, हे सगळं जर आपण टाळलं तर नक्कीच आपण स्वतःला सेफ ठेवू शकतो. त्याच्यानंतर लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये आपण व्यायामाला पण इथे महत्व देऊया. आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि झोप सुद्धा.
0: हो हो, साहजिकच आहे मॅडम, तुम्ही खूप छान माहिती आम्हाला दिली, त्यावर आम्ही नक्कीच वर्क करू. धन्यवाद मॅडम.
1: थँक्यू शरयू.
2: हॅलो डॉक्टर.
3: हॅलो डॉक्टर.
2: हा नमस्कार, बोला, नाव सांगा, प्रश्न विचारा.
3: मी वाडोला खुर्दीतून किशन कुंभरे बोलतो.
2: बोला, काय प्रश्न आहे आपला?
3: सर्दी जुकाम आहे आणि बरेचसे रुग्ण मला असे आमच्या गावामध्ये दिसतात की त्यांची वारंवार सर्दी म्हणजे बसत नाही, त्याबद्दल थोडीशी माहिती पाहिजे होती.
1: होमिओपॅथी जी वारंवार सर्दी होते त्याच्यासाठी नक्कीच खूप असरदार आहे. खूप छान प्रश्न आहे तुमचा.
3: मुळात म्हणजे कसं, आता नेमकं माझ्याच भावाला सर्दी झाली, नेहमीची सर्दी आहे आणि ते एलर्जी म्हणजे सर्दी आहे. थोडे दिवस बसले नंतर पुन्हा मग ते जशान तसंच होते, ती सर्दी कायम राहते.
1: बरोबर आहे. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी असते, त्या कारणाकारण लहान मुलांना इन्फेक्शन लवकर होत असतात, तर आपण होमिओपॅथी उपचार पद्धती करून काय करतो की लहान मुलांमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती आपण वाढवतो आणि आजार हा समूळ नष्ट होतो आणि पेशंट लवकर बरा होतो. होमिओपॅथी आपण नक्कीच त्यांना देऊ शकतो. सगळ्या ऋतूंच्या बदलांमध्ये कमी जास्त वातावरण बदललं की त्रास होतो, पण लहान मुलांमध्ये आपल्याला वारंवार ताप, सर्दी, खोकला या गोष्टी जाणवत असतात.
3: समजा ते बरसातीचे दिवस आहे, पाणी आहे आणि मग लहान मुलं ते खेळतात ना, आणि मग ते लहान मुलं मग हात धुवायचे नाही काय नाही, मग तसे शिवून जेवायचे.
1: बरोबर आहे. आपल्याला लहान मुलांना सवयी लावाव्या लागतात की जेवणाच्या आधी हात धुणे, हात धुणच खाणे, बाहेर खेळून आले की हातपाय साबणाने धुणे, ही जी पर्सनल स्वच्छता आपण म्हणतो, सकाळी आंघोळ करणे, ब्रश बरोबर करणे, म्हणजे इन्फेक्शन होत नाही, लॅटरिनला जातोय का, शौच स्वच्छ आहे का बाळांचं, तर हे पण खूप महत्वाचे कारण असतात की पेशंटला इन्फेक्शन होतात. आपण पाहिलं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जर हात समजा लहान मुलं धुत नाहीये किंवा बाहेरचं पटकन खात आहेत, पटकन खाऊन घेतात काही पण जे दिसेल ते, तर ह्या सवयी आपण जर हे केलं तर लहान मुलांचं आजारपणाचं प्रमाण कमी वाढू शकतं. त्याच्यानंतर जे पाणी आहे ते आपण उकळून गार केलेलं पाणी लहान मुलांना देऊ शकतो. स्वच्छता महत्वाची आहे इथे मला असं वाटतं की स्वच्छता जर असेल तर आपण 50% आजार आपण इकडेच कमी करू शकतो, आणि मग जर रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर ती आपल्या होमिओपॅथीनी नक्कीच वाढवू शकतो.
3: मुलं जे आहेत ते थंड पाणी जास्त प्यायला पाहतात.
1: पण बाहेर लहान मुलांना पाण्याचं आकर्षण जास्त असतं नक्कीच. जे घरातली आई किंवा मोठी मंडळी असतात त्यांनी मुलांना नक्कीच सूचना देत राहावी वारंवार की अरे तुम्ही स्वच्छ व्हा, हातपाय तोंड धुवा आणि मग नंतर जेवण करा. जे अन्न आहे ते उघडं ठेवलं नाही पाहिजे कारण माशा बसतात घरामध्ये, डास नको. ते आपण स्वच्छता हे जर केले तर मला वाटतं की हे आपण खरंच 50% कमी करू शकतो. इवन मोठ्यांची अलर्जी सुद्धा आपल्याला आढळून येते की नाही होत. आणि होमिओपॅथी उपचार पद्धती ही आपण दिल्या तर ही सेफ पण आहे, असरदार आहे आणि आपल्याला परिणाम पण खूप चांगला मिळतो, रिझल्ट चांगले मिळतात होमिओपॅथिक औषधानंतर. त्या पेशंटला पूर्णपणे त्यांच्या आजारापासून बरं होतात.
3: आजाराविषयीबद्दल तुम्ही खूप छान अशी माहिती दिली आणि आमचे जे काही गावकरी आहेत हे ऐकतील आणि त्याच्यावर आपलं तब्येतीचं आपली स्वतःची काळजी घेतली. छान माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप मनापासून आभार.
1: थँक्यू. धन्यवाद.
2: आपलेही आभार. आपण फोन केला, कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.
3: नमस्कार.
2: मला आणखी असं विचारायचं आहे की बऱ्याच लोकांमध्ये असं समज आहे की होमिओपॅथीचा परिणाम फार उशिरा होतो, याबद्दल आपण काय सांगाल?
1: हो, नक्कीच सांगते की होमिओपॅथी ही जी उपचार पद्धती आहे ती आजाराच्या स्वरूपावर पण अवलंबून आहे. म्हणजे एखाद्या पेशंटला खूप दीर्घकाळापासून एखादा आजार आहे, तो त्रस्त आहे त्या आजाराने, आणि तो होमिओपॅथिक डॉक्टरकडे जेव्हा येतो तर

0: आपण सगळंच पेशंटला विचारतो की तुम्हाला किती दिवसांपासून आजार आहे, काय आहे, तो किती दीर्घ आहे, किती जीर्ण आहे, तो पण बघतो. त्याच्यानंतर पेशंटचं वय सुद्धा आपण लक्षात घेतो. लहान मुलांमध्ये आपल्याला रिझल्ट खूप लवकर मिळतात आणि जर वयस्क पेशंट असतील.
1: आपण थोडं थांबूया मॅडम, एक फोन येतोय. हॅलो डॉक्टर.
2: हा मॅडम, मी प्रवीण बोलतोय.
1: हा बोला.
2: मतलब हे मूळ व्याध आजारावरती होमिओपॅथिक उपचाराने आराम मिळतो का?
0: हो, मूळ व्याधीसाठी पण होमिओपॅथीमध्ये उपचार पद्धती आहे. उपचार करताना पण होमिओपॅथीने आपण बघतो की हा आजार किती दिवसांपासून आहे पेशंटला. पाईल्स म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. तर हे जे पाईल्स आहे, हे ब्लीडिंग आहे की नॉन ब्लीडिंग आहे, म्हणजे रक्त, हो रक्त जातं का किंवा रक्त नाही जात, हे आपण बघतो पेशंटमध्ये. त्याच्यानंतर किती दिवसांपासून हा आजार पेशंटला आहे, तर याला गाठ कशी आहे, ही गाठ आपण जिरवतो औषधांनी, रक्त लवकरात लवकर थांबतं. त्याच्यामध्ये आपण पेशंटला औषधांसोबत काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन पण सांगतो की आहार आपण करेक्ट करायला सांगतो. म्हणजे काय होतं की काही पेशंट्सला सवय असते मसाल्याचं, तिखट वारंवार खायचं, तर तिथे आपण मग गरज असेल तर पेशंटला सांगतो की नाही, तुम्हाला हे कमी करावं लागतं.
2: ठीक आहे
1: मॅडम. आपण आत्ताच याच्या श्रोत्यांनी प्रश्न विचारला की मूळ व्याधीमध्ये होमिओपॅथी कसं उपयोगी ठरू शकतं, तर मला यावरती आणखी असं विचारायचं की जसं आता एखाद्या पेशंटला होमिओपॅथीचे इतर औषधी सुरू आहे, पण तरी सुद्धा त्याला प्रतिकार शक्ती वाढवायची आहे म्हणा किंवा पूर्ण मुळातून हा आजार बरा करायचा आहे, तर अशा दृष्टीने जर त्याने त्यामध्येच होमिओपॅथी औषधी सुरू केली तर ते चालू शकतंय का?
0: हो, इतर औषधींसोबत तुम्ही होमिओपॅथीची औषधं घेऊ शकतात. हा खूप कॉमन गैरसमज आहे की आपण इतर औषधांसोबत होमिओपॅथी घेऊ शकतो का. येस, नक्कीच घेऊ शकतो आपण. जर इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता आजाराची जर खूप जास्त असेल, त्याला आम्ही अॅक्यूट म्हणतो, तर येस तुम्ही इतर औषधांसोबत होमिओपॅथी घेऊ शकता. आणि ही औषधी हळूहळू काय करतं की तुमची रोगप्रतिकार शक्ती इकडे वाढवत जातं. आणि पेशंटला जसं मी म्हटलं, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपण सांगतो, आहार कसा घ्यायला पाहिजे, व्यायामाचं महत्व सांगतो. आणि पाणी, बऱ्याच वेळा हे पण बघते मी की पेशंट पाणी कमी पितात, तर पाण्याकडे लक्ष नसतं, पाणी भरपूर प्यायला सांगते मी पेशंटला नेहमी. आणि आहाराकडे, म्हणजे जास्त तेलकट मसाल्याचं किंवा आपण जंक फूड फास्ट फूड बघतो आज, स्पेशली टीनेजर्स यंगस्टर्स, तर हे फास्ट फूड कडे जास्त आकर्षित होतात असं म्हणूया. आणि बघतोय आपण की काही जणांमध्ये आपल्याला मूळ व्याध जाणवतो, तो हा त्रास होतो.
1: आणि आपण बोलत होतो की होमिओपॅथीचा जे परिणाम आहे हा फार उशिरा होतो, याबद्दल आपण मगाशी सांगत होतात.
0: होमिओपॅथीचा जो परिणाम आहे तो उशिरा होतो असं नाहीये. जर पेशंटला ताप असेल तर आपण होमिओपॅथी औषध दिली, तर काही औषधी अशी पण आहे आपल्याकडे की पेशंटचा ताप कमी होतो, लवकरात लवकर कमी होतो. म्हणजे अगदी अर्धा एक तासात पेशंट सांगतो की नाही माझा ताप कमी झालाय, की आपल्याला दिसतं थर्मामीटर चेक केल्यावर. किंवा दुखणं असेल पेशंटला, तर खूप दुखतंय, पोट दुखतंय जसं, किंवा पाय दुखतोय, अंग दुखतंय, तर आपण असे पण काही औषधी आहे की याच्यामध्ये पेशंटला लवकर आराम मिळतो. पण आजाराचं स्वरूपाला आपण जास्त महत्व देतो. म्हणजे जर क्रॉनिक डिसीज, म्हणजे खूप काळपासून सर्दी असेल, ऍलर्जिक रायनायटिस आहे, मायग्रेन आहे, गॅस्ट्रिक अल्सर असतील, असे काही सांधेदुखी असेल, तर अशा केसेसमध्ये आपल्याला पेशंटची औषधी देऊन जी कमी झालेली ससेप्टेबिलिटी, म्हणजे रोगप्रतिकार शक्ती जी आहे, तिला आपण काय करतो, औषधांनी वाढवतो, त्यांना नॉर्मल आणतो. नॉर्मलाइज केल्यानंतर आपोआपच आपल्याला पेशंटमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस दिसतात. काही औषधी अशी, आपल्याला पेशंटची हिस्ट्री घेतो आपण, केस हिस्ट्री घेतो, पेशंटच्या सवयी बघतो, त्याचं लाईफस्टाईल कसं आहे ते बघतो, खाण्यापिण्याची सवय कशी आहे, याच्यामध्ये पेशंटचं इमोशनल हेल्थ, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ सगळं बघतो. वय कसं आहे पेशंटचं, कामाचं स्वरूप कसं आहे, आणि हे सगळं जेव्हा आपण घेतो त्यानंतर मग आपल्याला औषध काय द्यायचं पेशंटला, या गोष्टी ठरतात.
1: बरोबर. आणखी एक विचारायचं की मगाशी एका श्रोत्याने विचारलं की सोरायसिस, त्वचेचे जे आजार आहेत त्यावरती होमिओपॅथी कसं उपयोगी होत आहे, यामध्ये कोड किंवा जे पांढरे डाग येतात यामध्ये सुद्धा होमिओपॅथीचा चांगला उपयोग होऊ शकतो?
0: खूप छान प्रश्न आहे मॅडम हा. स्किन डिसीजेस मध्ये फर्स्ट, आता जसं मगाशी आपल्याला कॉल आला होता तो पिंपल्स साठी होता, तर पिंपल्स पेशंटला टीन एज मध्ये, म्हणजे पौगंड अवस्था, टीन एज मध्ये आपल्याला हॉर्मोनल चेंजेस होत असल्या कारणाने आपल्या

0: महिला नैसर्गिक त्याच पिंपल्स येतात, तर ते पिंपल्स या वयात वयात येताना आपण म्हणतो ज्याला, तर ते होतच असतं. काही पेशंट्स मध्ये ते फार थोड्या प्रमाणात असतं आणि त्याला औषधांची गरज नाहीये. जसं मी म्हटलं, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे व्यायाम, पाणी भरपूर पिणे, बरोबर खाण्यापाण्याची सवय ठेवल्या तर ते आपोआपच ठीक होतात. पण काही पेशंट्स मध्ये आपल्याला इंटरव्हीन करावं लागतं औषधीने, म्हणजे औषधं द्यावी लागतात.
1: बरोबर.
0: तर तिथे होमिओपॅथी खरंच असरदार आहे. म्हणजे पिंपल्स आले त्याच्यामध्ये पस फॉर्मेशन आहे किंवा काय होतं, पेशंटला पिंपल असेल तर आतमध्ये गाठी पण फॉर्म होतात, पस असतो, कधी पस आणि रक्त असं पण बाहेर निघतं, खड्डे पडतात त्वचेवर. तर असे जे पिंपल्स आहेत त्यांना आपल्याला औषध देऊनच ठीक करावं लागतं. तर त्याच्यासाठी होमिओपॅथी मध्ये छान औषधी आहेत. मी औषधांची नावं याच्यासाठी काही सांगत नाही कारण तिथे आपल्याला असं स्पेसिफिक औषध काही नाहीये होमिओपॅथी मध्ये,
1: हा आजार आहे,
0: हा आजार आहे आणि तुम्ही हे औषध घ्या आणि हे ठीक होईल याला आपण स्पेसिफिक म्हणतो. तर स्पेसिफिक काही नाही, इथे आपल्याला इंडिव्हिज्युअलायझेशन घेऊन पेशंटला पूर्ण पेशंटचा अभ्यास करून आणि मग त्यानंतर त्याच्या अनुरूप काय औषध निघेल ते आपल्याला औषध द्यावं लागतं पेशंटला.
1: म्हणजे यावरून आपल्याला असे म्हणता येईल की एखाद्या व्यक्तीने आपल्या मनाने दुकानात जाऊन होमिओपॅथीची औषधी आणणं एखाद्या आजारावर, तर ते सुद्धा योग्य नाहीये. म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच कोणतीही औषधी घेणं अनुचित आहे. आणि तसं पिंपल्स बद्दल बोललात आपण, पण त्यामध्ये आणखीन महिलांच्या आजारांमध्ये म्हटलं आपण तर पीसीओडी किंवा मासिक पाळीशी संबंधित काही समस्या महिलांमध्ये भरपूर असतात, तर यावरती होमिओपॅथी कसं?
0: पीसीओ आपण खूप कॉमन बघतो, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज ज्याला आपण म्हणतो, हे आपल्याला ज्यांना रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये म्हणजे प्रजनन शक्ती ज्यांच्यामध्ये असते किंवा जे मी म्हटलं वयात येताना हळूहळू आपल्याला दिसतं की मासिक पाळी सुरू झाली आहे, ती सुरुवातीला नियमित असते आणि एक दोन वर्षानंतर आपण बघतो की नाही पेशंटला पीसीओ झालेला आहे की पाळी अनियमित होते. मग कारण आपण जेव्हा सोनोग्राफी वगैरे करून बघतो तर आपल्याला लक्षात येतं की नाही यांना पीसीओ आहे. तर हो, याला आपण मॉडिफिकेशन, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, डायट मॉडिफिकेशन आणि होमिओपॅथी हे सगळं एकत्र करून आपण पेशंटला नक्कीच ठीक करू शकतो. फायब्रॉइड आणि गाठींबद्दल पण मॅडम मी इथे नक्कीच सांगू इच्छिते की गाठ म्हटली की पेशंटला वाटणारी भीती, तर प्रत्येकच गाठ ही गंभीर आजाराचं स्वरूपच असते असं नाही. आणि असं पण लगेच आपण म्हणत नाही की होमिओपॅथी आहे तर हो चालतंय होमिओपॅथी. पेशंट जे येतं गाठ घेऊन, आपण पेशंटचं निदान करतो, टेस्ट सांगतो, सोनोग्राफी किंवा काही टेस्ट असतात, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण वापरून पेशंटची ही गाठ कशी आहे, ही साधारण गाठ आहे का ही गाठ काही गंभीर स्वरूपाची आहे हे लक्षात घेतो पहिले, आणि त्याच्यानंतर मग आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुरू करतो.
1: अच्छा.
0: मग ती जर गाठ आपल्याला वाटलं की नाही ही साधारण गाठ आहे, ज्याला आपण ॲडिनोमायोसिस अशा ज्या गर्भाशयामधल्या गाठी असतात त्याला म्हणतो, तर ह्या नक्कीच ह्या गाठींवर उपचार आहे. याच्यामध्ये काय करतो, एक्झिस्टिंग गाठ आहे म्हणजे जी आहे अस्तित्वात त्या गाठीला पण आपण कमी करायसाठी औषध देतो, ऍज वेल ऍज जी शरीरामध्ये टेंडन्सी असते, टेंडन्सी म्हणजे संभावना तयार व्हायची, गाठी व्हायची जी संभावना असते ती सुद्धा या औषधांनी आपण पूर्णपणे नष्ट करतो. म्हणजे दोन प्रकारे होमिओपॅथी औषधं इथे काम करतात की टेंडन्सी सुद्धा आपण समूळ नष्ट करतो फॉर्मेशनची, ऍज वेल ऍज एक्झिस्टिंग जो त्रास आहे तो सुद्धा कमी
1: करता येतोय. खूप छान. तसंच मुलांमधली एकाग्रता वाढवण्यासाठी सुद्धा होमिओपॅथी कसं उपयोगी होतंय?
0: येस, औषधी तर होमिओपॅथीमध्ये नक्कीच आहे, एकाग्रता आहे. याच्यामध्ये आपण लहान मुलांना प्रश्न विचारतो, काही मुलं चंचल स्वभावाची असतात, काही जणांना कॉन्सन्ट्रेशन डेफिसिटच असतं, तिथे आपल्याला करेक्शन लागतं. लहान मुलं म्हटलं की चंचल असतातच, त्यांना एका जागी बसवणं कठीण असतं, आईला इमिटेशन करतात मला असं वाटतं. म्हणजे जर प्रॉब्लेम असेल, अटेन्शन डेफिसिट असेल, जसं आपल्याला ऑटिझम वगैरे मध्ये बघतो आपण, तर तिथे सुद्धा होमिओपॅथी असरदार आहे. पण जनरली आपण जर कसं म्हटलं तर आता मीडियाचा यूज आपण पाहतो आहे, मोबाईल्स आहे, गॅजेट्स आहेत, गेम्स बघतो आपण, लहान मुलं सतत खेळताना दिसतात आपल्याला हे सगळे, तर जर अशा कारणांमुळे जर पेशंटमध्ये किंवा लहान मुलांमध्ये कॉन्सन्ट्रेशन डेफिसिट असेल तर आपण ते काउन्सिलिंगनी म्हणा किंवा आई जी घरात असते त्यांना आपण करेक्शन करणार. आई जर टीव्ही बघत असेल, आई जर मोबाईल बघत असेल तर लहान मुलं त्याचं अनुकरण कर, तर आपण त्यांना इथे सांगू शकतो

0: की नाही आईनी कुठे करेक्शन करायचंय, लहान मुलांना आपण त्याच्यामध्ये चेंजेस आणू शकतो. आणि खरंच जसं आता मी ऑटिझम सारखे काही आजार म्हणाले की अटेन्शन डेफिसिट जसं असतं, तर तिथे होमिओपॅथीला नक्कीच वाव आहे आणि तिथे आपण होमिओपॅथी देऊन पेशंट बरा करू शकतो. आता आपण जर निद्रा नाश पेशंट सांगतात की मॅडम मला झोपच लागत नाही, पण जेव्हा मग हिस्ट्री आपण घेतो तर आजकाल काय झालंय मोबाईल सोशल मीडियाचा उपयोग जेव्हा आपण तर लेट नाईट रील्स स्क्रोलिंग करतात, मोबाईलचा उपयोग वापर होतो. मोबाईल आपण बघत असताना किंवा रील बघत असताना जे हॉर्मोन्स असतात डोपामाइन सेरोटोनिन असे जे हॉर्मोन्स सिक्रेट होतात हॅपी हॉर्मोन्स, तर ते आणखीन आणखीन बघत जातात मोबाईल्स आणि मग नंतर ती झोप नष्ट पावते, ब्रेन ऍक्टिव्हेट होऊन जातं. तर मी असं सजेस्ट करेन की झोपण्या अगोदर 2 तास आधी तुम्ही मोबाईल बाजूला ठेवून द्या, तुम्हाला झोप येईल. दैनंदिन याच्यामध्ये आपण खूप कॉमन आहे ही गोष्ट की पेशंटला ऍसिडिटी आम्ल पित्त म्हणजे आपण म्हणतो की नाही मला ऍसिडिटीचा त्रास आहे किंवा माझी पचनक्रिया चांगली नाही किंवा कुणाकुणाला मल विसर्जन जे म्हणतात मोशन्स क्लिअर होत नाही लॅट्रिन त्यांना साफ होत नाही, तर हे आपल्या खानपानच्या सवयीमुळे पण आहे. इथे होमिओपॅथी आपण देऊ शकतो पेशंटला.
1: तर मॅडम आपण वेळात वेळ काढून आमच्या चंद्रपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि होमिओपॅथी कसं असरदार आहे याविषयीची छान श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना माहिती देऊन त्यांच्या शंकांचं निरसन केलं, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार मॅडम.
0: मला पण तुम्ही इथे येण्याची संधी दिली म्हणून मी आकाशवाणी चंद्रपूर आणि आभार मानते. धन्यवाद.

0: हॅलो डॉक्टर, हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात? आज यात होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर नमिता दाभेरे यांची संगीता लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. तांत्रिक सहाय्य होतं किशोर पेंदे आणि राजन देशभ्रतार यांचं. सादर करते होते उमेश दुपारे. आणि श्रुती हो आता प्रसारित करीत आहोत निवेदनासह निवडक गीतांचा कार्यक्रम गाता रही मेरा दिल. आजचा कार्यक्रम आपल्यासाठी आणलाय मनीषा झाडे यांनी.
1: अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. श्रोते हो नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी मनीषा झाडे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण बरेचदा नायक नायिका गायक गायिका गीतकार संगीतकार यांच्याबद्दल माहिती जाणून घेतच असतो. परंतु आज या कार्यक्रमात मी आगळा वेगळा विषय घेऊन आलेली आहे आणि तो म्हणजे आषाढ आणि पंढरपूरची वारी.

श्रोते हो, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनात आषाढ महिन्याला अनन्य साधारण असं महत्व आहे. हा महिना म्हणजे केवळ पंचांगातील एक महिना नसून तर तो श्रद्धेचा, भक्तीचा, समतेचा आणि मानवतेचा उत्सव आहे. या महिन्यात महाराष्ट्रातील प्रत्येक रस्ता, प्रत्येक गाव आणि प्रत्येक मन पंढरीच्या विठुरायाच्या भक्तीनं भारावून जातो.

श्रोतेहो, पावसाच्या पहिल्या सरीनं धरतीला नवजीवन मिळते. शेतकरी पेरणीच्या तयारीला लागतो. डोंगर हिरव्या शालीनं नटलेला दिसतो. नद्या नाले तुडुंब भरून वाहताना दिसतात. आणि याच काळात लाखो वारकरी आपल्या खांद्यावर भगवी पताका

आणि गळ्यात तुळशीची माळ, हातात टाळ आणि ओठावर विठ्ठल नाम घेऊन पंढरीच्या दिशेने निघतात. ही वारी केवळ पायी चालण्याचा प्रवास नाही, तर तो मनातील अहंकार, मत्सर आणि द्वेष दूर करून प्रेम, सेवा आणि भक्ती यांचा स्वीकार करण्याचा प्रवास आहे. पंढरपूरची वारी शेकडो वर्षापासून अखंड सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून आणि संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वाटेत असंख्य दिंड्या सामील होतात. टाळ मृदुंगाच्या गजरात, अभंगाच्या सुरात आणि विठ्ठल नामाच्या अखंड जपात हा प्रवास पुढे सरकत राहतो.

पंढरपूरचे आध्यात्मिक वैभव आणि विठ्ठलाच्या मंदिरामुळेच जितकं उजळून निघतं तितकंच ते पवित्र चंद्रभागा नदीमुळेही समृद्ध झालेलं आहे. भीमा नदीनं पंढरपूर येथे घेतलेला अर्ध चंद्राकार वळणामुळं तिला चंद्रभागा असं नाव मिळालेलं आहे. शतकानुशतकं लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेची ती साक्षीदार आहे. आषाढी वारीत पंढरीत पोहोचलेला प्रत्येक वारकऱ्यांची पावलं सर्वप्रथम चंद्रभागेच्या तीराकडे वळतात. तिच्या पवित्र जलानं स्नान करून मन वचन आणि कर्मानं शुद्ध होण्याची भावना व्यक्त करतात आणि त्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात.

श्रोतेहो, वारीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तेथे कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, कोणी श्रीमंत नाही किंवा कोणी गरीबही नाही. स्त्री, पुरुष, तरुण, वृद्ध सर्वजण एकाच रांगेत चालतात, एकमेकांना मदत करतात, एकमेकांचे दुःख आपले मानतात. हीच खरी संतांची शिकवण आहे. आजच्या वेगवान आणि स्पर्धेच्या

युगात वारी आपल्याला थांबवून स्वतःकडे पाहायला शिकवते, माणुसकी जपायला शिकवते, दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानायला शिकवते. म्हणूनच वारी हा महाराष्ट्राचा आत्मा आहे.

0: आषाढ महिना आणि पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा समतेचा आणि मानवतेचा जिवंत वारसा आहे. लाखो वारकरी पायी चालत विठुरायाच्या भेटीस जातात, पण या प्रवासात ते प्रेम, सेवा, शिस्त, सहकार्य आणि माणुसकीची शिकवणही समाजाला देतात. संतांच्या अभंगांनी आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरानं प्रत्येकांच्या मनात भक्तीची ज्योत प्रज्वलित होते. आजच्या धकाधकीच्या जीवनातही ही परंपरा आपल्याला साधेपणानं जगण्याची, निसर्गावर प्रेम करण्याची आणि सर्वांना समानतेत वागण्याची प्रेरणा देतात. यासोबतच हा कार्यक्रम इथे समाप्त करून मी मनीषा झाडे आपला निरोप घेते. आपली भेट होईल पुढील कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हरी विठ्ठल.
1: गातार हे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निवेदिका होत्या मनीषा झाडे. श्रोते हो, 12 वाजता हे तथा वनिता मंडळ हा भगिनींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आषाढी एकादशी. सकाळीच विठ्ठलाची महापूजा झाली आहे आणि गावोगावी जिथं जिथं विठ्ठल आहे तिथं तिथं भक्तांचा मेळा जमला आहे. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा आणि हिंदू धर्मियांच्या श्रद्धेचं सर्वोच्च शिखर म्हणजे आजची ही आषाढी एकादशी. संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीचा आणि नामस्मरणाचा जणू महोत्सव साजरा होतोय. पंढरपुरासह अनेक मंदिरात टाळ मृदुंगाच्या गजरात हरिपाठ भजन कीर्तन सुरू आहेत. विठ्ठलाच्या नामघोषाने अवघा महाराष्ट्र भक्तिमय झाला आहे. श्रोते हो, आपल्या मानसिक शांतीसाठी आध्यात्मिक उन्नतीसाठी असे धार्मिक सोहळे आपण साजरे करत असतो. आजच्या आपल्या कार्यक्रमात सुद्धा विठ्ठल भक्तीमध्ये आपण रममाण होणार आहोत. ऐकणार आहोत कानडावो विठ्ठलू या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचं निरूपण आणि मालिका अथ योगानुशासनम. पण त्यापूर्वी पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला हा अभंग.

कानडा व विठ्ठलू। एका मंगलवेळी ध्यानातून व्युत्थान पावल्यावर माऊली जगताच्या भानावर आल्या आणि ध्यानात पांडुरंगाचं जे सुरम्य दर्शन त्यांना झालं ते वर्णन अनावरपणे त्यांच्या ओठावर आलं। हे उत्स्फूर्त काव्यमय प्रचिती गीत माऊली एका शब्दरचनेत गाऊ लागल्या की पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती रत्न कीळ फाकती प्रभा। माऊलींना जो पांडुरंग ध्यानात दिसला तो होताच पांडुरंगकांतीचा। पांडुरंग म्हणजे प्रकाशाचा रंग, श्वेत धवल पांढरा, जणू दिव्य तेज झळकत आहे किंवा रत्नाची शुभ्र प्रभा फाकली आहे। तो स्वप्रकाशमान पांडुरंग जसा एखाद्या तेजाच्या पुंजक्याप्रमाणे माऊलींनी पाहिला तेव्हा तो अगणित लावण्यानं दीप्तिमान असा दिसत होता की त्याची शोभा काय आणि किती वर्णावी माऊलींना त्याचं वर्णन करून सांगता येईना। हे पूर्ण काव्य माऊली अध्यात्मातला स्वतःचा अनुभव सांगताहेत। त्यांच्या मनाची अवस्था अशी आहे की त्या आनंदाच्या चरम सीमेवरती आहेत। पांडुरंगाच्या अलौकिक दर्शनानं सुखावलेल्या माऊली त्यांचा हा प्रासादिक अनुभव पांडुरंग दर्शनासाठी लाचावलेल्या मनाला साधनेसाठी प्रोत्साहित करावं म्हणून शब्दबद्ध करतायत। सिद्धांचे अनुभव ते साधकांचं साधन ठरतं म्हणून माऊलींनी त्यांचा सुरस अनुभव इथं काव्यबद्ध केलाय। माऊली म्हणतात, कानडा वो विठ्ठलू कर्नाटकू,

येणे मज लावी याला वेधो. माऊली विठ्ठलाला कानडा म्हणतात. कानडा हा शब्द वापरल्यानं बऱ्याचदा विठ्ठलाचं मूळ स्थान कर्नाटक आहे म्हणून तो कानडा कर्नाटकू असं म्हटलं जातं. पण माऊलींचा कानडा विठ्ठल हा स्थळकाळाच्या अतीत असं परब्रह्म तत्व आहे. आद्य शंकराचार्य पांडुरंगाला परब्रह्मलिंगम असं म्हणतात. तेव्हा कोणत्याही एका स्थळाला किंवा प्रदेशाला निर्देशून माऊलींना पांडुरंगाला आळवायचं नाही. मग हा विठ्ठल कोणत्या अर्थानं कानडा म्हणायचा? तर कानडा हा शब्द मराठीत जे कळत नाही, उमगत नाही, त्यासाठी वापरतात. एखाद्यानं कुणी काही बोललेलं कळत नसेल तर आपण विचारतो की काय कानडा बोलतोस. हा विठ्ठलसुद्धा अगम्य आहे. अनादी, अनंत हे परब्रह्मतत्व, पांडुरंग नेमकं कसं आहे, काय आहे, बुद्धीच्या पलीकडं असलेलं हे तत्व समजत नाही म्हणून हे कानडा आहे. नामरूपाच्या अतीत असं हे तत्व विठ्ठल या नावानं भक्तांमध्ये प्रिय आहे. तो विठ्ठल यासाठी की आपला आराध्य पांडुरंग हा विटेवरती उभा आहे. वीट ही माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाशाच्या मिश्रणातून साकारलेली आणि आगीत भाजून काढलेली अशी असते. आकाशादी पंचमहाभूत एकमेकांत मिसळणं याला पंचीकरण म्हणतात. जग हे या पंचीकरणातून बनलं आहे. जोवर पंचमहाभूतांचं एकत्र येणं घडत आहे तोवर भवबीजाला अंकुर फुटतो आहे. आपली इंद्रिय आणि इंद्रियांना आवडणारे विषय हे पंचमहाभूतांपासून बनतात. जो भक्त इंद्रियांवर विजय मिळवतो तो या पंचमहाभूतांवर विजय मिळवतो. वैराग्याच्या अग्नीमध्ये या पांचभौतिक प्रपंचाला भाजून काढावं तेव्हा तिथं भगवंताचं अधिष्ठान पावतं. म्हणून पांडुरंगाच्या पाऊली पंचमहाभूतांना एकत्र करून भाजून तयार केलेली वीट आहे. या अर्थानं जो विठेवरी ठेला म्हणजे उभा राहिला तो विठ्ठल. विठ्ठलाचं आणखी एक नाव कर्नाटकू. कर्नाटकू म्हणजे प्रकृतीचं नाट्य करणारा नायक, नट. प्रकृतीचं कार्य आहे सृजन. ती सृष्टी घडवते. सृष्टीच्या बीजस्थानी पांडुरंग आहे. या सृष्टीमधल्या सगळ्या जीवांचं सगळं गुज, ज्याला समष्टीचं अज्ञान म्हणतात, ते या परमेश्वराला ठाऊक असतं. आणि या त्याच्या प्रजेच्या उद्धारासाठी हा भगवंत ज्याच्या त्याच्या समजेप्रमाणे हा संसार घडवतो. संसारातल्या जीवांवर अनुग्रह करणं आणि त्यांचा उद्धार करणं हे ईश्वराचं कार्य आहे. या कार्यासाठी आपल्या प्रकृतीच्या सहाय्यानं हे जगद्रूपी नाट्य ईश्वर उभं करतो आणि प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी असणाऱ्या आत्मरूप नायकाला जाग देऊन जीवाच्या ठिकाणच्या अज्ञानाचा निराश करतो. हे उत्पत्ती आणि संहाररूपी नाट्य करणं ही ज्याची लीला आहे तो कर्नाटकू. हे परब्रह्मतत्व अशा प्रकारे कानडा आहे, विठ्ठलू आहे आणि कर्नाटकू आहे. येणे म्हणजे या सर्व कारणांमुळे मी या परमात्म्याकडे आकर्षित झालो आहे. मला या परब्रह्माचे वेध लागले आहेत असं माऊली म्हणतात. कानडा वो विठ्ठलू कर्नाटकू, येणे मज लावी याला वेधू. खोळ बुंथी घेऊनी खुणाची पालवी आळविल्या नेदी साधू. परमेश्वराचा वेध लागलेल्या भक्ताचा जेव्हा भगवंताचा शोध सुरू होतो तेव्हा त्याच्याजवळ साधन म्हणून काय असतं? तर खोळ, बुंथी आणि खुणाची पालवी. या साधनांचा विचार करू पाहता जेव्हा आपण एखाद्या शोधयात्रेला निघतो तेव्हा आपण आवश्यक ती सामुग्री घेऊन निघतो. पण अध्यात्माचा प्रवासच वेगळा. इथं सोबत घ्यायचं आहे तर खोळ आणि बुंथी. खोळ म्हणजे डोक्यावरचं आच्छादन. इथं डोक्यावर धारण केलेली आणि पूर्णतया झाकणारी टोपी असा साधारण अर्थ आपण घेऊ शकतो. शेतात काम करताना पावसापासून रक्षण व्हावं म्हणून शेतकरी डोक्यावर पोत्याची खोळ करून घेतात. तर बुंथी हा शब्द बृहती या संस्कृत शब्दापासून बनतो आणि त्याचा अर्थ आहे अंगाभोवती गुंडाळलेलं वस्त्र. खोळ आणि बुंथी हे शब्द माऊली ज्ञानेश्वरीतही वापरतात. खोळ बुंथी ही वस्त्र संन्यस्त वृत्तीचं प्रतीक आहेत. आत्मज्ञानाच्या शोधात जेव्हा साधक निघतो तेव्हा त्यानं सोबत काय घ्यावं? तर संन्यस्त वृत्ती.

लौकिकाचा त्याग, इंद्रियांचा निग्रह, भ्रमाचे आणि मोहाचे बंध तोडून टाकलेल्या साधकाचं आयुष्य हे कसं असावं? तर खुणाच्या पालवीसारखं. खुण हा शब्द संस्कृतमधल्या क्षुण्ण या शब्दाचा अपभ्रंश आहे. क्षुण्ण हे संस्कृतमध्ये एका वृक्षाचं नाव आहे ज्याला मराठीत रिठा म्हणतात. रिठ्याच्या झाडाचा अध्यात्माशी काय संबंध? तर म्हणतात की योग साधण्यासाठी योगी रिठ्याच्या झाडाखाली तपससाधना करतात. त्या संबंधात अशी एक कथा आहे की उत्तराखंडमधल्या चंपावत जिल्ह्यात एका रिठ्याच्या वनात शिखांचे गुरु गुरु नानक देवजी हे आपल्या भक्तासोबत गेले होते. तिथं एका रिठ्याच्या झाडाखाली ते बसले आणि झाडाचा एक रिठा भक्ताला प्रसाद म्हणून दिला. एरवी तुरट कडू लागणारा रिठा भक्ताला गोड लागला. आजूबाजूच्या योग्यांनी जेव्हा त्या झाडावरच्या रिठ्यांची चव घेतली तेव्हा झाडावरचे सर्वच रिठे गोड लागत होते. आज त्या जागी गुरुद्वारा रिठा साहेब म्हणून गुरूंचं स्थान आहे. निष्कर्ष असा की गुरूंच्या स्पर्शानं रिठा देखील गोड होतो. माऊली म्हणतात, खोळ बुंथी परिधान करून योगी रिठ्याच्या झाडाचा आश्रय करून राहतात आणि त्याचं जीवनसुद्धा त्या रिठ्याच्या पालवीसारखं भगवंताच्या प्रतीक्षेत झुरत असतं की कधी त्या परब्रह्माचं दर्शन होईल आणि गुरुस्पर्शानं मधुर झालेल्या रिठ्यासारखं आयुष्य मधुर होईल. भगवत भेटीच्या अधीर भावानं योगी किती आर्ततेनं परब्रह्माला आळवतात. पण हा पांडुरंग असा आहे की याला कितीही आळवलं तरी हा प्रतिसाद देत नाही. आळविल्या नेदी साधू भगवंत आपल्या भक्ताच्या प्रेमाची परीक्षा पाहतो, लवकर प्रत्युत्तर देत नाही असं माऊलींना म्हणायचं आहे. खोळ बुंथी नेसून रिठ्याखाली तपाला बसणं ही साधनेची इति कर्तव्यता नाही. या कानड्या विठ्ठलाला समजायचं असेल तर यानं शब्दांवाचून केलेला संवाद ऐकता आला पाहिजे, दुजेवीनं केलेला अनुवाद पाहता आला पाहिजे. अनुवादाला दुसऱ्या भाषेची अपेक्षा असते पण अध्यात्मात दुसरा म्हणून कुणी नाहीच. इथे अद्वैतामध्ये एक भगवंतच तर सारं काही व्यापून उरलं आहे. त्याला पाहण्यासाठी साधकानं आतल्या दृष्टीचा अवलंब केला पाहिजे. याचं रूप अलौकिक आहे ते वैखरीनं वर्णन करता येण्याजोगं नाही हे माऊली पुढच्या ओळींतून सांगताहेत. शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू हे तव कैसे निगमे. शब्दा वाचून संवाद कधी घडून येतो का? शब्दांशिवाय संवादाची कल्पना आपण करूच शकत नाही. पण भगवंताला काय अशक्य आहे? हे अवघं जग हे ईश्वराचं मनोगत आहे. हा त्याचा संवाद आहे आणि तोही शब्दा वाचून साधलेला संवाद. लौकिकामध्ये शब्दा वाचून संवाद साधताच येत नाही. पण लौकिकाहून विलक्षण अशा पारलौकिकात पांडुरंगानं शब्दही उच्चारला नाही आणि जगतरूपी संवादानं अवकाश दुमदुमून गेलं. पांडुरंगाची सगळीच नवलाई. भगवंत एका अक्षरानेही बोलत नाही आणि सगळे वेद हे भगवंताची निश्वसित म्हणून मिरवू लागतात. माऊली ज्ञानेश्वरीत वेदांना तया निद्रिताचा घोरू असं म्हणतात. सृष्टीच्या सृजनासमयी फुटणाऱ्या कोवळ्या उन्मेषापासून प्रलयकाळीच्या निमेषापर्यंतचा काळ ही जणू अस्तित्वाची एक अखंड कथा आहे आणि या उन्मेष निमेषातून भगवंत आपल्या पुढं त्याचा विमर्श मांडतो. जे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायानं आपल्या म्हणजे जीवाच्या ठिकाणचे उन्मेष निमेषही पांडुरंगाच्या विमर्शाचीच कथा आहेत. ध्वनी जो आपल्या गर्भात अर्थ साठवून आहे त्याला शब्द म्हणतात. आपलं हृदय स्पंद पावतं हाही शब्द आहे. हृदयाच्या ठिकाणी होणारा लब डब असा ध्वनी जगण्याचा अर्थ सामावून आहे आणि हा अमूर्त ध्वनी म्हणजे अहोरात्र भगवंताचा आपल्याशी होणारा संवाद आहे. म्हणून माऊली शब्देविण संवादू करण्याचं कौशल्य भगवंताच्या ठाई आहे याविषयी कौतुकानं बोलून दाखवतात. तसंच दुसरं कौतुक आहे दुजे विण अनुवादाचं. अनुवादाला दुसऱ्याची अपेक्षा असते. एकोस्मी बहुस्याम प्रजायेय हा भगवंताचा आद्य संकल्प झाला आणि या संकल्पासरशी सृष्टी उत्पन्न झाली. एक भगवंत अनेक झाला. एक अस्मी म्हणजे मी एक आहे.

बहुस्याम म्हणजे अनेक व्हावं आणि प्रजायेय म्हणजे प्रजा उत्पन्न करावी. एकोस्मी हे ज्ञान, तो सत्वगुण आहे. बहुस्याम ही इच्छा, तो रजोगुण आहे. आणि प्रजायेय ही क्रिया, तो तमोगुण. ज्ञान, इच्छा आणि क्रिया म्हणजे सत्व, रज आणि तम अशा तीन गुणांचा संकल्प करताच ईश्वराच्या ठिकाणी मायेचा उगम झाला. भगवंताच्या संकल्पानं उन्मुख झालेली ही माया सृष्टीविस्ताराच्या कामाला लागली. प्रत्येक जीव हा भगवंताचं प्रतिरूप म्हणून जन्माला आला. जसं एकाच चंद्राचं प्रतिबिंब अनेक घटांमध्ये पडावं, तसं एकच चैतन्य अनेक रूपांमध्ये प्रतिबिंबित झालं. एकापासून दुसरा त्याच्यासारखाच जीव उत्पन्न होणं या सृजनाच्या क्रियेलाच माऊली इथे अनुवाद म्हणतात. एका ईश्वराशिवाय जग म्हणून दुसरं काहीही नसताना, म्हणजे केवळ अद्वैतच अद्वैत असताना, चैतन्याच्या अधिष्ठानावर द्वैताची कल्पना जन्मली आणि युगानुयुग अव्याहतपणे या द्वैत कल्पनेचाच अनुवाद होत आला. ही ईश्वराची अनाकलनीय माया पाहून माऊली विचारतात की, पांडुरंगा, हे अलौकिक आश्चर्य तुला कसं जमतं बुवा? परे ही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे निसांगे. असा हा पांडुरंग अवर्णनीय आहे. त्याचं वर्णन करावं असं बळ वाणीच्या ठिकाणी नाही. आपल्या भारतीय तत्त्वज्ञानात ध्वनी, शब्द, वाणी या तत्त्वावर खूप सखोल विचार केलाय. वाणी ही मूळ अग्नीचं रूप आहे. ही वाणी परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशी चार प्रकारची झाली. तिची स्थानही नामभेदानं चार. परावाणी ही नाभीच्या ठिकाणी, पश्यंती हृदयाच्या ठिकाणी, मध्यमा कंठस्थानी आणि वैखरी जिव्हेवरती निवास करते. या चौघींमध्ये परावाणी ही मूळ वाणी, जिथं शब्द प्रथम प्रकट होतो. शब्द हा वायूच्या ठिकाणी होणारा स्पंद आहे आणि वायूचा स्पंद तो अग्नी, म्हणून वाणी ही अग्नीचं रूप आहे. पांडुरंग हा ते अनंत अखंड परब्रह्म आहे, ज्याच्या अंशमात्रातून दृश्य जग साकार होतं. सृष्टीच्या प्रारंभी जे निर्विकार गगन, त्याचं अधिष्ठान पांडुरंग आहे. निर्विकार पांडुरंग हा परब्रह्म आहे. या परब्रह्मातून ब्रह्म साकार झालं. ब्रह्मातून गगन आकाराला आलं. गगनातून वायू, वायूतून अग्नी आणि अग्नीचं रूप वाणी आहे. असा अग्नीच्याही उगमाच्या आधी आणि पंचमहाभूतांच्या प्रपंचाचं अधिष्ठान असणारा पांडुरंग अग्निरूप वाणीचा विषय कसा होऊ शकतो? वाणीचं मूळ स्वरूप प्रणव म्हणजे ओंकार आहे. प्रणवाच्या साडेतीन मात्रा, जागृती, स्वप्न, सुषुप्तीच्या मिळून तीन मात्रा आणि अर्धी मात्रा तुरीयपदाची. जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्ये पांडुरंग खचितच नाही आणि अर्धतन्मात्र तुरीयपद हे पांडुरंगाची नांदी मात्र आहे. पांडुरंगाचं रूप हे त्याच्या पलीकडं आहे. पांडुरंगाचं निर्विकल्प रूप परावाणीचाही विषय होऊ शकत नाही. पांडुरंगाचं रूप परेच्याही पलीकडं केवळ अवर्णनीय असं आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, असं उपनिषदांनी त्याचं वर्णन केलंय. म्हणून माऊली म्हणतात, परे ही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे निसांगे. वैखरी ही तर जिव्हेवरती प्रकट होणारी स्पष्ट वाक आहे. तिचा आधार शरीर आहे आणि शरीराची धारणा अहंकाराने होते. अकारापासून हकारापर्यंतच्या सर्व मातृका म्हणजे वर्णमाला माणसाच्या प्रवृत्तीचं कारण आहेत. म्हणून म्हटलंय की माणसाच्या प्रवृत्तीमागे अहम हे स्फुरण आहे. या मातृकांचं निधान आहे परावाणी, आणि परावाणी ही स्पंद स्वरूपिणी आहे. पांडुरंग निष्पंद परब्रह्म तत्व आहे. जे तत्व परावाणीचा विषय होऊ शकत नाही, ते वैखरीच्याने कसं स्पष्ट होऊ शकतं? असा हा पांडुरंग अगाध, अनाकलनीय आणि अवर्णनीय आहे. असं असलं तरी भक्तांवर अनुग्रह करण्याच्या त्याच्या संकल्पानं तो भक्तानुकंपी भगवंत भक्ताला स्वतःचं दर्शन देतो. पण त्याचं दर्शनही त्याच्या इतकंच गूढ आहे जे चर्मचक्षूंनी दिसत नाही. तर त्यासाठी ज्ञानचक्षू हवेत. या ज्ञानचक्षूंनी माऊलींनी जेव्हा पांडुरंगा

चं दर्शन घेतलं तेव्हा सगुण पांडुरंग निर्गुण झाला आणि माऊली या निर्गुण रूपाने अवाक झाल्या. माऊली म्हणतात, पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे. समोर की पाठीमोरा न कळे, टकची पडिले कैसे. माऊली जेव्हा भगवंताच्या पाया पडू जातात तेव्हा त्यांना त्या पांडुरंगाची पाऊलच दिसत नाहीत, आणि पाऊलं नसूनही पांडुरंग स्वयंभू उभा आहे. तो सामोरा आहे की पाठीमोरा हे सुद्धा कळत नाहीये. आणि यामुळे या भगवंताला पाहणाऱ्या माऊलींची देखील मती आश्चर्यानं स्तब्ध झाली आहे. हा पांडुरंग अगाध आहे, अनादी आणि अनंत आहे. पांडुरंगाच्या समचरणांवरती मस्तक ठेवू गेल्यास त्याची पाऊलच दिसत नाहीत असं माऊली म्हणतात. पांडुरंग हा विटेवर समचरणांनी उभा आहे. तो हेच सांगतो की जिथं तिथं सर्वत्र भगवंत हा समभावातच आहे. साम्यता हेच भगवंताचं असणं आहे. जो समतेचं माहेर आहे त्याला सन्मुख विमुख हे भावच नाही, तो सदा सर्वत्र समान आहे. ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात, सन्मुख विमुख जगेसी न घडे तुझं. आता वेगळा लिया अवयवा नेणे रूप करू देवा, म्हणून नमो तुझ सर्वा सर्वात्मका. जो समत्व रूप आहे त्याच्या ठिकाणी आता निरनिराळ्या अवयवांची कल्पना करणं हे आम्ही जाणत नाही. हा भगवंत सर्वात्मक आहे, त्याला नमस्कार असो. जो पांडुरंग माऊलींना सर्वत्र सम असा दिसू लागला त्याची ही पाऊलं, हा कटिप्रदेश, हे हात, हे पोट, ही पाठ, हे वक्ष, हा कंठ, ही मान, हे मुख, हे शिर, असा सावयव विस्तार माऊलींना दिसेना. माऊलींची मती परमात्म्याच्या साम्यदशेत स्थिर झाली आहे, म्हणून माऊली म्हणतात की हा पांडुरंग समोर की पाठीमोरा ते कळत नाही, त्याची पाऊलं दिसत नाही. लौकिकाच्या अनुभवजन्य संस्कारांना सरावलेली मती पांडुरंगाच्या या निर्गुण निराकार स्वरूपाला पाहून स्तब्ध होते. क्षेमा लागी जीव उतावीळ माझा, म्हणमुनी स्फुरताती बाहो. क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली, आसावला जीव राहो. क्षेम म्हणजे आलिंगन. पांडुरंगाला आलिंगन देण्यासाठी माऊलींचा जीव उतावीळ होऊन त्यांचे हात पुढे सरसावतात. पण क्षेम देऊ जाता म्हणजे भगवंताला अंतर्मनातून मिठी देऊ जाता भक्ती भगवंत हे द्वैत संपूनच जात. पांडुरंगाला म्हणजे परब्रह्माला मिठी देता त्या परब्रह्माची अनुभूती माऊलींना स्वतःच्या अंतःकरणातच येते. जग हे परब्रह्माच्या ठिकाणी मनानं केलेलं मिथ्या संकल्पन आहे, आणि एका परब्रह्माशिवाय जीवालाही दुसरं कोणतंच अधिष्ठान नाही. जीव ब्रह्म आहे आणि भगवंत परब्रह्म. मनानं द्वैताची कल्पना सांडली की तिथंच भगवंताची प्राप्ती आहे. द्वैत भावनेला दूर सारून माऊली जेव्हा पांडुरंगाला अंतःकरणात पाहतात तेव्हा त्यांना स्वतःमध्येच पांडुरंगाची आत्मप्रचिती येते. अद्वैताची ही अलौकिक अनुभूती माऊली क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली अशा शब्दांत वर्णन करतात. इथे माऊलींनी स्वतःच्या ठिकाणी स्त्रीलिंगाची कल्पना केली आहे, कारण ते भगवंताला पुरुष आणि स्वतःला पुरुषाची प्रकृती मानतात. ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे भगवंताचा प्रियतम भक्त भगवंताची वल्लभा, आणि भगवंत हा या वल्लभेचा कांत आहे. अवघा सृष्टी विस्तार ही प्रकृतीच आहे, त्यामध्ये प्रत्येक जीव मूलतः प्रकृतीच आहे, आणि ज्याच्या ठिकाणी चैतन्याचं म्हणजे भगवंताचं प्रतिबिंब पडलं आहे. पण या काल्पनिक मीचा पडदा दूर सरून भगवंताशी एकरूप होण्याची अधिकारिता काही काही भक्तच प्राप्त करतात, आणि भगवत भक्तीचा हा अधिकार ते जीवितांचं मोल मोजून मिळवतात. जीवाच्या साठोवाटीनं मिळवलेली ही भगवत भक्ती अद्वैताच्या प्रत्यक्ष अनुभवानेही ते सोडायला तयार नसतात. म्हणून अद्वैताची प्रत्यक्ष अनुभूती येऊनही माऊलींना द्वैतामध्ये पांडुरंगाच्या सगुण रूपाच्या भेटीची आस आहे, आणि ही आस अशीच राहो असं माऊलींचं पांडुरंगाला सांगणं आहे. बाप रखुमा देवीवरू हृदयीचा जाणूनी अनुभव सौरसु केला. ज्या विठ्ठलाला माऊली मूर्ती

भक्तीत शोधत होत्या तो मायबाप पांडुरंग त्यांना त्यांच्या हृदयात सापडला. ज्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक तीर्थक्षेत्राच्या वाऱ्या करतात ते उत्तम तीर्थक्षेत्र माणसाच्या हृदयात आहे. हृदय हे शरीरातलं तेच स्थान आहे ज्या ठिकाणी चैतन्य स्पंदत राहतं. हृदयाचं स्पंदन हे प्राण्याच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. या हृदयाच्या आश्रयानं अंतःकरण वृत्ती राहतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशा या चार प्रकारच्या अंतःकरण वृत्ती, त्यापैकी मन हे चैतन्याच्या संवेदनेचं पहिलं करण. करण म्हणजे साधन. मनाच्या साह्यानं अस्मितेचा अनुभव येतो. मन हे संकल्प आणि विकल्प या दोन्ही भावना करतं. मनाचं निश्चयात्मक स्वरूप बुद्धी, बुद्धीचं एकाग्र स्वरूप चित्त आणि चित्ताची प्रवृत्ती ही अहंकार आहे. हृदयाच्या ठिकाणी अशा अंतःकरण चतुष्टयाचा निवास आहे. अंतःकरण म्हणजे आतलं साधन. ज्या अंतःकरणानं आपण बाह्यजग अनुभवतो तेच अंतःकरण भगवंताच्या अनुसंधानाला लावलं की आत परमात्मा प्रकट होतो. कारण परमात्माच एक असा आहे जो आपल्याला प्रत्येक अवस्थेत नित्य प्राप्त असतो. इंद्रियांच्या बाहेर धावण्याच्या ओढीनं हा आतला परमात्मा आपल्याकडून उपेक्षितच राहतो. इंद्रियांना आवरून आत लक्ष देऊन बसलो की जस जसा चित्तावरचा मळ दूर व्हायला लागतो तसा आतला परमात्मा स्वच्छ दर्पणातल्या प्रतिबिंबासारखा स्पष्ट दिसू लागतो. मानवी देहात आल्यानंतर हा अनुभव न घेतला तर या देहाचा उपयोग काय? माऊली म्हणतात की सगळ्या जगाचा बाप रखुमादेवीचा कांत पांडुरंग मी माझ्या हृदयात पाहिला. त्याला पाहून हा परमात्मा भेटीचा गोड अनुभव मी घेतला. अनुभवू सौरसू केला. सौरसू म्हणजे सुरसतेचा, गोडपणाचा असा हा अनुभव मी घेतला. माधुर्य हा भक्ताच्या जीवनाचा एकमेव परिपाक. भगवंताशी एकरूपतेचा अनुभव करून देणारी ती मधुरा भक्ती. भक्त हा वल्लभा आणि भगवंत त्या भक्ताचा कांत. भक्ताच्या जीवनात भगवंताच्या प्रेमाची मधुरता भरून टाकणारं हे परिवर्तन कसं घडतं हे सांगताना माऊली म्हणतात की दृष्टीचा डोळा पाहो मी गेलीये तव भीतरी पालटू झाला. हा पालट, हे परिवर्तन तेव्हा घडून आलं जेव्हा मी अंतर्मुख झालो. डोळ्याच्या साह्यानं आपण जग बघतो. डोळा हा एक इंद्रिय आहे ज्याच्या आश्रयानं दृष्टी राहते. दृष्टी ही प्राण्याच्या ठिकाणी असणारी शक्ती, ज्या शक्तीमुळं आपण पाहतो. इंद्रियाणाम अधिष्ठात्री भूतानाम चाखिलेषु या, अशी पराशक्ती स्वरूप जी आई भगवती, तिच्यामुळं आपल्याला वस्तूचं ज्ञान होतं. ती दृष्टीचा डोळा आहे. दृष्टीला दृश्याची संवेदना घडणं हे तिचं कार्य आहे. आणि या आई भगवतीचा वेध घेत माऊली जेव्हा अंतर्मुख झाल्या तेव्हा असीम कृपाळू आईनं जगदंबेनं माऊलींना हृदयात मायबाप पांडुरंगाचं दर्शन घडवलं. आणि हृदयात पाहिलेल्या या अंतर्धनानं म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनानं माऊलींचं अंतर्विश्व बदलून गेलं. जीवाला शिवाची भेट होणं हा भक्ताच्या आयुष्यातला एकमेव अनुपम सोहळा, ज्याच्यासाठी योगी अहोरात्र जन्मानुजन्म शिणत असतात. म्हणतात कोटी जन्मांचं पुण्य फळाला यावं तेव्हा भगवंत भेटतो. मनाच्या कोणत्याही कल्पित बंधातून विमुक्त होऊन सहज भक्तीचा अंगीकार केल्याशिवाय परमात्म्याचा स्पर्श मनाला होणे नाही. बाह्यरूपाच्या मागं धावणाऱ्या दृष्टीनं भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही. त्यासाठी अंतरंगामध्ये पालट झाला पाहिजे. वृत्ती अंतर्मुख झाल्या पाहिजेत. परमात्मतत्वाला समजून उमजून सातत्यपूर्ण आत्मप्रचितीच्या ध्येयानं अनुसंधान केलं आणि धीरानं संयमानं साधनेला पर्याप्त काळ दिला तर भगवंताचं दर्शन होतं असा साधकांना आश्वस्त करणारा माऊलींचा हा अनुभव. माऊली आपल्या मधुर आणि प्रासादिक रचनेतून बोलत्या झाल्या आणि श्रोत्यांवर अनुग्रह केला.

कानडाओ विठ्ठलू या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचं प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण आपण ऐकलं. वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर अथ योगानुशासनम या मालिकेचा अंतिम भाग प्रसारित करत आहोत.

नमस्कार श्रोते हो, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः, असं म्हणून जरी भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला सन्मानाचं स्थान दिलं असलं तरीसुद्धा व्यवहारात मात्र चित्र अतिशय उलट दिसते. स्त्रीला त्यागाची मूर्ती मानली जाते. जरी कुटुंब व्यवस्थेचा मुख्य खांब असली तरीसुद्धा स्वतःच्या आरोग्याबाबत मात्र हेळसांड करताना दिसते आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर निश्चितच होत असतो. त्याचंच आपण जी काही गतिमान जीवनशैली स्वीकारलेली आहे त्याचा साईड इफेक्ट म्हणून ताणतणाव आपल्याला फ्री मिळालेले आहेत. यातूनच स्त्रियांमध्ये बऱ्याचशा आरोग्य समस्या निर्माण होतात. यातलाच सध्याच्या काळात अत्यंत कळीचा मुद्दा PCOD किंवा PCOS याचा आपण आज विचार करूया. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा सिंड्रोम. देवानं सृजनशील स्त्री शरीर बनवताना गर्भधारणेला साजेसं शरीर निर्माण केलं. वयात येताना स्त्रीला, मुलींना म्हणूया, पाळी येते आणि तिच्या शरीरात प्रत्येक महिन्यात एक अंड निर्माण केलं जातं की जे गर्भधारणेसाठी वापरलं जाऊ शकतं. हे अंड निर्माण करताना बाधा आली तर PCOD किंवा PCOS हा आजार होतो. याचे प्रमाण 20% म्हणजेच 5 महिलांमध्ये एका महिला हा आजार दिसून येतो. भारतामध्ये तर हे खूपच कॉमन झाले आहे. PCOD आजारामध्ये अंड पूर्ण विकसित होत नाही, त्यामुळे अंडाशयात अनेक लहान लहान सिस्ट निर्माण होतात आणि यामुळे हार्मोनल संतुलन बिघडते. याला आपली चुकीची जीवनशैली कारणीभूत आहे. फास्ट फूड, जंक फूड, त्याचबरोबर व्यायामाचा अभाव, झोपेची कमतरता, मानसिक ताणतणाव आणि याबरोबरच अनुवंशिकता हे देखील कारण ठरते. त्या स्त्रीला पाळी अनियमितपणे येते. नियमित पाळीचे चक्र हे 28 दिवसांचे असते. मात्र या आजारामध्ये 2 महिन्यातून एकदा किंवा 3-4 महिन्यातून एकदा पाळी येते. वजन वाढते, केस गळणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, पुरुषांप्रमाणे चेहऱ्यावर जाड केस येतात ज्याला हिरसुटिझम म्हणतात, याप्रमाणे लक्षणं दिसतात व कालांतराने गर्भधारणेमध्ये देखील अडचणी निर्माण होऊ शकतात. जर याकडे दुर्लक्ष केले तर मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, वंध्यत्व, नैराश्य यासारखे आजार देखील उत्पन्न होऊ शकतात. अनियमित पाळी, सोनोग्राफीमध्ये अंडाशयामध्ये सिस्ट्स आणि रक्तातील हार्मोन्स जसे की LH, FSH, प्रोलॅक्टिन, टेस्टेस्टेरॉन यांचे प्रमाण किंवा इन्शुलिनचे प्रमाण तपासून डॉक्टर्स PCOD निदान करतात. PCOD होऊ नये म्हणून किंवा झाल्यानंतर उपचार म्हणून विचार करताना जीवनशैली 70% आणि औषधांचा 30% रोल राहतो. आपण योग्य तो आहार घेतला पाहिजे. जीवनामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे असा हाय फायबरयुक्त आहार घेतला पाहिजे. प्रोटीनचे प्रमाण अधिक, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे

असे ज्वारी, बाजरी, रागी यांचा समावेश करावा. हेल्दी फॅट्स जसे की ड्रायफ्रूट्स, बदाम, अक्रोड, अळशीच्या बिया, साजूक तूप यांचा योग्य प्रमाणात समावेश करावा. जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड फूड, प्रोसेस्ड फूड, तळलेले, साखर आणि मैदायुक्त पदार्थ टाळावेत. रोजच्या रोज स्विमिंग, सायकलिंग, जॉगिंग यासारखा कोणत्या ना कोणत्या प्रकाराचा व्यायाम केला पाहिजे. आठवड्यातून कमीत कमी 150 मिनिटे व्यायाम केला पाहिजे. योगाभ्यास हा शरीराबरोबर मनावर देखील नियंत्रण आणतो. हार्मोन्स संतुलित होतात आणि त्यामुळे PCOD योगाभ्यास जरूर करावा. सूर्यनमस्कार गत्यात्मक पद्धतीने घातल्यानंतर विसरल फॅट कमी व्हायला मदत होते. चक्की चालन, नौका चालन यासारख्या क्रियात्मक अभ्यास करावा. त्याचबरोबर मलासन, अर्धमच्छिंद्रासन, उष्ट्रासन, पश्चिमोत्तानासन, भुजंगासन यासारख्या आसनांमुळे उदरांतर्गत दाब वाढल्याने रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सवर सुयोग्य दाब येऊन त्यांचे कार्य सुधारते. कपालभातीसारख्या शुद्धिक्रिया, अनुलोम विलोम, भ्रामरी, शीतली, शीतकारी, उज्जायी यासारख्या प्राणायामामुळे हार्मोन्स संतुलित होण्यास, मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. गायडेड मेडिटेशन, योगनिद्रेचा देखील खूप फायदा होतो. त्याचबरोबर आपली दिनचर्या सुयोग्य ठेवली पाहिजे. आहार, विहार व निद्रा यांचा सुवर्णमध्य गाठला पाहिजे. रोज 6 ते 7 तास गाढ झोप घेतली पाहिजे. ताणतणावाचे सुयोग्य नियोजन केले पाहिजे. दिवसा झोपणे आणि रात्री जागरण यामुळे कॉर्टिसोल वाढतात आणि यामुळे बरेच व्याधी निर्माण होतात. आवश्यकता वाटल्यास योग्य मार्गदर्शनाखाली औषधोपचार करणे देखील गरजेचे असते.

मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला पत्राद्वारे आणि मेलद्वारे कळवू शकता. पत्रव्यवहारासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88, पिनकोड 416 416. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोचवू शकता. यासाठी आमचा मेल आय डी आहे sangliakashwani@gmail.com. याशिवाय फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही आमच्या कार्यक्रमांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना आता निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य मधुरा पुजारी. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होता. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाश.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के ओटीटी प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या माई गॉव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
2: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया, ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
3: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
2: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर.

0: सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
1: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते, आतापर्यंत आपण वनिता मंडळ हा भगिनींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राहून ऐकलात. हा मी सहक्षेपित केला. दुपारचा 1 वाजतो आहे. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: मोहम्मद रफी की आवाज में दोस्ती फिल्म का गीत आपने सुना, मजरूह सुल्तानपुरी की रचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल की तर्ज। कार्यक्रम आप सुन रहे हैं सुरीला सफर, और बात हो रही है कि जब निराशा हमें घेरती है तो हम क्या करते हैं। हमारे एक साथी कह रहे हैं कि अगर मिल जाए किसी प्यारे से दोस्त या किसी अपने का थोड़ा सा साथ या थोड़ा सा सहयोग, तो हमें लगता है शायद कोई इंसान इस परेशानी में रहेगा ही नहीं, क्योंकि कुछ चीजें दौलत से नहीं बात करने से भी संभल जाती है। वहीं हमारे एक साथी कह रहे हैं कि कभी कभार मन किसी जाने अनजाने दुख से या यूं ही निराश होकर उसी में डूबता चला जाता है, कभी कोई रास्ता नजर नहीं आता है। ऐसे में उस जगह से उठकर थोड़ा पानी पीजिए, थोड़ी चहलकदमी करें, एक दो लोगों से कुछ हल्की फुल्की बातें करके मन को बहलाएं, मन को कहीं और लगाएं तो कुछ मन हल्का हो जाता है, वरना जितना डूबोगे मन इतना ही डूबता जाता है। बिल्कुल सही बात आपने कही कि एक ही जगह पर बैठे रहने से भी कभी कभी वो बात हमारे मन से निकलती ही नहीं, तो जरूरी है कि हम बाहर निकलें, लोगों से मिलें, या उठकर बस एक चार पांच कदम भी अगर हम चल लेते हैं।
1: पानी मुंबई मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न। टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन सूत्रधारांना बिहारमधून अटक। आसाममध्ये पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत 61 जणांचा मृत्यू। आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक। महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह आहे। पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली। यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली। त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचा योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं आहे। आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो अशी त्यांनी विठ्ठल शरणी प्रार्थना केली। प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अखंड सेवाभावाने कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ होवो अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली। गृहमंत्री अमित शाह यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने समाज माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या। विठ्ठल रुक्मिणी सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि नवी ऊर्जा भरू दे अशी प्रार्थना शहा यांनी केली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या। लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनीही आषाढी एकादशीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या। ओडिशामध्ये पुरी इथं संध्याकाळी सुना बेश विधी होणार आहे। या संपूर्ण रथयात्रेतला सर्वात भव्य विधींपैकी एक मानल्या जाणाऱ्या या विधीसाठी देशविदेशातून लाखो भाविक मुख्य यात्रा मार्गावर जमण्याची शक्यता आहे। हा सोहळा सुरळीतपणे व्हावा यासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयी केल्या आहेत। विकसित चैतन्यमयी गावे कार्यक्रम 2026 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दुपारी 4:30 दूरस्थ पद्धतीनं सहभागी होणार आहेत। प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून 400 जण या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। गेल्या महिन्यात लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात 4 ते 30 तारखेदरम्यान हा कार्यक्रम 2 टप्प्यात हाती घेतला होता। देशभरातून ऑनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रमाद्वारे

सहभागींची निवड करण्यात आली असून या 3 लाखांहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला होता. मध्य प्रदेशात दातिया विधानसभा पोटनिवडणुकांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भाजपनं आशुतोष तिवारी यांना, काँग्रेसनं घनश्याम सिंह तर आझाद समाज पार्टीनं दामोदर सिंह यादव यांना उमेदवारी दिली आहे. या तिन्ही उमेदवारांनी सार्वजनिक सभा तसंच दारोदार प्रचारावर भर दिला आहे. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे विजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक झाली होती. या कारवाईनंतर या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या 14 पोहोचली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावं अशी मागणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज वार्ताहर परिषदेत केली. जंतर मंतरवरच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याला कथितरित्या जबाबदार असलेल्यांनाही जाब विचारला जावा अशी मागणीही गांधी यांनी यावेळी केली. दिल्लीत आज केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टी म्हणजे CJP शिष्टमंडळ यांच्या चर्चेची आणखी एक फेरी होत आहे. यात परीक्षा प्रक्रियेतील सुधारणा आणि पेपरफुटी रोखण्यासाठी कराव्याच्या उपाययोजनांसंबंधी CJP मागण्यांविषयी चर्चा होईल. कालही केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी CJP शिष्टमंडळाशी चर्चा केली होती. दरम्यान CJP संस्थापक अभिजित दिपके यांना टायफॉइडचं निदान झालं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतरवर सुरू असलेलं आंदोलन आपल्या आजारपणाने क्षीण होणार नाही असा संदेश त्यांनी समाज माध्यमांद्वारे दिला. देशभरातून या आंदोलनाला मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले. दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आज सकाळपासून मेट्रोची 18 स्थानकं बंद ठेवण्यात आली आहेत. 3 ठिकाणी मेट्रो बदलण्याची सोय सुरू असल्याचं दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने कळवलं आहे. आसाममध्ये पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. या महापुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत 61 जणांचा मृत्यू झाला असून 9 जिल्ह्यातले सुमारे 7,05,000 लोक बाधित झाले आहेत. गेल्या 24 तासात 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. संततधार पावसामुळे अजूनही सुमारे 80,000 बाधितांपर्यंत मदत पोहोचू शकली नसल्याचं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी सांगितलं आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी दळणवळण ठप्प झालं असून अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. आसाममधली 856 गावं अजूनही पुराच्या पाण्याखाली असून 56,606 हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. दक्षिण गुजरात आणि दमण दादरा आणि नगर हवेलीतल्या पूरग्रस्त भागातून 170 जणांना भारतीय तटरक्षक दलानं सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. मुसळधार पाऊस, भीषण पूर आणि अत्यंत आव्हानात्मक हवामानाचा सामना करत तटरक्षक दलाने 22 तारखेच्या मध्यरात्रीपासून आत्तापर्यंत 11 बचाव मोहिमा राबवल्या. संरक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंगने उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकैया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 सुरू होईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. हरारे इथं आज झिम्बाब्वे विरुद्धच्या भारताचा T20 क्रिकेटचा दुसरा सामना होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारताने 1-0 आघाडी घेतली आहे. 4:30 या सामन्याला सुरुवात होईल. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे सलग 6 दिवस बंद असलेल्या वैष्णोदेवी यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली. हवामानाचा आढावा घेतल्यानंतर यात्रेचा मार्ग भाविकांसाठी सुरक्षित असल्याचं घोषित करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या जम्मूतील प्रतिनिधींनी दिली. मुसळधार पाऊस

0: भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे ही यात्रा स्थगित केली होती. यात्रेकरूंनी देवस्थान समिती आणि सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांचे पालन करावे आणि हवामानाची माहिती घेत राहावी असा सल्ला देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरातल्या खराब हवामानामुळे स्थगित असलेल्या अमरनाथ यात्रेलाही आजपासून सुरुवात झाली. बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरून यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे गेले 6 दिवस यात्रेत खंड पडला होता. 6,269 यात्रेकरूंचा पहिला जत्था आज सकाळी जम्मूच्या भगवतीनगर यात्री निवासाहून रवाना झाला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओदिशा आणि राजस्थानात आज जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, दिल्ली, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक किनारपट्टी भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, कर्नाटकचा अंतर्गत भाग, रायलसीमा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या 2 सूत्रधारांना बिहारमधून अटक. आसाममध्ये पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत 61 जणांचा मृत्यू. आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाह सिंगची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: नहीं रहना चाहिए, ये जो दिन भर ये उदास रहते हैं इनके साथ नहीं रहना चाहिए. ऐसे वक्त में ही उस व्यक्ति को ये लगता है कि जब हम निराश हैं या हम उदास हैं तो लोगों को हमसे कोई मतलब नहीं और उन्हें और ज्यादा निराश कर सकते हैं. तो हम कोशिश कर सकते हैं कि उनके साथ उनकी जो दुख तकलीफ है उन्हें बांटने की कोशिश कर सकते हैं और उनके वो दोस्त बन सकते हैं जो जिसकी उन्हें तलाश है, है ना. तो चलिए अब सुनवाते हैं कार्यक्रम का एक ऐसा ही गीत. आपको ये बताना है कि किस फिल्म से ये गीत हमने लिया.

आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन सूत्रधारांना बिहारमधून अटक. राज्यात सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न. आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भारताचे तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हाच आपला संकल्प आहे. जंतरमंतरवरचं आंदोलन आणि देशातली एकंदर परिस्थिती पाहता याचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणासह अन्य मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीत जंतरमंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे विजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक झाली होती. या कारवाईनंतर या प्रकरणातल्या एकूण आरोपींची संख्या 14 पोहोचली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. राज्यात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगल

मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अखंड सेवाभावानं कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ हो अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासून राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी होत आहे. रत्नागिरी शहरातल्या मारुती मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत वारी काढण्यात आली. एक घर एक तुळस या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबवण्यात आला. धार्मिक श्रद्धा, पर्यावरण संवर्धन आणि भारतीय संस्कृती यांचा संगम असलेल्या या उपक्रमांतर्गत भाविकांना तुळशीच्या 350 रोपांचं वाटप करण्यात आलं. बीड शहरासह जिल्ह्यात 11 तालुक्यांमध्ये विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. विविध शाळांमध्येही बालगोपाळांनी विठ्ठल रुक्मिणी संत आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडी काढली. भंडारा शहरात 2000 विद्यार्थ्यांनी वारी काढली, तसंच गांधी चौकात एकत्र येत विद्यार्थ्यांनी रिंगण घातलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव इथं श्री संत गजानन महाराज समाधी मंदिराचा परिसर आज पहाटेपासूनच गणगणातभूते या जयघोषानं दुमदुमून गेला आहे. शेजारच्या राज्यांमधूनही हजारो वारकरी आणि भाविक शेगावात दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात आणि शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धुळे शहरात तसंच जिल्ह्यातल्या विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. अभिषेक, महापूजा, भजन कीर्तन आणि हरिनामाच्या गजरामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकैया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 सुरू होईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. स्कॉटलंड इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांगांच्या पुरुष भारोत्तोलन प्रकारात झंडू कुमारनं कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकांचं खातं उघडलं. या स्पर्धेत भारताच्या मुष्टीयुद्ध खेळांची दमदार सुरुवात झाली. भारताची मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेनला महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळाल्यामुळे तिचं कांस्यपदक निश्चित झालं आहे. जानुबणी सिंगनं सलामीच्या फेरीत दमदार विजय मिळवत पुरुषांच्या 55 किलो वजनी गटातल्या राऊंड ऑफ 16 धडक मारली आहे. भारताचे लॉन बॉल संघही चांगली कामगिरी करत आहेत. महिला दुहेरीत रुपाराणी तिर्की आणि पिंकी सिंग यांच्या जोडीनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून सलग दुसरा विजय नोंदवला आणि गट बच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं. पुरुषांच्या एकेरी प्रकारात पुतुल सोनोवालने आपली विजयी घोडदौड कायम राखत अपराजित राहण्याची कामगिरी केली आहे. हरारे इथं आज झिम्बाब्वे विरुद्धचा भारताचा T20 क्रिकेटचा दुसरा सामना होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 4:30 या सामन्याला सुरुवात होईल. नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यात बोरगाव इथं आज सकाळी 9:55 आतापर्यंत भूकंपाचे 4 धक्के जाणवले आहेत. हे धक्के सौम्य क्षमतेचे असून त्यामुळे कोणतीही जीवित तसंच मालमत्ता हानी झाली नसल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे. सोलापुरात नीरा नदीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरण 100% भरलं असून नीरा नदीत 25,000 क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. वारकऱ्यांना तसंच भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा विसर्ग नीरा नदीतून भीमा नदीला मिळत असून आज दुपारनंतर पंढरपूर इथं चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्यानं भीमा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पंढरपूर शहर आणि परिसरात आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यानं प्रशासन आणि लाभक्षेत्र प्राधिकरणानं सावधानतेचा इशारा दिला आहे. पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या तलासरी तालुक्यातल्या कोसपपाडा आणि दुबळपाडा या गावांना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी भेट

परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाला तातडीनं मदत आणि पुनर्वसनाच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या. ओदिशामध्ये पुरी इथं संध्याकाळी सुना बेशविधी होणार आहे. या संपूर्ण रथयात्रेतला सर्वात भव्य विधींपैकी एक मानल्या जाणाऱ्या या विधीसाठी देशविदेशातून लाखो भाविक मुख्य यात्रा मार्गावर जमण्याची शक्यता आहे. हा सोहळा सुरळीतपणे व्हावा यासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयी केल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे सलग 6 दिवस बंद असलेल्या वैष्णोदेवी यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली. हवामानाचा आढावा घेतल्यानंतर यात्रेचा मार्ग भाविकांसाठी सुरक्षित असल्याचं घोषित करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या जम्मूतल्या प्रतिनिधींनी दिली आहे. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे ही यात्रा स्थगित केली होती. यात्रेकरूंनी देवस्थान समिती आणि सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांचं पालन करावं आणि हवामानाची माहिती घेत राहावी असा सल्ला देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरातल्या खराब हवामानामुळे स्थगित असलेल्या अमरनाथ यात्रेलाही आजपासून सुरुवात झाली. बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांवरून यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे गेले 6 दिवस यात्रेत खंड पडला होता. 6,269 यात्रेकरूंचा पहिला जत्था आज सकाळी जम्मूच्या भगवती नगर यात्री निवासाहून रवाना झाला. कारगिल विजय दिनाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त लडाखमधल्या द्रास इथं आजपासून 2 दिवसीय स्मृती सोहळ्याला सुरुवात झाली. 1999 कारगिल युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी लामोचेन व्ह्यू पॉईंट इथं युद्ध संस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मध्य प्रदेशात दातिया विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलाय. भाजपनं आशुतोष तिवारी यांना, काँग्रेसनं घनश्याम सिंह तर आझाद समाज पार्टीनं दामोदर सिंह यादव यांना उमेदवारी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा.

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. तर फ्रेंड्स, आतापर्यंत आपल्याला माहीत झालेलंच आहे की रुचिका एक कलाकार म्हणून स्वतःवर सतत नवनवीन प्रयोग करायला उत्सुक असते आणि त्यासाठी लागतील तेवढे कष्ट करायला आणि हिंमत दाखवायला ती तयार आहे. आणि स्वतःबद्दल तिच्या आवाजा इतकीच ती स्पष्ट आहे. चला, रुचिकाकडून आपल्याला आणखी जाणून घ्यायचंय. आजच्या कार्यक्रमाच्या या भागात तिचं पुन्हा एकदा स्वागत करूया. नमस्कार रुचिका.
1: नमस्कार
0: रुचिका. कुतूहल म्हणून जिकनी आणि तारपा या शब्दांविषयी सांग ना.
1: Yes.
0: अर्थ काय म्हणजे काय कसे सुचले हे शब्द त्यांना पण आणि तुला पण?
1: तारपा हे एक आदिवासी वाद्य आहे.
0: बर.
1: जे त्यांच्या वेगवेगळ्या उत्सवांमध्ये ते वाजवतात, तर ते जुनं लोकपरंपरेतलं त्यांचं वाद्य आहे. आणि तारपा नृत्य सुद्धा आहे आदिवासींचं.
0: बर बर.
1: नृत्य प्रकाराचं नाव पण आहे. तर म्हणून ते त्या जागेला गीतांजली ताई आणि अतुल सरांनी दिलेलं नाव आहे. आणि जिकनी म्हणजे कात्री भाषेत कोड.
0: बर.
1: तर कोड म्हणजे जिकनी.
0: अच्छा, छान आहे. कारण असे शब्द ऐकायला मिळाले. आणि आता याच अनुषंगानं स्टोअर रूमचं काय झालं, हा पण एक तुझा प्रयोग आहे. बांजारीची बायगो हे पण आहे. याविषयी मला ऐकायचं की पहिल्यांदा कशाची सुरुवात झाली, काय केलंस आणि ते सांग.
1: येस येस. महाराष्ट्राचा सुपरस्टार झाल्यानंतर मी ठरवलं होतं की मी एक वर्ष ऑडिशन्स देईन.
0: बर.
1: मी खूप प्रामाणिकपणे निगुतीनं काम करून फक्त ऑडिशन्स देईन मी. तर ते वेगळं जग आहे, त्या जगाची मला छान ओळख झाली या निमित्ताने, चांगलीच ओळख झाली. माझ्या एक लक्षात आलं की हा काही आपला प्रांत नाही आहे.
0: बर.
1: म्हणजे कामं मिळू शकतात आपल्याला, आपण छान पैसे मिळवू शकतो, आपण व्यवस्थित राहू शकतो. ज्या चिंता असतात एका कलाकाराला की आपल्या कलेवर आपलं आयुष्य निघेल का आता व्यवस्थित, ही चिंता आपल्याला भासणार नाही. कुठल्याही कलाकारासाठी त्याचं आयुष्य, व्यावसायिक आयुष्य पुढचं हे अनिश्चितच आहे. ते अस्थिरच असणार आहे शेवटपर्यंत. तर ही असुरक्षितता आपण तेवढीच आहे, अनिश्चितता आपण तशीच असणार आहे. पण त्यातल्या त्यात तुम्ही टेलिव्हिजनसारखे काही ऑप्शन्स ठरवून टाकता की आता मला ह्यात काम करायचं आहे. आव्हानात्मक नक्कीच आहे, मी ते सोपं आहे असं म्हणत नाही आहे. पण तुम्हाला काम मिळत राहतात

0: तुम्ही थोडं चांगलं काम दाखवलं तर तुम्हाला सलग काही कॅरेक्टर्स मिळत राहतात. पण आपली निवड हा एक भाग असतो ज्यात तुम्हाला स्वतःला हे निवडायचंय की नाही हा तुम्ही निर्णय घ्यायचा असतो. तर माझ्या लक्षात आलं की आपला काही हा प्रांत नाहीये, आत्ता तरी नाहीये, त्यामुळे आपण आत्ता थोड्या काळासाठी यापासून थोडे लांब राहूयात. आणि मी ठरवलं की आता पूर्ण वेळ नाटक करायचं.
1: बर,
0: आता आपल्याला माहिती नाही, आता 10 वर्ष तरी आपण इकडे तिकडे बघायचं नाही. हा, फिल्म्स वेब सिरीज करायचा तर हो नक्की करायची, पण कारण तुम्ही एकदा सीरमध्ये शिरला की तुम्हाला तेच करावं लागतं. तुमचा डेट्स कधी लागतील माहीत नाही, तुम्हाला आदल्या रात्री 10 वाजता कळणार की उद्या तुमचं शूट आहे की नाही. आणि माझ्या लक्षात आलं की एक सिरियल करून आपण पाठीमागे वळून बघतो तेव्हा मला वाटत नाही आपल्या हातात काही शिल्लक असतं. जसं आज एक नाटक करून मी मागं वळून बघते तेव्हा माझी ग्रोथ माझ्या लक्षात येते. माझ्या हातात काय आहे हे भलेही मी 4 माणसांना दाखवू नाही शकत, पण माझ्याकडे असतं ते, माझी झालेली वाढ मला जाणवते. त्यामुळे माझी निवड ही होती की आता काही वर्ष मी नाटक करेन, आता मी नाही हे करणार. झाली माझी चव घेऊन जी घ्यायची टेलिव्हिजनची होती ती माझी सुपरस्टारमध्ये झाली घेऊन, मला नाही करायचंय. मग मी आलोरगांसारखं नाटक केलं जे आम्ही भारतातल्या खूप वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्येही सादर केलं, जे आमच्या मित्रांनीच दिग्दर्शित केलं होतं. आणि कमली की सत्व परीक्षा म्हणून एक म्युझिकल केलं ज्यात मी पुन्हा मध्यवर्तीच एक भूमिका करून गात होते. त्याच्यानंतर पुन्हा मला असं वाटायला लागलं की मी नाटक करते पण मी माझ्या म्हणण्याचं नाटक नाही करत.
1: बर,
0: तर मी कुणाकडे तरी काम करते अजून, मग ते त्या लेखकाचं म्हणणं आहे. आता हो, असं दरवेळी नाही होत की तुझ्या विचारांचं, तुला जे काही म्हणायचं वाटतंय त्याचंच नाटक प्रत्येक लेखक नाही लिहू शकत. त्यामुळे त्याने जे काही म्हटलंय ते कन्व्हिक्शनने तुला म्हणावं लागतं त्या रोलच्या माध्यमातून. मग मला अस्वस्थ व्हायला लागलं की नाही नाही नाही, मला कन्व्हिन्स होईल असं माझ्या आतून आलेलं मला लवकर काहीतरी म्हणायचं आहे, आता मी नाही राहू शकत आहे. तेव्हा मला हिमांशु स्मारतांनी एक संहिता दिली
1: बर,
0: ज्याचं नाव होतं स्टोर रूमचं काय झालं.
1: हा,
0: तर अतिशय सुंदर संहिता हातात पडली आणि मी काम सुरू केलं, जो पुन्हा 1.25 तासाचा सोलो आहे. आणि नाटकवाल्यांसाठी, प्रायोगिक नाटकवाल्यांसाठी त्यातल्या त्यात हे खूप महत्वाचं असतं की खूप मनुष्यबळ असणं, टेक्निकलसाठी तुमच्या हाताशी 10 माणसं आहेत असं होऊ शकत नाही. तुम्ही सुरुवातीच्या स्टेजला काम करता तेव्हा तेवढं आर्थिक पाठबळ नसतं आपल्याला, आपण तेवढे स्वतः पैसे कुठे लावू शकत नाही, किंवा एखादा निर्माता आपल्यावर विश्वास ठेवू शकत नाही कारण अजून काही बनलं असतं ना आपलं, कशाच्या जीवावर तुमच्यावर पैसे लावतील लोक. तर ह्या सगळ्या अडचणी असतात, अशा वेळी सोलोतून सुरुवात करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यात तुम्हाला फार आर्थिक अडचणी पण येत नाहीत आणि तुम्ही एक बॅग घेतली पाठीवर की जाऊन फिरून परफॉर्म करू शकता. आणि ललित कला केंद्राची शिकवणच ही आहे की अशा काही प्रॅक्टिशनर्सची ओळख करून दिली प्रवीण भोळेंनी आम्हाला जगभरातल्या, की उदाहरणार्थ युजेनियो बार्बा सारखा प्रॅक्टिशनर असेल ज्या माणसाने सांगितलं की नटाचा शरीर आणि आवाज एवढंच महत्वाचं आहे,
1: बर
0: अजून काही लागत नाही नाटक करायला. मग या धारणा सगळ्या गळून पडल्या ज्या विचारांनी मी पन्हाळ्यातनं पुण्यात नाटक शिकायला गेले होते की वाव आता मोठे मोठे स्पॉट्स असतील आणि लाईट्स असतील आणि मोठा सेट असेल आणि मी मेकअप करून मग तो लाईट अंगावर घेऊन नाटक परफॉर्म करेन,
1: हे सगळं
0: कापलं आमचं तिकडे गेल्यावर की काही गरज नाही, हे नसताना सुद्धा उत्तम नाटक होऊ शकतं. आणि ही जाणीव ललित कला केंद्रानं दिल्यामुळे स्टोर रूम सारखं नाटक करण्यासाठी मला अजून ऊर्जा मिळाली. जो परफॉर्मन्स कुठेही होतो, एका घराच्या बाहेरच्या हॉलमध्ये, कोणाच्या बेडरूममध्ये, भलेही त्याला 3-4 प्रेक्षक नसतील, 3-4 प्रेक्षक असतील, पण नट म्हणून, दिग्दर्शक म्हणून तुम्हाला जे आजमावायचं आहे, तुम्हाला तळमळीनं लोकांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवायचं आहे, मांडायचं आहे, शेअर करायचं आहे, ते सगळं तुम्ही या माध्यमातून करू शकता. आणि एक बाजूनं सुद्धा थिएटरचं भाडं नाही, लाईटचं भाडं नाही, साऊंडचं भाडं नाही, आणि एक इंटिमेट इतका अनुभव तुम्ही चांगला देऊ शकता की तुमच्यात आणि प्रेक्षकांच्यात काही अंतर नाही. हे सगळे प्लस पॉइंट्स आहेत असे सोलो करण्याचे, आणि ह्यातली गंमत मला कळाली आणि त्या दृष्टीनं मी पुढचं काम करत गेले.
1: बर, तिथून सोलो परफॉर्मन्सचा तुझा जो प्रवास आहे तो सुरू झाला असं म्हणू शकतो आपण. तोपर्यंत तुझं स्वतःला आजमावणं चालू होतं, बाकीचं जग कसं आहे कला विश्वातलं हे जाणून घेणं चालू होतं, आणि मग स्टोअर रूम पासून तो प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला. आणि मग बांधारीचे बायग हे
0: कसं, बांधारीचे बायग हे अजून नवनव पिल्लू आहेत असं, मी त्याला अजून फार बाहेर काढलं नाहीये किंवा त्याची जाहिरात पण केली नाही अजून मी, त्यातलं काही बाहेर

0: फार सोशल मीडियावर टाकलं पण नाहीये. मांदरेचे बायगतची सुरुवात खूप मजेशीर झाली. एक दिवशी मला ठाण्यावरून एक फोन आला की तुझी जी इंस्टाग्रामवरची गाणी आहेत नवीन तयार केलेली, गेले काही महिने मी इंस्टाग्रामवर आमच्या पन्हाळ्याच्या भाषेतली तिकडची पन्हाळ्याचा दक्षिण पायथा जो आहे सगळा त्याला बांधारी, खालची बांधारी, वरची बांधारी असे काही भाग आहेत, तर आमची आहे ती वरची बांधारी मधल्या टप्प्यावरची. तर ती बांधारीकडे बोलली जाणारी भाषा सगळी वापरून मी गेले काही महिने इंस्टाग्रामवर छोटी छोटी लोकगीतं टाकते. ते कधी पारंपरिक असतात, कधी मी रचलेली असतात, जुन्या चाली असतात, कधी कधी नवीन मला काही वाटलेल्या चाली असतात. तर ती गाणी आम्हाला आवडली आहेत असं त्या फोनवरती पलीकडची बाई मला सांगत होती की ती गाणी आम्हाला आवडली आहेत आणि तू ह्या गाण्यांचा एक प्रोग्राम करशील का. मी म्हणलं बापरे, ही आत्ता मोजून 3-4 गाणी टाकली आहेत मी, 3-4 गाणी काय 5 मिनिटं होतील, मी 5 मिनिटांचा प्रोग्राम कसा करू. तर मी म्हणलं हा आपण असं करूया की जी आतापर्यंत प्रचलित आहे ती लोकगीतं काही निवडू जी लोकांच्या आवडीची आहेत, फेमस आहेत, कमालीची लोकप्रियता आवलेली गाणी आहेत ऑलरेडी, अशी आपण काही गाणी निवडू आणि आपण करू. तर त्या बाई म्हणाल्या नाही नाही नाही आम्हाला तुझीच गाणी पाहिजेत. करणार कसं? मग मी विचार केला, ओढून ताणून 15 मिनिटं गाणी होऊ शकतात, अजून काय म्हणते. आणि इतकं अचानक कसं करणार ना, गाणी आहेत ती एका वेळी नाही करू शकत आपण. लेख लिहायचा असला तर शक्य आहे, गाणी आपण 10 वेगवेगळी नाही एका वेळी असं करू शकत. मग मी त्यांना म्हटलं की माझी एक कल्पना तुम्हाला पटते का, बघा मुळात मी गायिका नाहीये,
1: बर
0: मुळात मी नाटकवाली आहे,
1: बर
0: तर मी असं करते मी काहीतरी तुम्हाला 1 तासाचा सोलो परफॉर्मन्स देईन, त्यात ही गाणी कुठे कुठे कुठे असतील,
1: बर
0: तर हे तुम्हाला कसं वाटतंय. आणि ओळख नाही, पाळख नाही, काही नाही, त्या पलीकडच्या 2 माणसांनी माझ्यावर विश्वास ठेवला. ते म्हणाले तू काय करायचं कर, ही गाणी गा त्यात कुठेतरी. आणि मला खरंच आश्चर्य वाटलं की ज्या लोकांनी कधीही मला प्रत्यक्ष बघितलेलं नाहीये, आम्ही ओळखत नाही आम्ही, आणि फोन नंबर पण त्यांनी असं कुणाकुणाकरवी मागून घेतला फोन नंबर होता तो माझा, त्यामुळे मधली माणसंही कंपणे ओळखीची नाहीये, तर हे कसं म्हणजे. आणि त्यांनी कर तू असं सांगून टाकलं मला. आणि त्यांनी काहीही मधल्या काळात मला त्रास दिला नाही. 1 महिन्याभराचा काळ होता तो की काय केलंस तू, कसं करणार आहेस, आम्हाला स्क्रिप्टच दाखव, असं काही नाही त्या लोकांनी. आणि मग मी लिहिलं त्याच्या आजूबाजूला काहीतरी, काळजी घेतली की गाण्यांसाठी संहिता आली आहे असं वाटायला नाही पाहिजे.
1: हा हा हा,
0: अजिबात वाटायला नाही पाहिजे, कारण मला खूप राग आहे अशा संहितांचा. खूप लोकांना गाणं चांगलं येतात म्हणून, गाणी चांगली गाता येतात म्हणून, आणि नाटक करायचं असतं म्हणून त्या गाण्यांसाठी त्या आजूबाजूला काहीतरी करतात, आणि ते इतकं पॅची वाटतं त्याचं. आणि ते कळतं की ह्याच्यासाठी हे आहे
1: केलंय, ओढून ताणून
0: हा आपसूक आलेलं नसतं. मी म्हणलं आपणच इतकी चिडचिड करतो कांवर, आपल्याकडून हे नाही झालं पाहिजे. मी थोडी काळजीपूर्वक त्याची संहिता लिहिली आणि आदल्या रात्री ललित कला केंद्रात रात्रभर नाटकांचा एक आमच्याकडे महोत्सव असतो ललित पौर्णिमा म्हणून,
1: बर
0: तर ललित पौर्णिमेत मी आदल्या दिवशी तो सो परफॉर्म केला आणि तो काहीतरी 3 वाजता संपला आणि मी लगेच गाडीत बसले, ठाण्यात उतरले, सकाळी 7 वाजता ठाण्यात तो प्रयोग होता.
1: बर
0: आणि तो प्रयोग केला ललित कला केंद्राच्या त्या महोत्सवात. साधारण अंगणमंच नावाचं आमचं एक ओपन एअर थिएटर आहे बाहेर, साधारण 1000-1500 लोक बसतात तिथे. ते अख्खं भरलं होतं, इतका सुंदर प्रतिसाद, इतका सुंदर, अजिबात अपेक्षा नव्हती मला इतक्या प्रतिसादाची. आणि सेम ठाण्यात दुसऱ्या दिवशी पण अख्खं थिएटर भरलेलं आणि खूप उदंड जे काय म्हणतात त्याचा अर्थ कळला मला त्या शब्दाचा. खूप खूप आवडलं ते लोकांना आणि मी त्या पटापट पूर्ण केलं होतं, त्यामुळे असं झालं की झालं आपल्याकडनं.
1: हा हा हा,
0: आता त्याचं परत ड्राफ्ट करणं आलं, परत अजून नीट करूया आवडतं तर लोकांना, ही प्रोसेस आली. पण याची सुरुवात खूप गमतीदार झाली की लोकांनी डिमांड केलेला शो होता, खरंच प्रेक्षकांनी मागितलेला शो होता तो. माझ्याकडून मी चला आता काय आवडेल बरं ह्यांना असं करून अजिबात त्याची तयारी केली नाही, पण तो माहिती नाही त्याला यायचं होतं आणि तो आला प्रयोग.
1: खरं खरंच त्यामधला काहीतरी एखादं इथं आम्हाला ऐकवशील का?
0: त्याच्यात एक भैरवी आहे जी जिकनीमध्येही आहे, तर ती मी ऐकू का? पण भैरवी आपण शेवटी शेवट करू शकतो का?
1: हो, आपल्या बोलण्याचा शेवट करूयात त्यांनी. चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता हे एवढं सगळं आता एकट्याने पेलताना, म्हणजे सुरुवात लेखणीपासून, दिग्दर्शनापासून, पूर्ण तो प्रयोग सादर होईपर्यंत

0: जे तू अंगावर घेतेस ते आकाश पेलायची जी तयारी असते तुझी, त्याबद्दल तू स्वतः काहीतरी त्याबद्दल सांग की तू कसं स्वतःला तयार करते, काय कुठली ऊर्जा येते ती?
1: सगळ्यात पहिली गोष्ट माझा आई बाबा.
0: हा हा,
1: आईबाबांनी मला सोडून दिलं. म्हणजे सगळ्यात सोपी गोष्ट की खूप आधी म्हणजे ललितला गेल्या गेल्यास माझी आई जेवलीस का आलीस का हे विचारायची. नंतर त्याच्यावरनं आमचे वाद झाले आणि तिला कळलं की आपण हे मुलीला नाही विचारलं पाहिजे.
0: बर,
1: तिचं ती काहीतरी तिच्या कामात असते आणि आपण हे नाही विचारलं पाहिजे हे त्या बाईने एकदा अटेम्प्ट करून ठेवलेलं आहे. ते न विचारण्याचा तिला रास आजही होतो पण नाही विचारत. तर यात खरंच आईबाबांची खूप मोठी भूमिका आहे, कारण मी ललितला जायच्या आधीच एकतर माझ्या वयाच्या सगळ्या मुली होत्या गावातल्या, त्यांची तेव्हाच लग्न होत होती. आज साधारण त्या सगळ्या मुलींची मुलं 7वी 8वी 9वीत वगैरे आहेत. तर अशा भागात असताना राहत असताना सुद्धा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काही या फील्डचं बॅकग्राऊंड नसताना सुद्धा एका पर्या शहरात मुलीला पाठवून द्यायचं आणि तिला काहीही विचारायचं नाही, ही एका पन्हाळ्याच्या पायथ्याच्या राहणाऱ्या आईबाबांसाठी खूप मोठी गोष्ट आहे.
0: खरं
1: खूप आव्हानात्मक गोष्ट आहे. आणि माझ्या भावाचा रोल पण तितकाच महत्वाचा आहे की त्याने कधी दादागिरी नाही केली आहे. त्याने कधी फोन नाही पाहिला आहे माझा.
0: बर,
1: कारण हे सर्रास मी माझ्या गावात होताना बघितलंय आणि चुका नाही आहेत, कारण कंडिशनिंग आहे आणि ते वर्षानुवर्षांचं आहे. त्याला खूप गोष्टी जबाबदार आहे मुळाशी असणाऱ्या. पण मी खूप सुदैवी आहे आणि कारण ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे तीन माणसं माझ्याबरोबर उभी होती. ह्या ते विश्वास ठेवून सोडलं यांनी या क्षेत्रात, पण या क्षेत्रात उभं राहण्यासाठी मला मदत केली ते माझे दोन्ही गुरुजी आणि ललित कला केंद्रात माझे सगळेच भेटलेले शिक्षक. त्यात खूप लोक आहेत, सगळ्यांना नावं नाहीत घेता येणार इतकी लोक आहेत. आणि माझे मित्रमैत्रिणी सुद्धा, कारण नाटकाचं शिक्षणच असं आहे की तुम्ही गुरु शिष्य परंपरेत शिकू शकत. सगळा भोवताल आहे त्यात तुम्हाला टाकलं जातं आणि आता सुरू असं असल्यामुळे. आणि महाराष्ट्रात ना 10 लोक सिलेक्ट होतात एका बॅचला.
0: बर,
1: तर ते 10 ठिकाणाहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आलेली पोर असतात सगळे. त्यांच्या भाषा, त्यांच्या रिॲक्टण्याच्या पद्धती, बोलण्याच्या पद्धती, सगळं मिळून नाटक घडत असतं आणि आपण पण कलाकार म्हणून घडत असतो. तर सगळ्या मित्रमैत्रिणी तर हे, आणि आज तागायत पाहिजे असणारे, सोबत असणारे, किंवा साधं वाक्य आहे सरांचं की जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे जाऊन म्हटलं की सर खूप भीती वाटते हे नाटक करताना,
0: बर,
1: तर सरांचं एक साधं उत्तर असायचं की काय होईल, फार तर पडेल नाटक, ह्याच्या पलीकडे काय होणार आहे. इतकं सहज बघायला या माणसांनी मला शिकवलं या सगळ्याकडे, की किंवा कुठल्याही गोष्टीवर तेज उगाळत बसल्यानंतर त्याच माणसाचे हे शब्द आहेत की आपण प्रयोग झाल्यावर प्रयोगाचा मेकअप घेऊन फिरतो का रुचिका बाहेर, आपण तो काढतो की नाही, तसा प्रत्येक मेकअप हा काढून टाकला पाहिजे. कशा कशाचं रूम बसणाऱ्या अंगावर,
0: मस्त.
1: तर ही सगळी माणसं फक्त प्रोफेशनसाठी म्हणून मला ज्ञान देणारी आणि ते सगळं माझ्या तयारी करून घेणारी नव्हती, तर माणूस म्हणून पण उभं करणारी होती. ह्यातनं आली आहे ही सगळी ऊर्जा. आणि आता काहीही करायला भीती वाटत नाही, कारण ही सगळी माणसं अशी भक्कमपणे आहेत. सुदैवानी हळूहळू ही स्टेज आली आहे की मला प्रत्येक वेळी आता त्यांच्याकडे जावं नाही लागत की हे झालं आता मी काय करू, हे झालं आता मी काय करू. तयारीच या सगळ्यांनी माझी करून घेतली.
0: वा, मंजिरी, हे म्हणजे आता अभिनयाचं वगैरे झालं, लिखाणाचं तू आधीच बोललीस की मला लेखन करायला आवडतच होतं आणि ते घरच्यांना पण तुझ्या बऱ्यापैकी समजलं होतं, होय की नाही? पण मग या लघुपटासाठी तू आंतरराष्ट्रीय पातळीवर पण तुझी दखल घेण्यात आलेली आहे मंजिरी या लघुपटाविषयी, त्याविषयी मला ऐकायला आवडेल.
1: मंजिरी सुरू करताना पण आता फिल्म माध्यमात काहीतरी करायचंय असा काही आमचा अट्टहास नव्हता. माझी मैत्रीण आहे ऐश्वर्या पाटील नावाची, तर आम्ही आमचा आवडता विषय होता की माणसाच्या आतमध्ये काय, अंतरंगात काय होत असतं, हा एक इंटरेस्टचा, प्रत्येकाच्या इंटरेस्टचा विषय असतो, हा काही नवीन विषय नाही आहे, पण आपण त्याच्याकडे बघतो कसं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यात बाईच्या अंतरंगाविषयी बोलायला, शोध घ्यायला आमचा आवडीचा विषय होता हा. तर आम्ही असं ठरवलं की आपण असं एक करून बघायचं का की वेगवेगळ्या प्रकारच्या बायका आहेत, त्यांचे कॅरेक्टर्स आहेत, तर एक कॅरेक्टर घेतलं आपण, ती एक सीट करायची होती आम्हाला. त्यातला हा पहिलाच हे होता,
0: हा
1: पहिलीच गोष्ट होती. तर एका फुलवालीची गोष्ट होती ती, आणि सेम जसं जिकडे

0: करायचं होतं तसं. टार्गेट काहीच नव्हतं की फिल्म बनवायची. तिला कॅमेरा हाताळायला आवडायचा आणि मला अभिनय करायला आवडायचा. तर मी मला काय करायचं ते करते, तू काय तुला शूट करायचं ते कर. हे असं काहीच झालं नव्हतं की शीट बनवली आहे प्रोफेशनली, आता हे हा शॉट लागणार आहे, ह्यात तू हे करतेस, मग तिकडे जाऊन ते करतेस, असं काही टाइम टेबल बनलं नव्हतं त्याचं.
1: बरं,
0: ती फुलवाली आहे तर तिच्या स्पेसेस काय काय आहेत. उदाहरणार्थ फुल बाजार आहे, फुलांची शेती आहे तिची, तर ते फुलांचं रान आहे ते सगळं. त्यातल्या कुठल्या कुठल्या सूर्यास्ताची वेळ असेल, सूर्योदयाची वेळ असेल, तिची त्या सगळ्या शेताची इंटरॅक्शन काय आहे, तिची तिच्या बाजारात येणाऱ्या कमबरोबरची इंटरॅक्शन काय आहे, ती माणूस म्हणून बदलणाऱ्या अवकाशांमध्ये काय पद्धतीनं बदलत जाते, किंवा तिचं घर आहे तर ते कसं आहे, ती एकटी राहते तर ती मग तिच्या खिडकी बरोबरच तिचं रिलेशन काय आहे. मगाशी अंतरांचा वेध या बाबतीत जे मी म्हणाले, तसं या गोष्टींचा अभ्यास करत करत आणि हे अवकाश आजमावत त्या कॅरेक्टर बरोबर मी, मला वाटतंय ती ऍक्टिव्हिटी करत राहिले. मग आम्ही इथे महालक्ष्मी मंदिराच्या इथे कोल्हापुरातल्या बसून मग मी दिवसभर पण विकली आहेत एका मावशी बरोबर बसून.
1: होय,
0: छान साडी, छान म्हणजे छान नाही तशी, पण साडी वगैरे एक फुलवाली जशी असावी तशी साडी नेसून त्या मावशी बरोबर मी फुलं विकली, शेतात काम करून बघितलं. माझं घर आहे तर मग ती संगीत कुठलं ऐकते, काय एक्सप्लोअर करते ती वेगवेगळं तिच्या तिच्या पातळीवरचं, तर हे सगळं मी ध्येय करत राहिले त्या स्पेसमध्ये आणि ती शूट करत राहिली. आणि तिच्या तिच्या अंदाजाने शेवटी तिने ते तुकडे तुकडे काढले
1: हा,
0: आणि मी ह्या सगळ्यात थोड्या थोड्या काळानं ते जगून बघत होते त्या पद्धतीनं मला असं वाटलं तसं मी एक मुक्त छंदातल्या कवितेसारखं एक मोठं लिहून काढलं.
1: बरं,
0: तर त्या आणि ते आम्ही रेकॉर्ड करून घेतलं एका चांगल्या आवाजात जो आमच्या सरांचाच आवाज होता, तर त्या त्या सगळ्या ऑडिओ माग तिनं ते सगळी जुळवा जुळव केली. अर्थातच त्या कधी एक गोष्ट होती तिची आणि ते झालं तयार.
1: आतापर्यंत हे सगळं म्हणजे विविध रंगी तुला जे जे करावं असं वाटेल ते केलंसच, म्हणजे तुला तू थांबलेली नाहीच आहेस, मला अजून घ्यायचंय आणि करायचंय हे सगळं चालू आहे. अजून स्वतःवर एक्सपेरिमेंट चालू आहे, स्वतःला एक्सप्लोअर करणं चालू आहे, शिकणं चालू आहे. जाता जाता अनेक लोक भेटतायत की तुझ्या सोबत यायला तयार आहेत, तुझ्यासोबत काम करायला तयार आहेत, आणि मग या सगळ्यातून कीर्तावणीची संकल्पना कशी सुचली?
0: मी हेच मुलांबरोबरचं काम जे गावोगावी करताना माझा एक मित्र बघत होता मला नेहमीच. त्या मित्राने मला एक दिवस फोन केला आणि विचारलं की आपण असं मोठ्या माणसांसाठी आणि संत साहित्यावर काही करू शकतो का.
1: बर,
0: आणि मला झालं की अरे हे मलाही खूप दिवसांचं वाटतंय आणि आपल्याला हे करायचं आहे. बरं, हा मित्र मला कुठल्या ओळखीचा होता तर 2013-14 ला विवेकानंद कॉलेजला असताना
1: बर
0: एक ते विद्यापीठाची दिंडी निघते जी पुणे ते पंढरपूर पायी वारी करते. जे वारी पुढे गेल्यावर मागे जो केरकचरा झाले असतो त्याचं व्यवस्थापन करत ती पुढे येऊन मग दिंडीना भेटते बाकीच्या आणि तिथं नाटकं करते, अजून काही मनोरंजनाच्या गोष्टी करते त्यातल्या, आणि पुढे पुन्हा तो प्रवास तसाच कंटिन्यू होतो. अशी एक दिंडी असते पुणे विद्यापीठाची. तर माझ्या त्या पुणे ते पंढरपूर वारीतला तो हा माझा मित्र होता, तेव्हा ती वारी लीड करायचा. मग त्याने मला हे विचारलं जर का अरे हो हे मलाही खूप दिवसांचं वाटतंय, आणि मला माहित नाही का आपल्या पेंडिंग प्रोजेक्टची मोठी लिस्ट असते नेहमी, आपलं हे पण करायचं, अरे हे मला कधीच करायचं आहे, तर अशी ती सगळी लिस्ट मी तात्पुरती बाजूला ठेवली आणि मी पटकन कोणालाही हो म्हणत नाही. आधीचं एवढं रखडलेलं असतं ते मला सगळं पूर्ण करायचं असतं, पण माहित नाही मला त्या क्षणी वाटलं मी याच्यावर आत्ता काहीतरी आपण कृती करायला हवी आत्ता या क्षणी. तर मी पुन्हा फोन केला त्याला, म्हणलं मी खूप सिरियस नोट रे बोलतेय तुझ्याशी हे आत्ता, आणि हे बघ म्हणलं पहिली गोष्ट आपण दिंडीत नाटक करायचो तसं नाटक करणं आत्ता शक्य नाही कारण मी प्रोफेशनल नाटक करते आत्ता.
1: बरं,
0: तर सगळ्याच बाजूंनी मी नाटकाचा विचार करते की इथपर्यंत की किती आपल्याला या नाटकातनं नफा होणार आहे, तोटा होणार आहे का, ना नफा ना तोटा तत्वावर आपण करणार ते तर मला शक्य नाही कारण आज माझं पोट माझ्या कलेवर असतं. या सगळ्या गोष्टींशी मी एका सिरियस नोटवर तो फोन केला आणि काय कंटेंट बोलायचं आहे आपण कशाबद्दल बोलायचं, आणि त्याच्या आधी ही एक गोष्ट खूप लागत होती मनाला. अलीकडं चालू नाटकातली नाटकामध्ये हल्ले होणं, घुसखोरी करणं, दंगा करणं हे प्रकार खूप झालेत. म्हणजे अमुक एक विचारधारा मला पटत नाही म्हणून मी सकसपणे वादविवाद करणं हा एक खूप

0: हेल्दी पर्याय असतो तो पर्याय आज लोक स्वीकारत नाहीत, तो नाकारतात. आणि मग कुठल्या तरी पाठिंब्याच्या जोरावर काहीतरी अडवलायचं, अडचणीत आणायचं लोकांना, आणि नाटकं बंद पाडायची, विचार बंद पाडायचे, असं एक पथक असतं. ते दिसत नाही आपल्याला जिथं तिथं, पण ते असतं जे हल्ले करत सुटलेलं आहे. त्याचं ह्या सगळ्याचं काय करायचं? आणि तसा एक प्रत्यक्ष अनुभव मी घेतला असल्यामुळं जो ललित कला केंद्रात मध्यंतरी एक भाग घडला,
1: बर,
0: तेव्हा मला असं झालं की असं नाही होता कामा. म्हणजे एकीकडं लोकशाही असणारा आपला देश आपण म्हणतो, स्वातंत्र्याला इतकी वर्ष झालेला देश आपण म्हणतो, आणि आपल्याला म्हणायचं आहे ते कुठेही व्यासपीठावरून मांडण्याचं स्वातंत्र्य असतानाही लोक ते करू शकत नाहीत म्हणजे काय? तर ह्या गळचेपीचा काय अर्थ आहे? आणि ह्याला आपण उत्तर द्यायला गेलो तर आपण पुन्हा फसणार, आपण त्या सगळ्या जाळ्यात पुन्हा अडकणार आहोत. आणि होतं असं की ज्या त्यावेळी एखादी घटना अशी घडते, त्या क्षणाला पाठिंबा देणारे अनेक ठिकाणाहून लोक, तुम्हाला त्या त्यावेळी आवाज देऊन पाठिंबा दर्शवणारे लोक खूप असतात, पण ती घडलेली घटना निस्तरण्यासाठी पुढे 4 वर्ष जातात, त्या 4 वर्षात तुमच्या सोबत कोणीही नसतं. ह्या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत डोळ्या देखत. तर ह्याच्यावरचं उत्तर काय? तर त्याच्यावरचं उत्तर हे संत साहित्य वाटतं मला. त्याच्यावरचं सगळ्यात मोठं औषध संत साहित्य आहे. कारण मला आज खूप गोष्टींविरुद्ध माझा आवाज उठवायचा आहे की हे बरोबर नाही आहे, आणि हे आम्ही बोलत राहू, हे जर मला आज म्हणायचं असेल तर खूप चांगला, खूप संयत मार्ग आहे तो. कुणालाही शिवीगाळ न करता, आक्रमक न होता, अतिशय शांत मार्गाने आपलं म्हणणं मांडण्याचा एक तो मार्ग. आणि असं होतं की हे मी म्हणतच नाहीये, हे हजारो वर्षापूर्वी लोकांनी म्हणून ठेवलेलं आहे, त्याचा काहीतरी अर्थ असेल ना. आणि तुम्हाला त्यावर प्रश्न असतील तर तुम्ही त्या लोकांना विचारा. मी उत्तर द्यायला समर्थ आहेच, कारण इतकी मोठी परंपरा आहे वारकरी साहित्याची, संत साहित्याची, की त्याच्यावरती दुमत असू शकत नाही कोणाच. आणि म्हणून असं मला झालं की हे खूप चांगलं शस्त्र आहे, ज्यानी वार नाही होणार पण आपलं काम होईल, आणि आपला निचरा होईल. या गोष्टींचा आपल्याला त्रास होतोय ह्या गेल्या काही वर्षांमध्ये, तो त्रास थोड्या प्रमाणात का होईना शमेल आपला याच्या सगळ्यामुळे. तर ही दोन महत्त्वाची कारणं होती, की एक मित्र भेटणे आणि या सगळ्याचा त्रासावरचा उपाय शोधणे. जो मित्र आहे माझा स्वामीराज हिसे किरावणी, आम्ही दोघं मिळून परफॉर्म करतो. स्वामीराजच्या संशोधनाच्या सहाय्यातनं हे सगळं झालं, की आमची पहिली मिटिंग अशी होती की त्याने मला तासभर त्याला काय म्हणायचं कीर्तवणीतनं हे सांगितलं. त्यानं एक पुस्तकांचा ढीक दिला मला की हा जा घेऊन, आणि आता तू बघ काय करायचं ते.
1: मग तू वाचलंस का ते?
0: हो, अर्थातच. असं नाही होऊ शकत, कारण तुम्ही मला काही तपशील दिले, दे दिले आणि आता हे जुळवून आण, तर क्राफ्टचं काम होईल ते.
1: खरंच
0: जर मला म्हणत आहे तर ते माझ्या जाणीवांना जोडून आलं पाहिजे सगळं. अखंड पुस्तक वाचताना मला एखादा मुद्दा लागू शकतो की हा हे मला हवंय, हे माझं आहे, हे आपल्याला हवं ते आहे, हे आत्ताच्या काळातलं आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला पुस्तक चाळावं लागेल
1: अगदी.
0: ह्याच्यासाठी मुद्द्यांचा सोर्स म्हणून, स्रोत म्हणून आपण कुठल्या माणसाकडे नाही बघू शकत, नाहीतर ते नाटक उपरं राहील, अंतर राहील त्याच्यात आणि आपल्या म्हणण्यात काहीतरी शेवटी. त्यामुळं मी चाळलं आहे सगळं
1: मस्त. आणि म्हणूनच ती लेखणी जी आहे ती गाते या पूर्ण कीर्तावणीमधून, तुझ्या आवाजातून ती गात असते, ती सांगत असते, आणि ती असं समोरच्या मनावर ते बिंबवते.
0: खूप खूप धन्यवाद.
2: फ्रेंड्स, रुचिका बरोबरच्या या दिलखुलास गप्पा अशाच चालू राहणार आहेत आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मितावाणीवरून. ठीक 6 वाजता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या.

0: फाइनल में उनका सामना आज मिस्र की रुकैया सलीम से होगा। सिंह जोशना चिनप्पा के बाद इस प्रतियोगिता के फाइनल में पहुंचने वाली दूसरी भारतीय खिलाड़ी बन गई हैं। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी हे नागपुर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुळकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, सीजेपीची आंदोलन मागे घेतल्याची घोषणा, सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशी उत्साह, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न, संत्रा होऊ शकतो विदर्भाच्या कृषी अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास, आणि विदर्भात येत्या 29 तारखेपर्यंत वादळी पर्जन्यमानासह पावसाची शक्यता। आता सविस्तर बातम्या। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। भारताचे तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला संभ्रमित करू नये हाच आपला संकल्प आहे। जंतर मंतरवरचं आंदोलन आणि देशातली एकंदर परिस्थिती पाहता याचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी समाज माध्यमावरील पत्रात म्हटलं आहे। या संपूर्ण प्रकरणात आपण पहिल्या दिवसापासून पूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि कधी कधी परिस्थितीपासून दूर पडलो नाही असंही प्रधान यांनी स्पष्ट केलं। 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या नीट यूजी निकालात वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना यश मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र या काळातही काही जबाबदार पदांवरील व्यक्ती विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला। नीट पेपरफुटी प्रकरणासह अन्य मागण्यांसाठी गेल्या दिवसांपासून नवी दिल्लीत जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे। सीजेपी या संघटनेचे संस्थापक अभिजित दिपे यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं स्वागत करत ही लोकशाहीचा विजय असल्याचं म्हटलं आहे। काँग्रेस जनता पार्टी आणि केंद्र शासनातर्फे आज दिल्ली इथं काही वेळाआधी कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या संयुक्त पत्रकार परिषदेत विद्यार्थी आंदोलनासंदर्भातील महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली। सरकारनं आंदोलक विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्यामुळे काँग्रेस जनता पार्टीनं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष राका यांनी पत्रकार परिषदेत केली आहे।
3: तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्ट पर रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे।
2: आंदोलनकर्त्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेली FIR मागे घेण्याची सीजेपीची मागणी केंद्र सरकारनं मान्य केली असून यापुढे भविष्यात आंदोलनकर्त्यांविरुद्ध कोणतेही नवीन गुन्हे दाखल करण्यात येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं। परीक्षा पेपरफुटीमुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या जीवितहानी प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना नियमानुसार नुकसान भरपाई देण्याबाबत सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी सांगितलं।
4: सबसे पहली बात तो ये है कि कोई भी एक्शन FIR न हो और अगर है तो वो विड्रॉ हो और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन होगा इस बात को सरकार स्वीकारा है जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है। उसी तरीके से फ्यूचर में भी जो ऑर्गेनाइजर्स हैं और प्रोटेस्टर्स हैं उनका इस एक्टिविटी के लिए कोई उन पर आगे केस नहीं होगा इस बात को हम लोगों ने माना है।
2: व्यापक शिक्षण आणि परीक्षा विषयक सीजेपीने सादर केल्या 5 कलमी मसुद्यावरही सरकार गांभीर्याने विचार करणार असल्याची माहिती यावेळी केंद्रीय डॉक्टर JP नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी दिली। गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर इथं हजारो विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनानंतर अखेर केंद्र सरकारनं महत्वाचा निर्णय, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्याची मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत विद्यार्थ्या एकजुटीचं संयमानं दिलेल्या लढ्याचं कौतुक केलंय। त्यांनी हा देशातील युवा शक्तीचा मोठा विजय असल्याचं सांगत आंदोलनाला नैतिक पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षातील सर्व खासदारांचेही आभार मानले आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थी आणि युवकांचं अभिनंदन केलंय। समाजमाध्यमावरील व्हिडिओ संदेशात त्यांनी शिक्षण व्यवस्थेच्या पुनर्बांधणीच्या दिशेनं हा महत्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करणाऱ्या आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करा

0: तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक झाली होती. या कारवाईनंतर या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या 14 पोहोचली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. महाराष्ट्रात आता सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. देशातील प्रत्येक युवक युवतीला आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्याची प्रेरणा आणि संधी मिळावी तसंच विकसित भारताच्या निर्मितीचा हा प्रवास अधिक वेगानं पुढे जावा यासाठी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: पांडुरंगांना हाही आशीर्वाद मागितले की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आमच्या देशाच्या तरुणाई करता एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे आणि या तरुणाईला दिशा देण्याकरता त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता मोदीजी हा जो नवीन अध्याय लिहित आहेत त्यातही त्यांना आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.
0: श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर विविध रंगीबिरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलंय. आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवासियांना शुभेच्छा दिल्या आहे. भक्ती करुणा आणि सेवाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद सौहार्द आणि समृद्धी घेऊन येऊ अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. विदर्भात आषाढी एकादशीचा उत्साह बघायला मिळतो आहे. आषाढी एकादशी निमित्त विदर्भातील नागपूर श्री क्षेत्र धापेवाडा इथं आज पहाटे 3 श्री विठ्ठलाची आमदार डॉक्टर रावीर राजीव पोद्दार आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पूजा केली. भाजप महिला मोर्चातर्फे यवतमाळमध्ये भव्य विठुरायाची पंढरीची वारी काढण्यात आली. विठ्ठल नामाचा गजर टाळ मृदुंगाचा निनाद भगव्या पताका आणि आकर्षक दिंड्यांनी शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालं. भंडारा शहरात 2000 विद्यार्थ्यांनी वारी काढली तसंच गांधी चौकात एकत्र येत विद्यार्थ्यांनी रिंगण घातलं. बुलढाणा जिल्ह्यात प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव इथं श्री संत गजानन महाराज समाधी मंदिराचा परिसर आज पहाटेपासून गणगण गणात बोते या जयघोषानं दुमदुमून गेला.
2: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणी हे नागपूर केंद्र आहे. विदर्भातील कृषी क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्यासाठी रोगमुक्त रोपांची निर्मिती शेतकरी आणि रोपवाटिकांना योग्य प्रशिक्षण आणि संशोधनाचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR अंतर्गत केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थान इथल्या केंद्र सरकारच्या क्लीन प्लांट उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यशाळेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. विदर्भात येत्या 29 वादळी पर्जन्यमानासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज आणि उद्या संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे. तर 29 नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आगामी काही तासांमध्ये अमरावती वर्धा आणि यवतमाळ या ठिकाणी अत्यंत हलक्या स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होऊ शकते तर वाशिम अकोला नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी आणि परदेशातील भारतीयांशी संवाद साधणार आहे. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 136 भाग असेल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. सीपीची आंदोलन मागे घेतल्याची घोषणा. आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. संत्रा होऊ शकतो विदर्भाच्या कृषी अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास. आणि विदर्भात येत्या 29 पर्यंत वादळी पर्जन्यमानासह

0: गायक रवींद्र जैन से
1: किराण्याचे 15,000 भाज्यांचे 2,000
2: आणि लाईट बिलाचे
1: आता 0 रुपये कसे देऊ
2: अरे हो हो विसरलेच मी आता सोलर पॅनल लावले आहेत ना मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया
1: हो हो नक्की पीएम स्वघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in हर घर

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या आहे ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. आषाढी एकादशीमित्त राज्यभरात भक्तिभावाचं वातावरण. पंढरपूर कॉरिडॉर करताना कोणावरही अन्याय होऊ देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन मुख्य सूत्रधारांना बिहारमधून अटक. आणि पालघरमध्ये गेल्या काही दिवसात झाल्या अतिवृष्टीमुळे 20 जणांचा मृत्यू. सरकारकडून मदत देण्याच्या प्रक्रियेला गती. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दुपारी पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवल्याचं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात जाहीर केलं. गेल्या 10 दिवसात देशात सुरू असलेल्या घडामोडी दुःखद आहेत. कायदेशीर अडचणींमध्ये न फसता विद्यार्थ्यांनी शिक्षणावर करिअरवर लक्ष केंद्रित करावं यासाठी हा राजीनामा दिल्याचं त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. युवक हीच देशाची खरी ताकद आहे आणि संभ्रमात आणणाऱ्या कुठल्या दुष्टचक्रात त्यांना अडकू देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी मी पहिल्या दिवसापासून घेतली. पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात अनेक गरीब आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालं. मात्र तरीही महत्त्वाच्या पदावरच्या काही व्यक्तींनी यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे देशातल्या युवा शक्तीच्या एकजुटीचा आणि लोकशाहीचा मोठा विजय असून देशाच्या लोकशाहीनं काट टाकल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. एकतर राजीनामा घ्या किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातील 1-2 ज्येष्ठ मंत्र्यांना आंदोलकांशी चर्चा करायला सांगा अशी चर्चा प्रधानमंत्र्यांसोबतच्या भेटीत झाली होती असंही ते म्हणाले. सरकारनं लाठीचार्ज अश्रूधूर टाळायला हवं होतं असं मत त्यांनी व्यक्त केलं. उद्याचा 3 मार्च ठरल्याप्रमाणे होणारच असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगितलं. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं दोघांनी स्पष्ट केलं. आंदोलनकर्त्यांना मारहाण करणाऱ्या दिल्ली पोलिसांवर कारवाई होणार का असा सवालही त्यांनी केला. सरकारनं सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉकरोच जनता पार्टीनं आज नवी दिल्लीत केली. केंद्रीय मंत्री JP नड्डा तसंच जितेंद्र सिंग यांनी आज CJP च्या सौरवदास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉकरोच जनता पार्टीनं केली.
1: तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे.
0: आंदोलन त्यांच्या विरोधात असलेले FIR मागे घेणं तसंच नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना विद्यमान नियमानुसार आर्थिक मदत देण्याची तयारीही सरकारनं दाखवली.
2: तो वो FIR की कॉपी भी इनको हम देंगे और उसको विड्रॉ करने के बाद कोई भी एक्शन नहीं होगा जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है. जो ऑर्गेनाइजर्स हैं और प्रोटेस्टर्स हैं उनका इस एक्टिविटी लिए कोई भी उन पर आगे केस नहीं होगा इस बात को हम लोगों ने माना है. कंपनसेशन अकॉर्डिंग टू द रूल्स एंड रेगुलेशंस व्हाटएवर मैक्सिमम विल बी पॉसिबल दैट विल बी गिवन टू देम.
0: आंदोलनकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांविषयीच्या मागण्यांचं निवेदन सुद्धा सरकारला सादर केलं आहे. त्यावर झालेल्या प्रगतीची माहिती 4 आठवड्यात देऊ असं आश्वासन सरकारनं दिलं आहे. गेल्या 20 जूनपासून कॉकरोच जनता पार्टीनं नवी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं होतं. गेल्या 4 वर्षांपासून राज्यात MHT CET परीक्षांमध्ये होत

0: केलेल्या घोटाळ्यांची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनी मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत केली. 10वी आणि 12वीत 40 ते 50 मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना MHT CET परीक्षेत मात्र 90 जास्त पर्सेंटाईल पडले आहेत असंही सावंत म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR News Mumbai या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देवशयनी आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. ऐकूया याविषयीचा वृत्तांत.
1: महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
2: कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल. इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल.
1: पंढरपूर इथल्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भगनिवासाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. दरम्यान विठ्ठलाच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर इथून पंढरपूरला आलेल्या भाविकाला छातीत त्रास जाणवू लागल्यानं त्यांच्यावर तातडीने उपचार करून एअर अँब्युलन्सने सोलापूरला हलवण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर अँब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेऊन आवश्यक उपचार करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
0: आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासून राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. TET अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य आरोपी विजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिंह यांना भिवंडी न्यायालयानं 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दोघांना आज बिहार समस्तीपूर इथून अटक करण्यात आली. या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता 14 पोहोचली आहे. आग्रा इथल्या महिम पटण छापखान्यातील कर्मचाऱ्यांकडून त्यांनी पेपर विकत घेतल्याची माहिती मिळाली असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यात पुरामुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांना शासनाची आर्थिक मदत देण्याच्या प्रक्रिया गती दिली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 20 जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. 44 पूर्णपणे पडझड झालेली, 421 अंशतः पडझड झालेली, 126 कच्ची घरं, 10 झोपड्या आणि 3 गोठ्यांचं नुकसान झालं आहे. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज या गावांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली. महसूल, आपत्ती व्यवस्थापन, कृषी, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, महावितरण आणि इतर विभागांनी समन्वय साधत युद्ध पातळीवर पंचनामे पूर्ण केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट, न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर होईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या YouTube वाहिन्यांवर कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज भारतानं झिम्बाब्वे समोर विजयासाठी 20 षटकात 220 धावा

0: आव्हान ठेवलं आहे. झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 बाद 219 धावा घेतल्या. भारतातर्फे ईशान किशननं 81 तर तिलक वर्मा नाबाद 60 धावा केल्या. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा झिम्बाब्वेनं 60 षटकात 4 बाद 59 धावा केल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात भक्तिभावाचं वातावरण. पंढरपूर कॉरिडॉर करताना कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या 2 मुख्य सूत्रधारांना बिहारमधून अटक. आणि पालघरमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 20 जणांचा मृत्यू. सरकारकडून मदत देण्याच्या प्रक्रियेला गती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणीच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, फिलिपाईन्स मधील मनिला इथं आसियान भारत परराष्ट्र मंत्र्यांची बैठक, पूर्व आशिया शिखर परिषद, आसियान क्षेत्रीय मंच आणि क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकांचं स्वरूप आणि महत्व तसंच या बैठकांमध्ये भारताकडून मांडण्यात आली भूमिका याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर हर्षद भोसले यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. नमस्कार सर. फिलिपाईन्समधील मनिला इथं आसियान सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक तसंच पूर्व आशिया शिखर परिषद नुकतीच पार पडली. या बैठकींचं स्वरूप, त्यामध्ये चर्चिले गेलेले मुद्दे आणि दोन्ही बैठकांची वैशिष्ट्य काय सांगाल?
1: या बैठकीचं महत्व विशेषतः आता राजकारण चाललेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर फार अधिक आहे. विशेषतः आता आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्याला इन्स्टिट्यूशनल ग्रिडलॉक किंवा आपल्याला बहुपक्षीयता किंवा मल्टीलॅटरलिझम याच्याकडून मिनी लॅटरलिझमकडे जाण्याचा जो ट्रेंड आहे त्याच्या पार्श्वभूमीवर याचं महत्व सर्वात जास्त आहे. याचं कारणच असं आहे की आता चीनच्या राजकारणामुळे संबंध अग्नेय आशिया की दक्षिण आशिया या सबंध प्रदेशामध्ये एक प्रकारच्या सागरी असुरक्षिततेचं वातावरण पसरलेलं आहे. त्याच्यामुळे मेरीटाईम सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून या एकंदरीत परिषदेकडे आपल्याला बघावं लागेल. आणि दुसरं म्हणजे म्यानमारमधील आता जी यादवी चाललेली आहे आणि जिचं स्वरूप फार मोठ्या प्रमाणात चिघळत चाललेलं आहे, अत्यंत असमतोल असं तो विकास होत चाललेला आहे, या दृष्टीने आपल्याला या बैठकीकडे बघावं लागेल. साधारणतः 3 ते 4 मुद्दे या बैठकीमध्ये महत्वाचे ठरलेले आहेत. किंबहुना भविष्य काळामध्ये एकंदरीत दक्षिण आशिया किंवा आग्नेय आशिया या परिसरामधील राजकारण कसं असेल किंवा भूराजकीय व्यवस्था कशी असेल या संदर्भात ही बैठक महत्वपूर्ण ठरते. विशेषतः चलनवाढ आणि महागाई या संदर्भात या बैठकीमध्ये महत्वाच्या चर्चा झाल्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एनर्जी सप्लाय किंवा ऊर्जा पुरवठा आणि त्याचं भवितव्य या संदर्भ या बैठकीकडे आपल्याला बघावं लागेल. भारताच्या दृष्टीने विशेषतः सन्मान्य मंत्री जयशंकर यांच्या दृष्टीने पूर्व आशिया देशांबरोबरची जी बोलणी आणि वाटाघाटी होती ही आपल्यासाठी फार महत्वाची होती. याच्यामध्ये 3 ते 4 मुद्दे माझ्या मते फार महत्वाचे आहेत. पहिलं म्हणजे जागतिक पातळीवरील असुरक्षितता आणि स्थिरता या संदर्भात चर्चा आणि वाटाघाटी. आणि दुसरं म्हणजे रिसोर्सेस संसाधने, त्याच्यामध्ये साखळी पुरवठा हा प्रश्न आयरणीवर होताच पण ह्या प्रक्रियेमध्ये आलेला जो असमतोल आहे आणि प्रक्रियेवर पडलेला जो तो आहे तो भारताबरोबर पूर्व आशियाई देशांना देखील भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण आत्ताच जागतिक पातळीवरचं जे इराण आणि अमेरिकेमधलं ते युद्ध आहे त्या युद्धामुळे आपल्यावर तर परिणाम झालेलाच आहे पण दक्षिण आशिया याच्याबरोबर पूर्व आशिया या देशांच्या अर्थव्यवस्थेवर देखील सर्वात मोठा परिणाम झालेला आहे, विशेषतः सप्लाय चेन या संदर्भातला. त्याच्यामुळे कोणते कोणते सेक्टर्स किंवा कोणते कोणते विषय याच्यावर बाधा येणार आहे किंवा अफेक्ट होणार आहे ते म्हणजे सर्वात पहिल्यांदा म्हणजे ऊर्जा, त्याच्यानंतर खाद्य पुरवठा, त्याच्यानंतर आरोग्य सुरक्षितता आणि यातनं निर्माण झालेले पेच आणि याच्यातनं सरते शेवटी तयार झालेला जागतिक संघर्ष हे भारतासाठी आणि पूर्व आशियाई देशांसाठी महत्वाचे प्रश्न होते. आणि जयशंकर यांनी याच प्रश्नांवर बोट ठेवत काही महत्वाच्या देशांच्या नेत्यांबरोबर चर्चा केलेली आहे. सर्वात महत्वाची चर्चा त्यांची मार्क रुबियो याच्याबरोबर झाली आहे आणि त्यांच्यावर चर्चा करताना जागतिक धोरणात्मक भागीदारी आणि प्रादेशिक असमतोलाकडून समतोलाकडे कसं जायचं याबद्दल अत्यंत महत्वाची चर्चा झालेली आहे. चीनच्या नेत्यांबरोबर देखील जयशंकर यांनी चर्चा केलेली आहे. वँग यी यांच्याबरोबर अत्यंत महत्वाची चर्चा आपण केलेली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत त्यांच्यावर देखील आपण चर्चा केलेली आहे, पेनी यॉंग. आणि जपानचे जे मंत्री आहेत याबरोबर आपण महत्वाची चर्चा केली. आणि जपानबरोबर चर्चा करताना आपण द्विपक्षीय सहकार्याबरोबर क्वाड या संघटनेचं कसं मजबूतीकरण करता येईल किंवा या संघटनेचा अधिक सक्षमपणे आपल्याला पुढे कसे चर्चा

0: नेता येईल या संदर्भात चर्चा झालेली आहे.
1: परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापाराच्या सुरक्षेबाबत तसंच दहशतवाद आणि त्याला होत असलेल्या आर्थिक मदतीच्या मुद्द्यावर परखड भूमिका मांडली. यावर आसियान बैठकीत काय प्रतिक्रिया उमटली, काय सांगाल?
2: आंतरराष्ट्रीय पातळीवरील सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापारासंदर्भात आणि त्या व्यापाराच्या सुरक्षिततेसंदर्भात भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अत्यंत सूचक अशी भूमिका घेतलेली आहे. किंबहुना हा प्रश्न आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणाच्या आणि परराष्ट्र धोरणाच्या ऐरणीवरचा प्रश्न आहे असं जवळजवळ त्यांनी या बैठकीमध्ये जाहीर केलेलं आहे. त्यांच्या मते राजनय आणि व्यापक संवाद यांच्या माध्यमातून आपण पश्चिम आशियामध्ये किंवा गल्फमध्ये आता जे संघर्ष चालू आहे त्या संघर्षावर आपल्याला जर नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला राजनय आणि व्यापक संवाद या दोन गोष्टींचा वापर करावा लागेल. आणि याबद्दल अधिकपणे विस्तृतपणे आपली भूमिका मांडताना त्यांनी इंटरनॅशनल लॉ या जास्त महत्व दिलेलं आहे आणि इंटरनॅशनल लॉच्याच माध्यमातून एक नियमावली आपण तयार करायला पाहिजे आणि त्या नियमावलीच्या मदतीने पश्चिम आशियामधला आत्ता जो संघर्ष आहे त्या संघर्षावर आपल्याला उपाययोजना आखाव्या लागतील आणि हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. संघर्षामधूनच हे आपलं उद्देश साध्य होऊ शकेल आणि म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय कायदा असा उल्लेख केला आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या परिप्रेक्ष्यातून आपल्याला आता सागरी मार्गाने होणारा जो व्यापार आहे आणि त्या व्यापाराची सुरक्षितता आहे ही साध्य करावी लागेल. जयशंकर यांनी आपल्या भाषणामध्ये सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापारात संदर्भातील सुरक्षितता या संदर्भात जे भाषण केलं त्या भाषणामध्ये दोन ते तीन अतिशय महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. एक म्हणजे जे खलाशी आहेत, सी फेरर, सिव्हिल शिपिंग इन्फ्रास्ट्रक्चर यावर वारंवार जे आक्रमण होत आहेत, दहशतवादी संघटना मिळून जो काही उच्छाद या ठिकाणी मांडलेला आहे त्यावर सर्वांनी मिळून एक धोरण निर्माण केलं पाहिजे आणि जलमार्ग संदर्भातील एक सार्वभौम पायाभूत धोरण आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत या प्रश्न किंवा या समस्या आपल्याला पूर्णपणे नियंत्रित करता येणार नाही. त्यांनी एक फार महत्वाचा शब्द प्रयोग या ठिकाणी केलेला आहे, जागतिक व्यवस्था आत्ताची कशी आहे तर आत्ताची जागतिक व्यवस्था ही क्षणभंगूर, अस्थिर आणि अनिश्चिततेचं वातावरण सर्वीकडे पसरलेलं आहे आणि ह्या वातावरणावर जर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला सागरी मार्गाने होणारा व्यापार हा सुरक्षित ठेवावा लागेल किंवा सुरक्षिततेचं नवीन कवच आपल्याला तयार करावा लागेल. श्री शंकर यांनी शब्द प्रयोग केला होता की ग्लोबल ऑर्डर वोलटाईल होतोय, आताची समकालीन जागतिक व्यवस्था ही अतिशय अस्थिर होते, क्षणभंगुरता पसरलेली आहे आणि प्रचंड अनिश्चितता सगळीकडे पसरलेली आहे. हे कशामुळे होत आहे तर हे सागरी मार्गाने होणारा व्यापार आहे तो असुरक्षित झाल्यामुळे आणि त्याचं सर्वात ज्वलंत उदाहरण म्हणजे इराण अमेरिकेमधील संघर्ष आणि हॉर्मुझचा संघर्ष आणि याच्यावर उपाय म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे आणि भारत हा पहिलेच आहे ज्याने या संदर्भात पूर्व आशिया दक्षिण आशिया यांचे हितसंबंध कसे राखता येईल या सर्वात पाऊल उचललेले आहे आणि म्हणून भारताने येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जयशंकर यांनी अनाऊन्सच केलेलं आहे, जाहीर केलेले आहे की येणाऱ्या काळामध्ये पूर्व आशिया संदर्भात आपण दोन अतिशय महत्वाच्या बैठका या भारतामध्ये घेणार आहे. ईस्ट एशियन समिट असं त्याचं नाव आहे आणि ही एक्सक्लुसिव्हली म्हणजे विशेष करून ही सागरी सुरक्षितते संदर्भातलीच बैठक आहे आणि या बैठकीमध्ये सागरी सुरक्षितता, सागरी व्यापार सहकार्य या संदर्भातली परिषद असेल. पहिली परिषद ही कोची या ठिकाणी होईल आणि दुसरी बैठक जी आहे ती आगळीवेगळी बैठक आहे, अतिशय महत्वाची बैठक आहे आणि ती बैठक होणार आहे त्याचं नाव आहे मॅरिटाईम हेरिटेज फेस्टिवल आणि ही लोथल म्हणजे ऐतिहासिक जे आपलं स्थळ आहे लोथल या ठिकाणी ही बैठक होणार आहे. ती साधारणतः सागरी वारसा जतन करण्यासाठीची एक बैठक आहे, त्याला बैठक असं नाव न देता उत्सव असं आपण नाव दिलेलं आहे.
1: परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत व्यापार गुंतवणुकीसोबत ऊर्जा सुरक्षा, अन्न सुरक्षा, जागतिक पर्यावरण संतुलन आणि जागतिक शांततेबाबत भारतानं मांडलेली भूमिका संपूर्ण जगाचं लक्ष वेधून गेली. याकडे तुम्ही पाहता,
2: मला वाटतं भारताची ही भूमिका अत्यंत व्यापक आणि दूरदृष्टी असलेली भूमिका आहे. याला आपण ग्रीन सिनर्जी म्हणजे एकाच शब्दामध्ये आपल्याला जर उत्तर द्यायचं असेल तर ग्रीन सिनर्जी संदर्भात भारताने उचललेलं हे एक महत्वाचं पाऊल आहे. याच्यामध्ये ग्रीन सस्टेनेबिलिटी किंवा हरित शाश्वत तंत्रज्ञान, डिजिटल एकत्रीकरण या सगळ्या गोष्टींचा मिलाप आपल्या भारताच्या या परराष्ट्र धोरणावर दिसतो आहे आणि मला वाटतं की 2019 मधलं आसियान आउटलुक ऑन इंडो पॅसिफिक जे आहे आणि 2015 सागर या भूमिकेमधून निर्माण झालेली आपली जी पॉलिसी आहे इंडियाज इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह या दोन्हींची सांगड आपण या भूमिकेमुळे घालण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अमेरिका आणि इराण याच्या सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आग्नेय आशियाई राष्ट्र संघटनेच्या देशांची भूमिका काय आहे?
2: अमेरिका आणि इराण ह्या दोन देशांमधील जो संघर्ष निर्माण झालेला आहे आणि ज्याची समाप्ती अजूनही झालेली नाही त्या संदर्भात गंभीर असे परिणाम होतील असं आसियानने सांगितलेलं आहे. आणि या संदर्भात आसियान देशांमध्ये भीतीचं वातावरण आहे, आसियान देशांमध्ये एक प्रकारे चिंतेचं सावट निर्माण झालेलं आहे. याचं कारणच असं आहे की आखाती देशांमधून जो पूर्व आशियाला होणारा जो पुरवठा आहे, विविध वस्तूंचा पुरवठा, विशेषतः खनिज तेल, गॅस किंवा इतर साहित्याच्या पुरवठ्यामध्ये निर्माण झालेला जो खंड आहे किंवा तुटवडा आहे हा गंभीर स्वरूपाचा आहे. आणि याच्यामुळे एक ऊर्जा संकट निर्माण झालेलं आहे, एनर्जी क्रायसिस निर्माण झालेला आहे. मग एनर्जी क्रायसिस किंवा ऊर्जा संकटावर आपण कशी मात करू शकतो? तर ह्या ऊर्जा संकटावर आसियान देशाच्या एकंदरीत सर्व स्पोक्स पर्सननी असं सांगितलेलं आहे की या ऊर्जा संकटावर आपण राजनयिक संवादाच्या माध्यमातून उपाययोजना करू शकतो किंवा हे संकट आलेलं आहे ते संकट आपण केवळ राजनयिक संवादाच्या माध्यमातून दूर करू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला समान सहभाग नौका नयनासंदर्भातले कायदे करावे लागतील, त्याच्यामध्ये सहकार्याचं जाळं निर्माण करावं लागेल आणि एक प्रकारे जलवाहतुकी संदर्भातील स्वातंत्र्याच्या नवीन संकल्पना आपल्याला तयार कराव्या लागतील. आसियान देशांनी आपल्या सर्व व्यासपीठामधून जवळजवळ हे घोषित केलेले अनेक वेळा की आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेषतः पश्चिम आशिया पातळीवर निर्माण झालेलं जे वैमनस्य किंवा शत्रुत्वाचं जे वातावरण आहे त्याची समाप्ती झाली पाहिजे, द्वेषाची समाप्ती झाली पाहिजे आणि प्रत्येक देशाने आत्मसंयम आणि आत्मनियंत्रण राखलं पाहिजे. सेल्फ रेस्ट्रेंट असा शब्द त्यांनी वापरलेला. त्यामुळे महत्वाच्या समुद्री व्यापाराची सुरक्षितता आपोआप होईल. म्हणजे आत्मसंयम किंवा सेल्फ रेस्ट्रेंट आपण जर पळलं तर आपोआप इनडायरेक्टली महत्वाच्या सामुद्रिक व्यापारी मार्गाची सुरक्षितता राखली जाईल अशी एक भूमिका त्यांनी अधिकृतपणे मांडली आहे.
1: युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आसियान देश या परिस्थितीला कसे सामोरे देतील?
2: आसियान देशांनी या परिस्थितीला एकत्रितपणे सामोरे जाण्याचा एक फार चांगला मास्टर प्लॅन तयार केलेला आहे. सर्वात पहिल्यांदा त्यांचा विश्वास जो आहे हा डिप्लोमॅटिक ट्रान्झॅक्शन वर त्यांचा विश्वास आहे. युद्ध समाप्ती संदर्भातील राजनयिक आवाहन त्यांनी केलेलं आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या व्यासपीठावर त्यांनी युद्ध समाप्तीचं एक प्रकारे आवाहन केलेलं आहे. त्याच्यानंतर ऊर्जा देवाणघेवाण ही सुरक्षित राहिली पाहिजे आणि ऊर्जा सामायिकरणाची प्रक्रिया ही सार्वत्रिक झाली पाहिजे अशी त्यांनी भूमिका आधीच घेतलेली आहे. ही भूमिका घेण्याचं कारणच असं आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये 3.8 trillion dollars त्यांचं नुकसान झालेलं आहे या युद्धामुळे आणि विशेषतः हॉर्मुझच्या एकंदरीत समस्येमुळे. तर त्यांनी त्याच्यासाठी काय केलेलं आहे, त्यांच्यासाठी आसियान पेट्रोलियम सिक्युरिटी अग्रीमेंट किंवा कच्च्या तेलाची जी टंचाई आहे ती भर काढण्यासाठी आसियान पेट्रोलियम सिक्युरिटी अग्रीमेंट तयार केलेलं आहे आणि प्रादेशिक पातळीवर जी संसाधनं आहेत त्याची गती ही आधी अधिक जलद व्हावी या हेतूने त्यांनी ही उपाययोजना केलेली आहे. त्याच्यानंतर 2030 पर्यंतच्या दीर्घकालीन नूतनक्षम ऊर्जेचं एकत्रीकरण करण्याचं उद्देश त्यांनी आता आपल्या समोर ठेवलं आहे. किंबहुना याला त्यांनी खूप अधिक प्राधान्यक्रम दिलेला आहे, म्हणजे अल्पकालीन इंधन विविधतेवर भर देण्यासाठी त्यांनी ही उपाययोजना केलेली आहे. त्याचबरोबर गल्फमध्ये जे काही राजकारण चालू आहे त्यासाठी रिन्युएबल एनर्जीचं एक पर्याय आपलं काही होऊ शकतो का याचं त्यांनी एक प्रकारे चाचणी सुरू केली आहे. या देशांमध्ये कार्यरत असलेल्या अंदाजे 30 lakh आग्नेय आशियाई कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आरणीवर आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी रेमिटन्स जे आहे त्या रेमिटन्सची आता व्यवस्था अधिक चांगली व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत.
1: श्रोते हो, आसियान ही आग्नेय आशियातल्या ब्रुनेई, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश असलेली एक संघटना आहे. आसियान हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाचा मध्यवर्ती स्तंभ असून भारताच्या हिंद प्रशांत महासागर धोरणात त्याचं महत्वाचं स्थान आहे. एकूणच भारत आसियान बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेतून उभय राष्ट्रांमधील जागतिक धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत होण्यासोबतच प्रादेशिक असमतोलाकडून समतोलाच्या दिशेनं वाटचालीचा मार्ग अधिक सुकर होण्यास मदत मिळणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि

103 मेगाहर्ट्स FM होणी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7:30 वाजलेत. कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या वतीनं ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम प्रसारित करीत आहोत किसानवाणी.

0: मंडळी नमस्कार. किसान मणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळी, आज आहे भारतीय सौर 3 श्रावण शके 1948 अर्थात 25 जुलै 2026.
1: इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
2: चलो बोल
1: रहे पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाने?
2: मतलब
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछ ना अब बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग. पहली वाली बात कहाँ,
2: परंतु सभी डाले
1: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
2: सच है
1: बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बात फेर नहीं किए हैं.
2: ठीक है भाई, मैं भी आज तक जैविक खेती से करूँगा.
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: रूप आहत आलोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. हा दिवस महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेत अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. या दिवसाला महाएकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठलच्या गजरानं दुमदुमून निघतो. हा केवळ एक सण आहे तर भक्ती श्रद्धा आणि समतेचा अद्भुत उत्सव आहे. आषाढी एकादशीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पंढरपूरची वारी. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरकडे निघतात. हातात टाळ, मृदुंग, खांद्यावर भगवी पताका आणि मुखात विठ्ठल नामाचा गजर करत हे वारकरी सर्व दुःख विसरून चालायला लागतात. या वारीत जात पात धर्म श्रीमंत किंवा गरीब असा कोणतीही भेदभाव नसतो. इथं प्रत्येक जण एकमेकांच्या पाया पडतो आणि प्रत्येक पुरुषाला माऊली म्हणून हाक मारली जाते. ही सरी समतेची शिकवण आपल्याला या परंपरेतून मिळते. आपला विठ्ठल हा इतर देवांसारखा सिंहासनावर बसलेला नाही तर तो विठवर उभा आहे. तो भक्तांच्या प्रेमापोटी युगेच्या युगे विठ्ठेवर वाट पाहत उभा आहे. आपल्या संतांनी विठ्ठलाला केवळ कर्मकांड शोधले नाही तर जनसेवा हीच ईश्वर सेवा ही शिकवण दिली. संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेतून देव शोधला. संत तोखामेळा, संत सावतामाळी, संत जनाबाई यांनी आपापल्या कर्मातून विठ्ठल पाहिला. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण युगात आषाढी एकादशी आणि वारकरी विचार आपल्याला शांतता, संयम आणि माणुसकीचा मार्ग दाखवतात. वारीमध्ये जशी शिस्त, सहकार्य आणि पर्यावरणाची काळजी घेतली जाते तीच शिस्त आपण आपल्या रोजच्या आयुष्यात अंगीकारली पाहिजे. पवित्र आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपण सर्वांनी भेदभाव विसरून एकमेकांशी प्रेमानं वागण्याचा आणि निसर्गाचं रक्षण करण्याचा संकल्प करूया.

0: मंडळी भारतीय शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि ग्रामीण जीवनाचा मुख्य भाग आहे. परंतु काही दशकात जास्त उत्पादनाच्या आशेनं झालेल्या रासायनिकांचा अतिवापर, कीटकनाशकांचा अनिर्बंध वापर, पाण्याचा अयोग्य वापर आणि पारंपरिक सेंद्रिय खतांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे आपल्या शेतजमिनीचे आरोग्य धोक्यात आले आहेत. जमिनीत असणारा सेंद्रिय कर्ब वेगाने घटत असून सुपीक मातीचे रूपांतर हळूहळू नापीक जमिनीमध्ये होत आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणं आणि वाढवणं ही केवळ आजच्या काळाची गरज नसून भावी पिढीच्या अन्न सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. शाश्वत शेती समृद्ध करायची असेल तर मातीचे आरोग्य पूर्ववत करणं ही काळाची गरज बनली आहे. याच निमित्ताने आजच्या कार्यक्रमात ऐकूया जमिनीची सुपीकता वाढविण्याचे उपाय. याविषयी डॉक्टर स्वप्नील पंचभाई, सहाय्यक प्राध्यापक कृषी विस्तार शिक्षण विभाग, आनंद निकेतन कृषी महाविद्यालय बरोरा यांचं भाषण.
1: नमस्कार शेतकरी बांधव, आज मी आपल्याला जमिनीची सुपीकता जपण्याचे उपाय याबाबत मार्गदर्शन करत आहे. जमिनीचे आरोग्य म्हणजेच मातीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म. हे गुणधर्म चांगले असल्यास वनस्पतींचे पोषण आणि दीर्घकालीन अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊ शकतो. रासायनिक गुणधर्मामध्ये सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब, चुनखडी प्रमाण, अन्नद्रव्यांचे प्रमाण इत्यादी घटक मोजले जातात. जमिनीचा सामू हा 6.5 ते 7.5 पर्यंत असावा. पीक उत्पन्नासाठी जमिनीची सुपीकता ही महत्वाची आहे. महाराष्ट्रातल्या जमिनी दख्खनच्या काळ्या कातळापासून बनवलेल्या आहेत. या खडकावर पाऊस, ऊन, हवा, सूक्ष्मजीव, उतार, वनस्पतींच्या मुळ्या यांच्या परिणामामुळे झीज होऊन माती तयार झाली. हीच माती वनस्पतींसाठी अन्नद्रव्यांचा स्रोत व आधार ठरते. कमी पाऊस आणि उष्ण कोरड्या हवामानामुळे बेसाळ खडकापासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जमिनी हलक्या ते खोल काळ्या रंगाच्या आहेत. या उलट याच खडकावर जास्त पाऊस पडल्यामुळे लॅटरायझेशनाची प्रक्रिया सुरू होऊन त्यात आयर्न व अॅल्युमिनियम ऑक्साईड शिल्लक राहिले. यामुळे कोकणातील जमिनीचा रंग हा लाल येतो. आता आपण जाणून घेऊया जमिनीचे खोलसर प्रकार. तर सर्वप्रथम यामध्ये आहे हलकी जमीन. हिचे प्रमाण साधारण महाराष्ट्रामध्ये 37.7% इतके आढळते व खोली ही 25 सेंटीमीटरपेक्षा कमी आपल्याला बघायला मिळते. त्याचप्रमाणे मध्यम खोल जमीन, हिचे प्रमाण साधारण 30.9% इतके व खोली 25 ते 50 सेंटीमीटर इतकी आहे. त्याचप्रमाणे खोल काळी जमीन, हिचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये साधारण 26.3% इतके आहे तर खोली ही 50 सेंटीमीटरपेक्षा जास्त आढळते. आता कोकणातील लाल तांबड्या जमिनीचे प्रमाण हे साधारण 5.6% इतके आहे. पश्चिम महाराष्ट्र भाजलेल्या लाल मातीचे थर आढळून येतात, परंतु त्यांचे गुणधर्म कोकणातील लाल मातीसारखे नसतात. ह्या रेड बोल मातीचा लाल रंग फार वर्षापूर्वी लाव्हा रसामुळे माती विटांप्रमाणे भट्टीत भाजल्यामुळे तयार होतो. ही माती निकस असून त्यात चुनखडीचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते. म्हणून ही घाटावरची लाल माती शेडनेटमध्ये वापरण्यापूर्वी चुनखडीचे प्रमाण तपासूनच वापरावे. जमिनीची सुपीकता जमिनीतील उपलब्ध असलेल्या आवश्यक त्या सर्व अन्नद्रव्यांचा पुरवठा पिकाला पुरवण्याच्या क्षमतेला जमिनीची सुपीकता म्हणतात. माती परीक्षणाद्वारे जमिनीची सुपीकता ओळखली जाते. एकंदरीतच राज्याचा सुपीकता स्तर नत्राच्या बाबतीत कमी ते मध्यम, स्फुर्धाचे प्रमाण कमी ते अत्यंत कमी आणि पालाशचे प्रमाण भरपूर ते अत्यंत भरपूर असे आहे. महाराष्ट्रातील सुपीकता निर्देशांकात 1980 ते 2005 या कालावधीत सातत्याने घट होताना दिसून येते. यामुळेच जमिनीमध्ये 1 किलो अन्नद्रव्य म्हणजेच नत्र अधिक स्फुरद अधिक पालाश टाकले असता फक्त 6 किलो अन्नधान्य उत्पादन प्रति हेक्टरी मिळते. हेच उत्पादन याच जमिनीतून 25 वर्षापूर्वी 16 किलो प्रति हेक्टरी मिळत होते. म्हणजेच जमिनीची सुपीकता सुमारे 62% कमी झाली आहे. जमिनीचे आरोग्य म्हणजेच मातीचे जैविक, भौतिक व

0: रासायनिक गुणधर्म चांगले असल्यास वनस्पतींचे पोषण दीर्घकालीन वनस्पतींना अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊ शकतो. रासायनिक गुणधर्मामध्ये सामू, क्षारता, सेंद्रिय कर्प, चुनखडीचे प्रमाण, अन्नद्रव्यांचे प्रमाण इत्यादी घटक मोजले जातात. जमिनीचा समूह सर्वसाधारणपणे 6.5 ते 7.5 पर्यंत असावा. क्षारता 0.10 ते 0.50 डेसिसायमन मीटर असावी. चुनखडीचे प्रमाण 10 टक्क्यापेक्षा कमी असावे. महाराष्ट्र राज्यात सगळ्यात जास्त जस्ताची कमतरता 42.05% दिसून येते. त्याखालोखाल लोह हे 9.04 या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते. तसेच बोरांची सुद्धा कमतरता जास्त विम्लधर्मीय चुनखडीयुक्त व कोकणातील तांबड्या जमिनीत 32% इतकी आढळून येते. आता जाणून घेऊया कृषी हवामान विभाग व जमीन घडण याबाबत. महाराष्ट्र राज्यात कृषी हवामानानुसार 9 विभाग आहेत. पहिला विभाग हा जास्त पावसा व जांभ्या जमिनीचा प्रदेश आहे. दुसरा विभाग हा जास्त पावसाचा परंतु जांभ्या जमिनीविरहित प्रदेश. हे दोन्ही विभाग कोकण विभागातील आहेत. तिसरा विभाग हा घाट माथ्याच्या प्रदेशात येतो. चौथा व पाचवा विभाग हा संक्रमण विभाग असून पश्चिम घाटातील पर्जन्य छायेतील जिल्ह्यांमध्ये मोडतो. सहावा विभाग हा खरीप व रब्बी पिकांचा अवर्षणग्रस्त प्रदेश असून पावसाचे प्रमाण कमी व अनिश्चित आहे. सातवा विभाग हा खरीप पिकांचा निश्चित पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे. आठवा विभाग हा अधिक पावसाळी मराठवाडा विदर्भातील पूर्वेकडील प्रदेश आहे. आता शेवटचा विभाग म्हणजे नववा विभाग हा संमिश्र खडकापासून बनलेला जमिनीचा जास्त पावसाळी प्रदेश हा नागपूर उत्तर पूर्व भाग, भंडारा, चंद्रपूर मध्य व पूर्व हा विभाग मोडतो.
1: जमिनीची सुपीकता जपण्याचे उपाय हा प्रत्येक शेतकऱ्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे. विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांसाठी जिथे शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे आणि जमिनीचे आरोग्य हळूहळू कमी होत. आता विदर्भातील मातीची स्थिती बाबत जर बोलायचं झाल्यास विदर्भात काळी कापूस माती ज्याला आपण ब्लॅक कॉटन सॉइल असंही म्हणतो ही मोठ्या प्रमाणावर आहे. ही माती पाण्याचे शोषण जास्त करते पण दीर्घकाळ पाणी साठले तर घट्ट होते आणि सूक्ष्मजीव कमी होतात. सलग रासायनिक खते वापरल्यामुळे सेंद्रिय द्रव्य ज्याला आपण ऑर्गॅनिक असंही म्हणतो कमी होत चालले आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवणे आवश्यक आहे. यानंतर आपण जाणून घेऊया जमिनीची सुपीकता जपण्याचे उपाय. पहिले म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर वाढवा. शेतात शेणखत आणि गांडूळ खत वापरले त्यामुळे कापसाचे उत्पादन 30% वाढते. दरवर्षी जमीन शेणखत अथवा कंपोस्ट खत टाकल्यास मातीतील जीवाणू जिवंत राहतात. माती मऊ होते आणि पाणी धारण करण्याची क्षमता वाढते. यात उपाय म्हणजे दर 2 वर्षांनी 5 ते 10 टन शेणखत प्रति हेक्टर वापरा. घरगुती व शेतीतील जैविक अवशेषांचा कंपोस्ट करा. तर दुसरं म्हणजे पिकचक्र म्हणजेच क्रॉप रोटेशन पाळा. एकाच पिकाची सतत शेती केल्याने जमिनीतून एकाच प्रकारचे पोषक तत्व निघून जाते. जर तुम्ही 2 वर्ष सलग कापूस लावला तर जमिनीतील नत कमी होते पण पुढच्या वर्षी हरभरा किंवा मूग यासारखे डाळ वर्गीय पीक घेतल्यास नत्र पुन्हा भरते. याचा फायदा म्हणजे जमिनीतील पोषक तत्वांचे संतुलन राखले जाते. आता तिसरं म्हणजे आच्छादन शेती म्हणजे मल्चिंग करा. पिकांच्या भोवती वाळलेली पाने, गवत किंवा प्लास्टिक टाकल्यास मातीतील ओलावा टिकतो. गारपीट किंवा उन्हामुळे माती फाटत नाही. काही शेतकऱ्यांनी टोमॅटो शेतीत प्लास्टिक मल्च वापरल्याने पाण्याचा वापर 30% कमी झाला आणि उत्पादन वाढले. आता चौथं म्हणजे हिरवळीचे खत ज्याला आपण ग्रीन मॅन्युअरिंग असं म्हणतो ते वापरा. पीक काढून झाल्यावर काही शेतकरी शेत रिकामे ठेवतात पण त्या काळात ढेंच्या, बोरू यासारखी हिरवळीची पिकं घेऊन ती जमिनीत मिसळल्यास माती सजीव बनते. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन नंतर हिरवळीचे पीक घेऊन मातीमध्ये मिसळले. पुढच्या हंगामात त्यांच्या तुरीच्या उत्पादनात 20% वाढ झाली. पाचवं म्हणजे रासायनिक खतांचा समतोल वापर. नत्र, स्फुरद, पालाश यांचे योग्य प्रमाण वापरणे आवश्यक आहे. जास्त खत घातल्याने जमिनीचे पीएच बदलते आणि सूक्ष्म

0: सूक्ष्मजंतू मरतात. यात उपाय म्हणून माती परीक्षण अहवालावरून खतांचे प्रमाण ठरवा. कृषी महाविद्यालयात अनेक शेतकरी माती परीक्षणानुसार खत वापरतात आणि अर्ध खत वाचवतात, उत्पादन मात्र तितकेच मिळवतात. सहावं म्हणजे गांडूळ खत, आपण व्हर कंपोस्ट म्हणतो ते करा. गांडूळ खत म्हणजे सेंद्रिय कचऱ्यापासून तयार झालेले उत्तम खत. उदाहरण द्यायचे झाले तर सिंदेवाही तालुक्यातील छोट्या गावात महिला शेतकरी समूहाने गांडूळ खत युनिट सुरू केले आहे आणि गावातील 50 शेतकऱ्यांना खत पुरवले, त्यामुळे त्यांना शेतीत उत्पन्नासोबत रोजगारही मिळाला. आता सातवं म्हणजे पिकांचे अवशेष जाळू नका. कापूस सोयाबीनची पिके काढल्यानंतर अवशेष जाळल्यास जमिनीतील सेंद्रिय द्रव्य नष्ट होते, त्याऐवजी त्या अवशेषांपासून कंपोस्ट खत तयार करा. तर आठवं म्हणजे जलसंधारण आणि माती धूप नियंत्रण. विदर्भात पावसाळ्यात पाणी वाहून गेल्याने सुपीक माती वाहून जाते. यावर उपाय म्हणजे बांध बांधणी, समतल करणे, शेततळे तयार करणे. वरळा तालुक्यातील चारगाव या गावात शेततळांमुळे पाण्याची पातळी वाढली आणि 2 पिके घेणे शक्य झाले. आता नववं म्हणजे जैविक खते वापर. रायझोबियम, ॲझोस्पिरिलियम, फॉसोबॅक्टेरिया यासारखी जैविक खते वापरल्यास मातीतील पोषक द्रव्यांचे प्रमाण हे नैसर्गिकरित्या वाढते. उदाहरण द्यायचे झाल्यास हरभऱ्यात रायझोबियम वापरल्याने नत्राची गरज कमी होते. दहावं म्हणजे झाडे लावा, पर्यावरणपूरक शेती करा. शेताच्या कडेने झाडे लावल्याने मातीची धूप थांबते, पाणी साठते आणि सूक्ष्म वातावरण सुधारते. आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सीमारेषेवर नीम ग्लिरिसिडिया झाडे लावली, त्यांची पाने खत म्हणून वापरली आणि माती अधिक सजीव झाली. विदर्भातील माती ही आपल्या शेतीची खरी संपत्ती आहे. तिला जिवंत ठेवण्यासाठी सेंद्रिय शेती, क्रॉप सायकल, हिरवडीची खते, जैव खते आणि जलसंधारण हे 5 प्रमुख उपाय अंगीकारणे आवश्यक आहे. तर शेतकरी बांधवांनो, सरते शेवटी मी आपल्यांना एवढंच सांगेन की माती वाचवा म्हणजेच भविष्यातील अन्न वाचवा, हीच खरी शेतकऱ्यांची जबाबदारी आहे. धन्यवाद.
1: आताच आपण ऐकलात जमिनीची सुपीकता वाढविण्याचे उपाय. याविषयी डॉक्टर स्वप्नील पंचभाई, सहाय्यक प्राध्यापक, कृषी विस्तार शिक्षण विभाग, आनंद केतन कृषी महाविद्यालय वरोरा यांचं भाषण.
2: पक्षियों से तो हम खेत पोचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
3: मतलब
2: बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद हो पाए? अरे पहले ऐसा नहीं था, सुना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग. पहली वाली बात कहाँ,
3: परंतु सभी डाले
2: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं और उपज की मजबूत बेहतर पा रहे हैं.
3: सच है
2: बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बात सफेद नहीं किए हैं.
3: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूँगा.
4: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
1: मंडळी, आता कार्यक्रमात ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून आलेला हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज ऐकूया. भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात आकाश ढगाळ राहून कमाल तापमान 31.2 ते 32.4 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24.7 ते 26.2 अंश सेल्सिअस राहून बहुधा सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. तसंच विरळ ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक 28 जुलै रोजी तुरळक 1 किंवा 2 ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. तसंच दिनांक 29 जुलै रोजी तुरळक 1 किंवा 2 ठिकाणी विजांचा कडकडाट.

कडकडाट गर्जनेसह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला. जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार पुढील 3 दिवसात विरळ ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार रोपं 21 ते 25 दिवसांची झाले असल्यास आणि उपलब्ध ओलिताची सोय असल्यास धान पिकाच्या रोवणी सुरुवात करावी. पुढील 3 दिवस विरळ ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांनी पिकावर कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक स्थानिक स्वच्छ हवामान परिस्थिती असताना करावी. विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरं मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावं. शेतात करताना मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावं. झाडाखाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडाच्या उंचीपासून दुप्पट ते चारपट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाइटनिंग अलर्ट या मोबाईल ॲपचा वापर करावा. तसंच विजांपासून बचावासाठी ॲपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. धानपीक रोपवाटिकेत पेरणीनंतर 15 दिवसांनी तण कचरा काढून टाकावं आणि नंतर दर गुंठ्यास 1 किलो युरिया खत द्यावा. जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार पुढील 3 दिवसात विरळ ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार रोपं 21 ते 25 दिवसाचे झाले असल्यास आणि उपलब्ध ओलिताची सोय असल्यास धान पिकाच्या रोवणीस सुरुवात करावी. रोपे काढण्याच्या 2 दिवस आधी वाफ्यातील पाण्याची पातळी थोडी वाढवावी. त्यामुळे मूळ न तुटता रोपे काढण्यास मदत होते. पूर्व मशागत केलेल्या धानाच्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्यानं चिखलणी करून बांधी समपातळीत करावी. चिखलणी करतानाच पुरदानी पालाशयुक्त रासायनिक खताची शिफारस केलेली पूर्ण मात्रा आणि नत्रयुक्त खताची निम्मी मात्रा शेतात मिसळावी आणि शेतातील पाणी बांध ठेवावं. रोपांची लावणी 20 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर अंतरावर प्रत्येक चुडात 2 ते 3 रोपं सरळ आणि उथळ म्हणजेच 2 ते 4 सेंटीमीटर खोलवर लावावीत आणि रोवणी पट्टा पद्धतीने ओळीत करावी. नियोजन केलेले असल्यास रोवणी यंत्राने रोवणी करावी. धान पुनर्लागवड केलेल्या शेतात पाण्याची पातळी 2 ते 3 सेंटीमीटर पर्यंत नियंत्रित करावं. तूर पीक तणविरहित ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी आंतर मशागतीची कामे करावीत आणि खाणार अळींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची 10 लिटर पाण्यात मिसळून पाऊस विरहित दिवशी फवारणी करावी. कपाशीचे पीक 20 ते 30 दिवसांचे असताना रुंद पानाच्या तण व्यवस्थापनासाठी जमिनीमध्ये ओलावा असताना उगवण पश्चात पायरी थिओबॅक सोडियम 10% EC 12.5 मिली ते 15 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन 30-45 दिवस तणमुक्त ठेवणं महत्वाचं असून त्यासाठी कोळपणी आणि खुरपणी आंतरमशागताची कामे करावीत. पहिली डवरणी पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी करावी. सोयाबीन पिकातील प्रभावी तण नियंत्रणासाठी जमिनीमध्ये ओलावा असताना उगवण पश्चात 10 दिवसांनी इमाझी थायपर 10% SL 75 ग्रॅम क्रियाशील घटक प्रति हेक्टर या प्रमाणात फवारणी करून 25 दिवसानंतर एक डवरणी करावी. जर मिरची, वांगी आणि टोमॅटो यासारख्या भाज्यांची रोपं तयार झाली असतील तर सिंचनाची सोय असल्यास त्यांची मुख्य शेतात सरीवरंभा किंवा रुंद सरी पद्धतीचा वापर करून योग्य अंतरावर पुनर्लागवड करावी. रोपे स्थानांतर करण्यापूर्वी रोपांची मुळं बुरशीनाशक आणि पाने कीटकनाशक 5 मिनिटे बुळून घ्यावीत. तर मळी आत्ताच आपण ऐकलं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून हवामान वृत्त आणि हवामानासाराच. आणि यासोबतच आजचा किसानवाणी हा कार्यक्रम इथेच संपवून मी सतीश धुर्वे आपला निरोप घेतोय. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सादर करते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे.

आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा। सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार। गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरातमध्ये 35 जणांचा मृत्यू। रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मायदेशी रवाना। आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यातही भारतीय संघ विजयी। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दुपारी

0: पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात जाहीर केलं. गेल्या 10 दिवसात देशात सुरू असलेल्या घडामोडी दुःखद आहेत. कायदेशीर अडचणींमध्ये न असता विद्यार्थ्यांनी शिक्षणावर करिअरवर लक्ष केंद्रित करावं यासाठी हा राजीनामा दिल्याचं त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. युवक हीच देशाची खरी ताकद आहे आणि संभ्रमात आणणाऱ्या कुठल्याही दुष्टचक्रात त्यांना अडकू देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी पहिल्या दिवसापासून घेतली. पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात एक गरीब आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालं, मात्र तरीही महत्त्वाच्या पदावरच्या काही व्यक्तींनी यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. सरकारनं सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं आज नवी दिल्लीत केली. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा तसंच जितेंद्र सिंग यांनी आज सीजेपीच्या सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं केली.
1: तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे.
0: आंदोलनकर्त्या विरोधात असलेले FIR मागे घेऊन तसंच नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना विद्यमान नियमानुसार आर्थिक मदत देण्याची तयारीही सरकारनं दाखवली आहे.
2: वो FIR की कॉपी भी इनको हम देंगे और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है. जो ऑर्गेनाइजर्स हैं और प्रोटेस्टर्स हैं उनका इस एक्टिविटी के लिए कोई भी उन पर आगे केस नहीं होगा, इस बात को हम लोगों ने माना. कंपनसेशन अकॉर्डिंग टू द रूल्स एंड रेगुलेशंस व्हाटएवर मैक्सिमम विल बी पॉसिबल दैट विल बी गिवन टू देम.
0: आंदोलनकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांविषयीच्या मागण्यांचं निवेदन सुद्धा सरकारला सादर केलं आहे. त्यावर झालेल्या प्रगतीची माहिती 4 आठवड्यात देऊ असं आश्वासन सरकारनं दिलं आहे. TT अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य आरोपी विजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजीत सिन्हा यांना भिवंडी न्यायालयानं 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दोघांना आज भार समस्तीपूर इथून अटक करण्यात आली. या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता 14 वर पोहोचली आहे. आग्रा इथल्या महिम पत्रण छाखान्यातल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांनी पेपर विकत घेतल्याची माहिती मिळाली असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ED अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज छत्तीसगड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तमन सिंग सोनवानी यांना एका पेपरफुटी प्रकरणी आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपाखाली अटक केली. 2020 आणि 2021 छत्तीसगड लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरव्यवहारांसंबंधी त्यांची चौकशी सुरू होती. त्यांना ED चौकशीनंतर अटक केली होती. देवशयनी आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
3: कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल. इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल.
0: मुंबईत वांद्रे इथल्या रंगशारदा हॉटेल आणि प्रभादेवी भागातल्या एका मालमत्तेवर ED आज टाच आणली. सध्या या मालमत्ता रंगशारदा हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ताब्यात आणि नियंत्रणात असून त्याची एकूण किंमत 332.24 कोटी रुपये आहे. म्हाडानं केवळ मराठी रंगभूमी साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी सवलतीच्या दरात रंगशारदा प्रतिष्ठानला या मालमत्ता दिल्या होत्या. मात्र प्रभुदास वीरचंद लोटिया यांनी रंगशारदा हॉटेल्सच्या माध्यमातून

करून या जमिनीवर बेकायदा ताबा मिळवून अटींचं उल्लंघन करत तिचा व्यावसायिक वापर केला असा आरोप रंगशारदा प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी दाखवलेल्या तक्रारीत केला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट, न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर होईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब वाहिन्यांवर कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल. गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरात इथं 35 जणांचा मृत्यू झाला. त्यातले 29 मृत्यू वलसाड आणि नवसारी या जिल्ह्यात झाले आहेत. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती आता ओसरू लागली असल्यानं प्रशासनानं पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचं काम सुरू केलं आहे. रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दुपारी नवी दिल्लीला रवाना झाल्या. रोमानियाचे राष्ट्राध्यक्ष निक्युसोर डॅन आणि इतर नेत्यांशी झालेल्या संवादातून दोन्ही देशांमधले परस्पर संबंध एका नव्या उंचीवर नेण्याबाबत दृढ वचनबद्धता प्रतीत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुर्मू यांनी रोमानियाचे प्रधानमंत्री तसंच इतर नेत्यांची भेट घेतली, तसंच भारत रोमानिया व्यापारी मंच आणि भारतीय समुदायाशी संवाद साधला. दोन्ही देशांमधल्या वाढत्या भागीदारीमुळे या समुदायानं महत्त्वपूर्ण स्तंभाची भूमिका निभावल्याचं त्या म्हणाल्या. भारत आणि रोमानिया या देशांमधल्या सहकार्याची व्याप्ती व्यापार, संरक्षण, नवीकरणीय ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन, वैद्यकीय सुविधा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष आणि प्रगत उत्पादन यासारख्या अनेक क्षेत्रात वृद्धिंगत होत असल्याचं मुर्मू यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरचं प्रस्तावित अतिरिक्त शुल्क 12.5% कमी करून 10% केलं आहे. युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह अर्थात USTR अमेरिकन व्यापार कायद्याअंतर्गत भारताला कमी शुल्काच्या श्रेणीत ठेवल्यामुळे भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक फायदा मिळणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. झिम्बाब्वे विरुद्धची T20 मालिका भारतीय संघानं 2-0 अशी जिंकली आहे. या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज भारतानं झिम्बाब्वेवर 90 धावांनी मात केली. पहिल्या सामन्यात भारतानं 7 गड्यांनी विजय मिळवला होता. या मालिकेतला तिसरा सामना उद्या होणार आहे. आजच्या सामन्यात झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. भारतातर्फे ईशान किशननं 81 तर तिलक वर्मानं नाबाद 60 धावा केल्या. झिम्बाब्वेचा संघ मात्र 18व्या षटकात 129 धावांवर सर्वबाद झाला. अभिषेक शर्मानं 3 तर यश ठाकूर आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 गडी टिपले. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारतीय जलतरणपटूंनी निराशा केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरात इथं 35 जणांचा मृत्यू. रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मायदेशी रवाना. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यातही भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.